मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स वर तसंच एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 25 आषाढ शके 1948 अर्थात 16 जुलै 2026. सकाळचे 5:56 झाले आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोतेहो, आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. सुप्रभात श्रोतेहो.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: प्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। श्लोक पञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनम् प्रपठेन्नियतो भक्त्या सश्रीदत्तप्रियो भवेत्। अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदात्त।
1: श्रोतेहो, भालचंद्र शास्त्री उपाध्ये यांच्या स्वरात श्री दत्त प्रार्थना स्तोत्र आताच आपण ऐकलत। गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 6:10 होत आहेत। आता प्रसारित करीत आहोत प्रभात वंदन, हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम।

श्रोतेहो, आपण ऐकत होतात साधना सरगम यांच्या स्वरात चंद्रकांत जोशी यांची भक्तिरचना. संगीत होतं उमेश नेरकर यांचं. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजिंक्य पोंक्षे यांच्या स्वरात विभास जोशी यांनी संगीतबद्ध केलेली श्रेयस उकिदवे यांची ही रचना.

श्रोते हो आपण ऐकत होतं देवकी पंडित यांच्या स्वरात अरविंद आगाशी यांची रचना, संगीत होतं अशोक पत्की यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमेय दाते यांच्या स्वरात मानसिंग यांनी संगीतबद्ध केलेली संजय चुरमुरे यांची ही भक्तिरचना.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात प्रभात वंदन हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आणि या प्रातःकालीन प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित

0: श्रुती हा समूहस्वरातील देशभक्तीपर रचना आताच आपण ऐकली. वसंत बापट यांच्या रचनेला संगीत होतं काणू घोष यांचं. प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता प्रसारित करीत आहोत कृषी वार्ता. आजच्या कृषी वार्तेचा विषय आहे जमिनीचं संवर्धन. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, पीक उत्पादनात जमीन, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश या महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. यात सर्वात उच्च आणि महत्त्वाचा वाटा असतो तो जमिनीचा. जमीन हा मूळ पाया आहे. जीवसृष्टीची निर्मिती आणि पालनपोषण हे जमिनीद्वारेच होत असतं. म्हणूनच आपल्या कृषी संस्कृतीमध्ये जमिनीला आपण भूमाता, काळी आई अशा पद्धतीनं संबोधन करत असतो. जमीन ही कारखाना नसून एका दाण्यापासून 100 दाणे निर्माण करणारी यंत्रणा आहे. म्हणूनच ती सजीव आहे. तिच्यात कोट्यवधी जीवजीवाणू आपलं आयुष्य जगत असतात आणि पुन्हा पुन्हा त्यांची निर्मिती होत असते. जमीन सजीव आहे हे सत्य उघडकीस आल्यानंतर तिचा सजीव म्हणून सांभाळ करायला हवा. पण तसं होताना आपल्याला दिसून येत नाही. आपण तिला अगोदर हरित क्रांतीच्या नावाखाली रासायनिक खतं आणि औषधं देऊन हैराण केलंय. त्यामुळं मंडळी, जमीन म्हणजे रासायनिक प्रयोगशाळा अगर रसायनांचा कारखाना नाही हे समजून आपण जमिनीचं भौतिक, जैविक आणि रासायनिक हे तिन्ही गुणधर्म लक्षात घेऊन सर्वात शेवटी रासायनिक या घटकाचा अवलंब करायला हवा. जमिनीत असणारी हवा, पाणी यांचं प्रमाण, जमिनीच्या कणांचा आकार आणि त्यांचं स्वरूप, जलधारणा शक्ती, निचरा शक्ती यावर जमिनीचे भौतिक गुणधर्म निश्चित होतात. ते बदलणं शक्य नसतं. अशा भौतिक जमिनीत कोट्यवधी सूक्ष्मजीव, जंतू, बुरशी, गांडूळ इत्यादी सर्व प्रकारच्या किडी, मुंग्या इत्यादी आपला उदरनिर्वाह करून जमीन सुपीक बनवतात. यालाच जैविक गुणधर्म असं आपण म्हणतो. आणि तिसरा म्हणजे रासायनिक गुणधर्म. मंडळी, जमिनीचे भौतिक, जैविक आणि रासायनिक हे तिन्ही गुणधर्म चांगले असतील तरच जमीन चांगली प्रतीची उत्पादक बनते. चांगल्या उत्पादक जमिनीचे हे तिन्ही गुणधर्म म्हणजेच आधारस्तंभ आहेत. त्या जमिनीचं सामू, क्षारता आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे साधारणतः सारखंच असतं. या तिन्हीमुळं अन्नद्रव्यांची उपलब्धता ही जमिनीला होत असते. जमिनीच्या आरोग्याचा सामू, क्षारता आणि सेंद्रिय कर्ब या तीन प्रमुख अशा नाडे आहेत. या नाड्यांच्या तपासणीनंतरच जमीन कशी आहे ते आपल्याला समजून येतं. जमिनीचं सामू साधारण 7 ते 7.5 या

0: दरम्यान असेल तर पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता सहज होते. जमिनीतील क्षारांचं प्रमाण हे मिल मोजपेक्षा कमी असेल तर जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य पिकांना सहज घेता येतात. सेंद्रिय कर्व म्हणजे जमिनीचा आत्मा आहे. भौतिक, जैविक, रासायनिक गुणधर्म टिकवण्याची जबाबदारी ही सेंद्रिय कर्वावर जास्त असते. सेंद्रिय पदार्थ कुजताना ह्युमस तयार होतो आणि तोच पिकांचं अन्न असतो. चांगल्या उत्पादक जमिनीत 25% हवा, 25% पाणी आणि 45% खनिज तसंच 5% सेंद्रिय पदार्थ असतील तर त्या जमिनीचा सामूहिक क्षारता सेंद्रिय कर्ब हे प्रमाणात राहतात असं समजलं जातं आणि त्यामुळं आपल्याला भरघोस उत्पादन मिळतं. जमीन ही विश्वाची जननी आहे. जीवसृष्टीची पालन पोषण करणारी सजीव भूमाता आहे. तिला आपण विष न देता चांगलंच खाद्य द्यायला हवं, तरच आपल्याला देखील आरोग्य संपन्न असं होण्यासाठी चांगलं खाद्य मिळेल. जमीन ही नैसर्गिक संपत्ती आहे. पैसे फेकून ती मिळत नाही. पुढच्या पिढीच्या शाश्वत जीवनासाठी या भूमतेला आपण शक्तिशाली करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच तिचं योग्य व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे.
1: जमिनीचं संवर्धन याविषयीची कृषी वार्ता आताच आपण ऐकली. वाचक स्वरूपा महेश इनामदार यांचा. सकाळचे 6:45 झाले आहेत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचा विकाराविषयी माहिती जाणून घेत असताना पिंपल्स याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात समजून घेणार आहे पिंपल्स ऍक्ने हे काय असतं. ऍक्ने म्हणजे मुरुम. पिंपल्स याला अनेक नावं आहेत. कोणी ऍक्ने म्हणते, कोणी पिंपल्स म्हणते, कोणी मुरुम म्हणते, किंवा कोणी वयानुसार येणारे फोड म्हणते. तर श्रोत्यांनो, गैरसमज असा असतो की हे वयानुसार पिंपल्स येतातच. जनरली हे 1-9 वर्षानंतर सुरू होतात, तर ते हे वयाच्या 35 पर्यंत येऊ शकतात. पण हे जे पिंपल्स असतात, ऍक्ने असतात, याचे वेगवेगळे कारण असतात. कोणाला वयानुसार येतात, कोणाला हार्मोनल चेंजेस असल्यामुळे येतात, कोणाला ऑइली स्किन असल्यामुळे येतात, तर कोणाला डँड्रफमुळे येतात. त्यामुळे हे पहिले तर आपली स्किन कशी आहे हे जाणून घ्या. स्किन कशी आहे हे जाणून घेणं आजच्या काळात कसं झालंय की बाबा माझी स्किन ऑइली आहे, ड्राय आहे, सीझनल आहे, हे जाणून याच्यासाठी घेतात की आपल्याला ऑनलाईन प्रोडक्ट मागवायचे असतात. तर तुमची स्किन कशी आहे हे जाणून घेऊ नका, पण तुमच्या स्किनसाठी योग्य काय आहे हे डॉक्टरांकडनं जाणून घ्या. जनरली आजकाल पेशंट याच्यासाठी येतात की माझी स्किन टाईप सांगा जेणेकरून मला ऑनलाईन प्रोडक्ट मागवता येतील. पण ऑनलाईन प्रोडक्ट मागवताना त्याला तुमची स्किनच माहीत नाही तर तो कसा सांगेल. प्रत्येक वेळी प्रत्येक स्किन प्रत्येक एजमध्ये बदलत असते, त्यामुळे बदलणाऱ्या स्किनला येणारे पिंपल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ऍक्ने हे येतात कशामुळे, तर हार्मोनल चेंजेसमुळे येतात. पीसीओडीमुळे जनरली लोकांचा गैरसमज आहे की मला पीसीओडी आहे म्हणून मला पिंपल्स येतात. तर पीसीओडीचे पिंपल्स हे जनरली नसतात. याच्यामुळे अनवॉन्टेड हेअर हे सगळा प्रकार असतो. बॉडीचं वेट वाढणे किंवा मग जे हेअर लॉस होणे हा सगळा प्रकार असतो. ऍक्ने हा प्रकार जनरली पीसीओडीमध्ये येत नाही. मुलांमध्ये जनरली हे 8-9 वर्षानंतर येतात, आणि मुलींमध्ये जेव्हा पहिली पाळी यायची असते त्याच्या 2-3 महिन्याआधी किंवा 6 महिन्याआधी सुरू होतात. पण मग हे जर वयानुसार येणारे पिंपल्स असतात तर मग त्याची ट्रीटमेंट कशासाठी करायची हा आपला बेसिक प्रश्न असतो. तर त्याची ट्रीटमेंट याच्यासाठी करायची असते की 35 नंतर तुमचे हार्मोन्स रिड्यूस होणार, तुमचं वय जाणार, पण त्याचे जे मार्क झाले ज्या पिंपल्सनी तुमचे खड्डे सोडून गेले ते कशानेच जाणार नाही. कारण देवाने तुमची स्किन छान दिली आहे, त्याला जर रप्चर झाला, त्याला खड्डा झाला तर तो भरून कसा येणार. तुमचे डाग जातील, पिंपल जातील, पण खड्डे कधीच जात नाहीत. म्हणून या वयात तुम्हाला पिंपलची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. कधी कधी कोणत्या कोणत्या क्रीमनी कोणाकोणाला रेडनेस येणं, कोणाकोणाचे पिंपल्स वाढणं किंवा कोमॅडोन्स होणं किंवा गाठी होणं हे सगळे प्रकार आजकाल बघायला भेटतात. त्यामुळे कोणती क्रीम वापरून मग डॉक्टरकडे जाऊन आपलं नुकसान करून घेतल्यापेक्षा आधीच तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला, बहिणीला आधी डर्मॅटोलॉजिस्ट म्हणजे प्रॉपर त्वचारोग तज्ज्ञाकडेच जा. तुमची स्किन कशी आहे, कोणत्या एजची आहे, तुम्हाला ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे हे जर सगळं व्यवस्थित तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिला. कारण हे वयच असं असतं की कोणत्याही याला ॲडिक्शन होतं. म्हणून तुमच्या मुलांच्या स्किनवर कधीही पिंपल्स दिसले तर त्याला काही प्रयोग केल्यापेक्षा घरचे किंवा मेडिकल

0: त्या क्रीमचे, त्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा, त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून तुम्हाला आजच्यापेक्षा वयाच्या 35 नंतर त्याला पस्ता होऊ नये की मी तेव्हा का ट्रीटमेंट घेतली नव्हती. बऱ्याच आजकाल ट्रीटमेंट आहेत, योग्य आहे की नाही हे डॉक्टरांना डिसाईड करू द्या, तिने केली म्हणून मला करून द्या असं करू नका. नमस्कार श्रोत्यांनो.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना पिंपल्स विषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतलीत. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकता 2:05. दरम्यान सकाळचे 6:50 झाले आहेत. परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि गाणी याविषयी छानशी माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही माहिती.
2: नमस्कार श्रोते हो, कडक उन्हाच्या 10 मनाला पावसाच्या सरींनी थंडगार करणारा हिरवा ऋतू म्हणजे पावसाळा. इथल्या सजीव सृष्टीला नवसंजीवनी देणारा ऋतू म्हणजे पावसाळा. आशिया खंडात आणि विशेषतः भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर या कालावधीत 1000 ते 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणूनच इथं उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असे 3 ऋतू निर्माण झाले आहेत. पावसाळा ऋतू आला की इथल्या नद्या नाले प्रभावित होतात. धरणं, ओहळ, धबधबे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरतात. शेत शिवार हिरवेगार होऊन जीवनाला आल्हाद देतात. पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की पशु पक्षी आणि इथल्या सर्व जडजीवांना नवीन अर्थ येतो. कोकिळ आपल्या मधुर कंठाने गाऊ लागतो तर सुगरण आपल्या घरट्याच्या कामाला सुरुवात करतो. इथल्या डोंगरदऱ्यातून हरिण, सांबर, ससा, वाघ आणि रानडुक्कर ही जंगली प्राणी आपली वर्दी देतात. निसर्गाच्या या नव्या रुपड्याला पाहून मानवी मनाला सुद्धा कंठ फुटतो आणि पावसाळी लोकगीतं बाहेर पडतात. लोकगीतं मराठी साहित्याचा दागिना आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मराठी साहित्याला लोकगीताची मोठी परंपरा आहे. लावणी, पोवाडा, भारूड, ओवी, अभंग आणि कोळीगीत मराठी माणसाच्या सतत ओठावर रेंगाळत असतात. पावसाळा सुरू झाला की शेताशिवारात पेरणीची कामे सुरू होतात. शेळ्या, मेंढ्या, गायी, गुरे चरायला निघतात तेव्हा इथला शेतकरी व कष्टकरी माणूस लोकगीते गाऊ लागतो. संत ज्ञानेश्वर आपल्या ओवीत म्हणतात, जैशी वर्षी राणीची सरणी, अगाध सृष्टी जीवनदानी, तृप्त करीत से राणो राणी न म्हणे हीन. हा थोर संत तसेच संत तुकाराम महाराज सुद्धा आपल्या अभंगात पावसाविषयी म्हणतात, पर्जन्य पडे आपल्या स्वभावे, आपल्या दैवे पिके भूमी. प्रसिद्ध मराठी रानकवी नादो महानोर आपल्या लोकप्रिय गीतात पावसाळ्याच्या आगमनाचे वर्णन करताना म्हणतात, चिंब पावसानं रान झालं आबादानी, झाकू कशी कमळन बाई पाठीवरची गोंधणी. आला आला वारा संगे पावसाच्या धारा, पाठवणी करा सया निघाल्या सासुरा, किंवा राजा ललकारी दे अशी साथ दिली साध मला दे, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, अशी एक नाही अनेक पावसाळी लोकगीतं आपल्या कानी पडतात. पावसाळा आणि लोकगीते यांचे हे अतूट नाते गात इथला मराठी माणूस निसर्गाच्या सानिध्यात आपली

0: दुःख झेलत जगतो। आपल्या या सुखदुःखाला हलकं करण्याचं काम पावसाळी लोकगीतं करतात। सर्व सृष्टी हिरवा शालू नेसून मानवी जीवनात सृजनाचं काम करते, त्याला आपण सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊ। धन्यवाद
1: श्रोतेहो। आताच आपण परिसर या कार्यक्रमांतर्गत पावसाळा आणि गाणी याविषयीची छानशी माहिती ऐकलीत। लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं, सादर करते सदानंद कांबळी। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती।
2: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात। या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकता 2:10 PM। आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र।

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:55 झाले आहेत.
1: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक ऐकतो. नको काय म्हणतेस?
2: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
2: मग चालतंय की?
3: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
0: श्रोते हो, आता जाणून घेऊया आज दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. कार्यक्रमाच्या रूपरेषेनंतर म्हणजे 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आपण ऐकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:20 आम्ही प्रसारित करू एक गाणे ताजे तवाने. 7:25 आपण ऐकाल दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हे दोन्ही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर आनंद घ्याल गाणी मनातली या कार्यक्रमाचा. श्रोते हो, नेहमीप्रमाणे सकाळी ठीक 8:00 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:40 ऐकाल प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी अंतर्गत आज आपण ऐकाल काही हिंदी चित्रपट गीतं. श्रोते हो, सकाळी 9:15 आणि संध्याकाळी 6:30 उद्योग जगत या कार्यक्रमात आज आपण ऐकाल मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांची मुलाखत. आज आपण ऐकाल या मुलाखतीचा भाग चौथा. 9:30 नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी ठीक 10:00 आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 10:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकू शकाल. त्यानंतर आपण ऐकाल सकाळी ठीक 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. सकाळी 11:40 भावगीताचा कार्यक्रम भावधारा आम्ही प्रसारित करू. श्रोते हो, दुपारी 12:00 आपण ऐकाल अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यामध्ये सुरुवातीला 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत मन जिंका जग जिंका अर्चना नासरे यांची मुलाखत. त्यानंतर जागर आर्थिक साक्षरतेचा स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण डॉक्टर तेजस्विनी परळकर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. दुपारी 1:05 गीतबहार 1:40 जाणून घ्याल परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र 1:45 भावधारा 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत संध्याकाळी सुरुवातीला 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवा मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात

मच्छिंद्र डवरी आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही ज्योतिबाची गीतं आम्ही प्रसारित करू. 6:50 जाणून घ्याल कार्यक्रमांची रूपरेषा. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात बीज प्रक्रिया याविषयी प्राध्यापिका हिना नदाफ यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 8:15 पुरी ओरिसा इथं संपन्न झालेल्या जगन्नाथ रथयात्रेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 हवा में उडता जाय हे नभो नाट्य आपण ऐकाल. लेखन आहे अरुण नाशिककरांचं आणि सादर करते लियाकत अली सय्यद. आणि सभेच्या शेवटी म्हणजे 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राशिद खान यांनी गायलेला राग हमीर आम्ही प्रसारित करू. तर ही होती आज दिवसभर प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर तसंच एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. आज गुरुवार 16 जुलै 2026 सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.

श्रोते हो, आता ऐकूया आजचा सुविचार. ज्याला धन कमवायचे आहे त्याने कण सुद्धा वाया घालवू नये, आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षण सुद्धा वाया घालवू नये.

0: रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी आहेत यावेळचे आजचे पाहुणे. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी शशांक लिमये यांनी केलेली बातचीत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली.

0: बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनी 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही. तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88.
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली.
2: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते हो, आता काही क्षणातच म्हणजे ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार.
1: काय
2: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
2: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलेरा, कावी हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युके मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू. मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून पहिली खेप रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या शेतकऱ्यांचं 48,000 कोटींचं थकीत वीज बिल माफ करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं देण्यासाठी धोरण तयार करणार कृषी मंत्र्यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार कालपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नाही. या कराराच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानिमित्त काल मुंबईत ब्रिटिश उप उच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. या कराराअंतर्गत निर्यात मालाची पहिली खेप काल मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक अशा विविध 7 प्रकारच्या निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. हा करार लागू झाल्याच्या कालच्या पहिल्याच दिवशी भारतातून एकंदर 14 कोटी डॉलर्स किमतीचा माल ब्रिटनमध्ये पाठवण्यात आला. या मुक्त व्यापार कराराचं विविध क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. भारत आणि युके यांच्यातला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होण्याबरोबरच यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होईल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. तर हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवीन दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सेमिकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांचं 7.5 अश्वशक्तीपर्यंतचं वीज बिल यापूर्वीच माफ करण्यात आलं आहे. मात्र त्यांची 48,000 कोटींची जुनी थकबाकीही आता माफ केली जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांचा काल मुंबईत सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
1: एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावानी जुनं बिल आहे. प्रत्येकाच्या नावानी आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलंय, कधीतरी वसुलीला येऊ शकतं. आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: सध्या कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटी रुपयांचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम

0: आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं, निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे त्यांचं नुकसान होऊ नये, त्याचबरोबर बियाणं उत्पादन, साठवणूक, तपासणी आणि विक्री प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्व निश्चित करणं, शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणं आणि बियाणं व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे असं भरणे यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. मुंबईतल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून यशस्वीपणे सुरू झाली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या अत्याधुनिक बोईंग विमानानं काल पहाटे या विमानतळावरून अबुधाबीकडे प्रयाण केलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला या विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली होती. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली आहे. ऐकूया जिल्ह्यातील पाऊस पाणी आणि पीक लागवडीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पालघर जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनने दमदार हजेरी लावली. वसई, पालघर, डहाणू, वाडा, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या सर्वच तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान झाल्यानं धरणं, नद्या आणि जलसाठ्यांमध्ये पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे शेतीलाही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र 6 ते 8 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने काही भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार 92.6 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. यात 719 शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक फटका पालघर तालुक्याला बसला असून भात, बागायती आणि फळ पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बाधित शेतकऱ्यांसाठी 29 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे पूर्ण करून शासनाच्या निकषानुसार मदत वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. अयोध्येतल्या राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या अपहार प्रकरणी विरोधी पक्षांच्या वतीनं राज्यात काल विविध मार्गांनी निषेध करण्यात आला. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. तर बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांविरोधात FIR नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार दाखल केली. नागपुरात आयोजित रामरक्षा महाआरती कार्यक्रमासाठी आलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. आळंदीहून निघालेली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्यातल्या वाल्हे इथला मुक्काम आटोपून काल सातारा जिल्ह्यातल्या पाडेगाव इथं पोहोचली. माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर मान्यवरांनी स्वागत केलं. नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आल्यानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं लाखो भाविकांनी दर्शन घेतलं. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल बारामती इथं होता. ओमानच्या किनारपट्टीजवळ सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर इराणनं केलेल्या हल्ल्यात बेपत्ता झालेल्या हेरंब करमरकर या पुण्याच्या मरीन इंजिनियरचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होर्मुझच्या समुद्रधुनीतून जात असताना हा हल्ला झाला. फिफा फुटबॉल विश्वचषकामध्ये गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफमधल्या सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं काल पुणे, सोलापूर, सांगलीसह राज्यात काही ठिकाणी हजेरी लावली. तर गडचिरोलीत आज

0: सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत युके मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून पहिली खेप रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातील शेतकऱ्यांचं 48,000 कोटींचं थकीत वीज बिल माफ करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं देण्यासाठी धोरण तयार करणार कृषी मंत्र्यांची माहिती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 7:20 झाले आहेत.

श्रोते हो, एक गाणे ताजेतवाने अंतर्गत आपण ऐकत होतो आज स्वप्नील बांदोडकर आणि साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपलं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आषाढी वारी महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, भक्तीचा आणि समतेचा अविस्मरणीय सोहळा. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या श्रद्धेच्या प्रवासात प्रत्येक वारकरी निरोगी आणि सुरक्षित राहावा यासाठी राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग अत्यंत व्यापक नियोजनासह सज्ज झाला आहे. भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची या संकल्पनेतून शासनाने आरोग्य सेवेला सेवाभावाची जोड दिली आहे. या उपक्रमामागील भूमिका, नियोजन आणि आरोग्य सुविधांविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त माननीय श्री संजय काटकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत सर.
1: नमस्कार.
0: भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची, लाखो भाविक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. या साऱ्या संदर्भात संपूर्ण जी आपली यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा, या सर्व व्यापक जे काम आहे याबद्दल काय सांगाल थोडक्यात?
1: सर्वप्रथम मी विठोरायाचरणी आता दंडवत घालतो. महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना, या वारीत श्रद्धेने सहभागी झालेल्या वारकऱ्यांनाही मी दंडवत घालतो. मी जेव्हा केव्हा माझ्या संवर्गाचा विचार करतो, माझा संवर्ग आहे भारतीय प्रशासकीय सेवा, आणि असेच संवर्ग म्हणजे भारतीय पोलीस सेवा, भारतीय महसूल सेवा, हे केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र पोलीस सेवा, महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी सेवा, असे सेवा हा शब्द असणारे आमचे संवर्ग आहेत. आणि जेव्हा या वारीचा सेवेकरी होण्याचा मला मान मिळाला, संधी मिळाली, तेव्हा मला या सेवा या शब्दाचा व्यापक खरा अर्थ माझ्या लक्षात आला. आणि म्हणूनच मी त्या अर्थानं म्हणजे ज्या सेवेसाठी मला मोबदला मिळतो, पण कदाचित तो सेवाभाव माझ्या कामात येतो किंवा येत नाही याचं मोजमाप करण्याचा कुठला मापदंड नाही, पण विना मोबदला विठोराच्या सेवा करण्यासाठी, त्यात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी गावोगावी जागोजागी जेव्हा श्रद्धेनं लोक उभे राहतात, नागरिक उभे राहतात, तेव्हा मला असं वाटतं की आरोग्य विभागानं जो या व्यवस्थेमधला एक महत्त्वाचा घटक आहे की यांना सेवाभावानं जर या लोकांना सेवा दिली तर काय होऊ शकतं. आणि ही जी काही परंपरा आहे, वारीची परंपरा ही शेकडो वर्षाची परंपरा आहे.
0: अगदी.
1: वारीला जर मी एका नजरेतून, अंगणवेगळ्या नजरेतून पाहतो, आमच्या सेवेमध्ये हायरार्की आहे, एक रचना आहे.
0: बरोबर.
1: बॉटमला समजा आमचा जर आरोग्य विभाग पकडला तर पीएससी आहेत, वर ग्रामीण रुग्णालय, त्याच्यावर डिस्ट्रिक्ट रुग्णालय आणि राज्यस्तरावरचे काही रुग्णालय, आणि हे मॅनेज करणारी एक सिस्टम.

0: पण वारीकडे मी जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे वारीकडे पाहतो तेव्हा मला काय जाणवतं की वारीमध्ये कोणी प्रमुख नाही, कोणी छोटा नाही, कोण मोठा नाही, कधी एकत्र यायचं, काय एकत्र यायचं, याचे कुठले सर्क्युलर परिपत्रक निघत नाही, शासन निर्णय निघत नाहीत, कोणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं वागू नये याचे कुठलेही मापदंड निश्चित नाहीत. परंतु शेकडो वर्ष लाखो नागरिक, लाखो वारकरी एका श्रद्धेने एकत्र येतात, विठूनामाचा गजर घेऊन पुढे जातात. आणि सर्वात महत्वाचं मला त्यातलं जाणवतं काय की त्यांच्या काय गोष्टीवर श्रद्धा आहे. ती श्रद्धा काय आहे? ती श्रद्धा ही आहे की मी या वारीला जाईन, विठूरायाच्या चरणी लीन होईल. आणि हे होत असताना या प्रवासामध्ये मला जे अडथळे येतील, मग अडथळे कोणते असू शकतात, ऊन असू शकते, वारा असू शकतो, मान्सून असल्यामुळे पाऊस असू शकतो, या सर्वापासून विठूराया माझं संरक्षण करेल ही श्रद्धा. आणि सर्वात शेवटी, कारण मीही दोनदा वारीत सहभागी झालोय आणि दोनदा आषाढी एकादशीला गेलेलो आहे, तर मला सर्वात महत्वाचं काय वाटतं की एवढा दिवस प्रवास करूनही शेवटच्या दिवशी खूप सारे लोक कळसाचं दर्शन किंवा पायरीचं दर्शन घेऊन समाधानानं परत जातात. तर मानवी आयुष्यामध्ये मला असं वाटतं की श्रद्धा आणि समाधान जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही वारीकडे पाहिलं पाहिजे, मॅनेजमेंटच्या अंगानं पाहिलं पाहिजे. आणि शेवटी मी एवढंच सांगेल या सगळ्या वारीबद्दल की ज्या पद्धतीनं आज तरुण यात सहभागी होतोय, म्हणजे एक सिव्हिलायझेशनच्या टप्प्यामधला एक महत्वाचा घटक जो ही परंपरा पुढे चालणार आहे तोही या वारीमध्ये सहभागी होतोय. आणि या सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग पूर्ण ताकदीने सज्ज आहे. 8 मानाच्या दिंड्या आहेत
1: बरोबर,
0: या आठही मार्गावर आमचे उपसंचालक, आमचे सिव्हिल सर्जन, आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी, त्याच्या अधीनस्थ असलेले डॉक्टर्स, परिचारिका, ॲम्ब्युलन्स या माध्यमातून या 8ही मार्गावर आम्ही आघातपणे सेवा देतोय. ही सेवा देत असताना मला एक गोष्ट फार स्ट्रॉंगली जाणवली, त्याचं रिपोर्टिंग पण फार प्रॉपर चालू आहे आमचं
1: बरं.
0: आणि ही सेवा देणाऱ्याची संख्या जर तुम्हाला सांगायची म्हटलं मला तर आमचे 363 तात्पुरते दवाखाने आहेत, आमचे 43 ICU आरोग्य कक्षा आहेत
1: बरं,
0: आमच्या 215 मोबाईल व्हॅन्स आहेत ज्यामध्ये आमचे डॉक्टर्स बसून आहेत, 353 रुग्णवाहिका आहेत, ॲम्ब्युलन्सेस आहेत, आणि 4343 स्टाफ आहे ज्यामध्ये डॉक्टर आहेत, परिचारिका आहेत, अन्य स्टाफ आहे.
1: आणि सर्व सेवा वारीच्या मार्गावर
0: फक्त वारकऱ्यांसाठी,
1: विशेष त्यासाठीच या सेवा केलेल्या आहेत,
0: विशेष त्यासाठीच केलेल्या आहेत.
1: अगदीच. वारीला निघणारा जो माणूस असतो त्याला मोहाची काहीच हाव नसते आणि मागचं सारं काही बाजूला सारून तो पुढे चाललेला असतो, कारण त्याच्यासोबत असतो त्याचा सहवारकरी, त्यांचा संवादच त्यांना बळ देत असतो. कसं काय माऊली, तब्येत बरी आहे ना, हा एक संवाद उपक्रम शासनाच्या वतीने सुद्धा आता राबवण्यात येतोय, यामागची काय संकल्पना आहे?
0: मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये माऊली हा जो शब्द आहे ना हा अतिशय आदरार्थी शब्द आहे
1: अगदी.
0: आणि सहज बोलण्यात माणसं रोजच्या जगण्यात प्रवासात वारीमध्ये माऊली नमस्कार, माऊली राम राम, माऊली बरं आहे का, मग शासन म्हणून मी फक्त प्रमाण भाषेतच बोललं पाहिजे का? मला असं वाटतं की मी प्रमाण भाषेत काय नाही बोललं पाहिजे.
1: बरोबर.
0: मला वाटतं की लोकांना जी भाषा लोकांच्या मनाला हृदयाला भिडते त्या भाषेत मी बोललं पाहिजे. आणि म्हणूनच कसं काय माऊली बरं आहे का, बरं या अर्थ याचा अर्थ असा आहे की सगळ्या अर्थानं बरं आहे का, कुटुंब बरं आहे का, तुम्ही बरे आहात का, आरोग्य बरं आहे का, आणि विचारणारा कोण आहे? तो विचारणारा माझा एक आरोग्य विभागाचा अधिकारी कर्मचारी आहे, मी असं म्हणेन की तो आरोग्य सेवक आहे.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळेच मग आम्ही लोकांशी कनेक्ट होत असताना, लोकांशी जोडल्या जात असताना कसं काय माऊली बरं आहे का ही संकल्पना घेऊन आमचा विभाग काम करतोय.
1: बरं. एकूणच देशपातळीवर सुद्धा डिजिटलायझेशन किंवा यंत्र हाताळणं याच्यात सर्व स्तरांमधले लोक हळूहळू प्रगती करतायत. यंदाच्या वारीत सुद्धा आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ऍप वारकऱ्यांसाठी आलेलं आहे. या ऍपची वैशिष्ट्य काय आणि वारकऱ्यांना नेमका याचा फायदा कसा होणार आहे?
0: माझा एक प्रशासनातला अनुभव असा आहे की स्मार्टफोन हे कुठलंही ट्रेनिंग न देता आपली माणसं शिकलीत.
1: बरोबर.
0: ते अक्रॉस द कम्युनिटी येते, तुम्ही शहर घ्या, खेडी घ्या, शेतकरी घ्या. मी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो. महाविस्तार जेव्हा गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं, कृषी विभागाचं महाविस्तार ऍप लॉन्च केलं आणि या ऍपच्या माध्यमातून सल्ला देणं चालू केलं, महाविस्तार

0: हे इंडिया या मिशन समिट मध्ये दाखल झालं, त्याचं यश हे शेतकऱ्यांच्या इन्क्वायरीत दडलेलं आहे.
1: बरं.
0: आणि भारताच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की आता महाविस्तार ऍप, ज्यातून आम्ही लोकांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन देतो, हवामानविषयक मार्गदर्शन सल्ला देतो, याला आम्ही आता भारत विस्तार करत.
1: बरं.
0: वारीत येणारा अधिकतम वारकरी हा ग्रामीण भागातून येतो आणि हा माणूस आता डिजिटली बऱ्यापैकी साक्षर झालाय. अशा वेळेला ह्या वारकऱ्यांना आम्ही ज्या सोयीसुद्धा देतो, त्यामध्ये स्वच्छ पाणी असेल, मुकामाच्या जागा असतील, फिरते दवाखाने असतील, अम्ब्युलन्स असतील, आयसीयू असेल, याची त्याला माहिती भेटली पाहिजे. नंबर एक. त्याचं लोकेशन कुठे आहे हे त्याला ट्रॅक झालं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाला कळलं पाहिजे. नंबर दोन. आणि ह्या सोयीसुद्धापासून तू किती अंतरावर आहेस, आणीबाणी तुम्हाला कुणाला बोलायचे, 108 नंबरला कॉल करायचा आहे का दुसऱ्या आणखीन 112 कॉल करायचा आहे की 100 नंबरला कॉल करायचा आहे, त्याला मदत घ्यायची आहे. कारण वारीमध्ये माणसं ही भिडून चालतात, खेटून चालतात. त्यामुळे आम्ही असं गृहित धरलंय की 10 पैकी 1 तरी डिजिटली अतिशय साक्षर आहे.
1: हे बरोबर आहे.
0: आम्ही मग याला काय केलं की आमच्या ज्या गावागावामध्ये आशा वर्कर आहेत, शहरी भागात आशा वर्कर आहे, ह्यांच्याकडे आम्ही ही लिंक पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागातून जेवढे कोणी वारकरी गेले असतील
1: त्यांना याबद्दल सांगायचं,
0: त्यावर माहिती द्या. आजची सकाळची माहिती घेतली मी. आजपर्यंत 40,000 वारकऱ्यांनी कुठलीही आम्ही जाहिरात प्रसिद्ध न करता हे ऍप डाऊनलोड करून घेतलेलं आहे.
1: बरं.
0: आणि या ऍपचा निश्चितपणे लाभ होईल अशी मला श्रद्धा आहे.
1: निश्चितच. आपले जे कोणी नातेवाईक मित्रमंडळी वारीला चाललेले आहेत, वारीमध्ये आहेत, प्रवास सुरू झालेला आहे, त्यांना या आरोग्य संपन्न वारी ऍप बद्दल निश्चितच सांगा. वर्षानुवर्ष आशा सेविका जे सेवेचं काम करत आहेत त्यांच्या मार्फत 40,000 डाउनलोड झालेत, हे यश सुद्धा वाखणण्याजोगच म्हणावं लागेल. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेलं जे नियोजन आहे, भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेची आणि वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य व्यवस्थेची माहिती आयुक्त श्री संजय काटकर सर यांच्याकडून जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता ही चर्चा पुढील भागात देखील अशीच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपला निरोप घेतो. नमस्कार.

श्रोते हो दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आताच आपण ऐकलात. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र.

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनात बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, म्हणजे आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क

0: 1800 267 1991 1800 267 1991 वेबसाइट www.anurupvivah.com पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, सकाळचे 7:45 झाले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आयुर्वेद ही एक महान प्राचीन वैद्यकीय चिकित्सा पद्धती आहे. यामध्ये प्रत्येक आजारावर आणि आजार न होण्यासाठी सुद्धा अनेक घरगुती साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. त्याविषयीचीच माहिती आपण या भागामध्ये देत असतो आणि ही माहिती देण्यासाठी येत असतात पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, गेले 5 आपण डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयी बोलतोय. खूप महत्वाचा असा विषय आहे, कारण ती नुसती सूज नाही तर ती अगदी अंधत्वाकडे सुद्धा घेऊन जाऊ शकते. तर त्याची आपण कारणं बघितली, परिणाम बघितले, आता त्याचे आपण उपचार सुद्धा ऐकत होतो. काही उपचार आपण गेल्या भागात ऐकले, अजूनही काही उपचार सांगता येतील का?
6: खरं तर प्रामुख्यानं मूळ आजार मोठ्या आजारांचं कायमस्वरूपी आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला अजिबात हरकत नाही, पण त्याचं मूळ निदान करून ट्रीटमेंट केली गेली की ही मुळात दुष्परिणाम टाळता येतात. हे सांगायचं म्हणता बऱ्याचदा मला येऊन म्हणतात आयुर्वेदाची ट्रीटमेंट घ्यायला, डॉक्टर जसं ऍलोपॅथी डॉक्टर सांगतात की शुगर बीपी बरा होत नाही, तसं आयुर्वेदातली बरीचशी मंडळी म्हणतात की शुगर बरी होते, बीपी बरी होते. तर त्याचं कारण ते सांगतात ते बरोबर आहे, सगळेच पेशंट बरे होतील असे नाहीत. आयुर्वेदातही त्याचे प्रकार सांगून ठेवलेत, कुठला बरा होणार आणि कुठला बरा नाही होणार सांगून ठेवलेत. काही पेशंटच्या बाबतीत बरे होतील, काही पेशंट बरे नाही होणार, पण तरी आयुर्वेद घेण्याचा हट्टा असायचा कारण असं असावं, कारण आयुर्वेदात त्या मूळ आजाराचं म्हणजे आयुर्वेदात आता मधुमेह हा वातच प्रकार आहे, तो बरा होत नाही. प्रमेह नावाचा जो विकार आहे त्यातला मधुमेह हाच म्हणजे जी असाध्य प्रकारांमध्ये मोडणार आहे तो बरा होत नाही, त्याला आयुष्यभर सांभाळावं लागतं. पण आधुनिक आणि आयुर्वेदिक शास्त्राच्या ट्रीटमेंट मधला मेन गाभा असा आहे, मधुमेहाची ट्रीटमेंट करायला लागलो तर मधुमेह आपला कंट्रोल तर राहतोच, पण त्याचे दुष्परिणाम जे मी मगापासून किंवा बऱ्याच व्याख्यानांमध्ये सांगतोय की दोष साठायला लागतात, आपण लाक्षणिक चिकित्सा करतो असं न होता मूळ आजारावर मूळ दोषावरच ट्रीटमेंट गेल्यामुळं तो आवाक्यात तर राहतोच पण त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे ट्रीटमेंटचा पार्ट असा होऊ नये, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर जे म्हटलं जातं ते ह्याचसाठी की जर एखादा विकार कायमचा बरा होणारा नसेल, असा मोठा विकार असेल आणि त्यात आयुर्वेदाची ट्रीटमेंट असेल तर मग एवढी पत्ते पाळून का करायचं, एवढी औषधं का घ्यायची, त्याचं त्याचं उत्तर असं आहे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जर एखादं औषध घेऊन जर कंट्रोल ठेवत असाल भविष्यात अंधत्वासारखे आजारपण येणार त्याच्याऐवजी सुरुवातीपासूनच जर लाईफस्टाईल सेट केली पण आयुर्वेदाची कास धरली तर तुम्हाला ते दोष साठणं आणि त्याचे पर्यवसन अंधत्वात होणं हे होत नाही. हे जसं मोठ्या आजारांच्या बाबतीत झालं तसे छोट्या छोट्या आजारांच्या बाबतीत कोणताही विकार म्हणजे हे लक्षात घ्या, कोणताही विकार शरीरात जास्त काळ राहू देऊ नका, तो समूळ काढा. हे त्याचं गमक आहे, ते जर केलं तर त्या छोट्या छोट्या आजारातनं उत्पन्न होणारे मोठे मोठे डोळ्यांच्या पडद्याला येणारे वारंवार सुजेसारखे आजार आपल्याला घालवता येऊ शकते.
5: बरोबर. तर काही उपचार सांगितले डॉक्टर तुम्ही, अजूनही काही उपचार आपल्याला ऐकायचे आहेत, ते ऐकूया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर अजून काय उपचार आहेत, म्हणजे डोळ्याच्या पडद्याला जर सूज आली तर काय काय आपल्याला करता येऊ शकेल?
6: ह्याच्यात बरेच, जसं मी सांगतोय की मूळ कारणाच्या हिशोबाने तो वाताचा आहे, पित्ताचा आहे, कफाचा आहे, तो विकार तो बघितला पाहिजे. हे डोळ्याचा विकार आहे पण तो वातामुळे आहे, पित्तामुळे, कफामुळे आहे, कोणत्या अवयवामुळे आहे, त्याची शुद्धी चिकित्सा कुठून करणार आहे? म्हणजे जर कफाचे आजार असतील तर त्याला वमन लागतं, पित्ताचे विकार असतील तर त्याला विरेचन लागतं, वाताचे विकार असतील त्याला बस्ती लागतं. हे झाले शरीर देहशुद्धीचे प्रकार. ह्याच्यात नस्य रक्तमोक्षण आलेलंच आहे. रक्तमोक्षण हे रक्तदृष्टीसाठी, नस्य हे उर्दो चतुर्गत म्हणजे गळ्याच्या वरच्या विकारांसाठी. मग त्यात शमन, शोधन, ब्रुहन असे वेगळे प्रकार त्याच्यातही आलेत. म्हणजे काय क्षयात्मक

0: करायचं त्याला भ्रह नाही, तर दोष खूप वाढलेले आहेत, आपल्याला ते काढून टाकायचे तर ते शोधू नये, कारण दोष आल पाहिजे आपल्याला ते औषधानं पचवता येणार तर त्याला शमन नसायचे, त्यात प्रकारही सांगून ठेवलेत. थोडक्यात पंचकर्मात ही प्रोसिजर त्याच असल्या तर विकार काय आहे, दोष काय आहे, त्यानुसार औषध वेगळी वापरून आपण आधी शरीर शुद्धी करायला पाहिजे. शरीर शुद्धी ही कोणताही मोठा विकार टाळण्याची खूप मोठी गुरुकिल्ली आहे जी आयुर्वेदानं सांगून ठेवली. आयुर्वेदात शरीर शुद्धी देहशुद्धीला फार अनन्य साधारण महत्व, याच्यासाठी ते पचवण्यापेक्षा काढूनच टाकलं कोठ्यातून, शरीरातून, रक्तातून, धातूतून, तर मग मोठे विकार बळावत नाहीत किंवा आजार होत नाहीत. त्यामुळं आजार असणाऱ्यांसाठी पंचकर्म आहे, आजार नसणाऱ्यांसाठी पंचकर्म आयुर्वेदानं त्यासाठी सांगून ठेवलं. पंचकर्म केलं, देहशुद्धी केली, विकार कोणता येतो बघितला, त्यानुसार शरीर शुद्धी केली तर देहातले दोष निघून जातात. आणि मग पर्यायानं आता येणारे डोळ्यांच्या सुजीचे संबंध, जर शरीर शुद्धी शरीरातल्या दोषांमुळे डोळ्याला सूज आली आणि शरीर शुद्धी करून शरीरातले दोष काढून टाकले, आता नेत्र शुद्धी किंवा नेत्राशी संबंधित प्रोसेस करताना मग मात्र डोळ्यासाठी, डोळ्याच्या विकारांसाठी, पडद्याच्या सुजीसाठी आयुर्वेदात खूप चांगल्या वेगळ्या प्रोसेस सांगितल्या ठेवल्या, ज्या कोणत्याही शास्त्रात आयुर्वेदाशिवाय वर्णित नाही, ते म्हणजे क्रियाकल्प. थोड्या वेळात मी तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर सांगतो.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9825261 98 225 261 99 98 225 261 99. तर डॉक्टर, आयुर्वेदाचं जे खास वैशिष्ट्य आहे की मुळापासून आधी उपचार आपण बरा करत आणायचा तर मग आपोआपच तो जो झालेला उपचार आहे तो बरा होऊ शकतो, तर त्यातली जी क्रियाकर्म ही पद्धती खूप महत्वाची आहे ती आता तुम्ही सांगणार आहात, तर त्याबद्दल सांगा.
0: क्रियाकल्प म्हणजे डोळ्यांसाठी उपक्रम केले जातात ते, मग ते एक पिंडी म्हणून आहे, ओल्या वनस्पतीचं वाटण करून वाटण लावतो, सुक्या वनस्पतींचं चूर्ण करून लावतो त्याला बिडालक म्हणतात, डोळ्यात ड्रॉप टाकतो त्याला अच्छोतन म्हणतात, डोळ्यात काजळासारखे औषध घालतो त्याला अंजन म्हणतो, डोळ्यावरती धार सोडली जाते डोळे बंद करून त्याला नेत्रसेक म्हणतात, डोळे उघडे करून धार सोडली जाते त्याला नेत्र प्रक्षालन म्हटलं जातं, डोळ्याच्या विकारांमध्ये बऱ्याचदा मुखलेप केले जातात, जळू लावली जाते. आयुर्वेदात पाद प्रक्षालन, पाय धुणे जे म्हणतो आपण सद्गुरूंचं किंवा मोठ्या व्यक्तीचं जे आपण पाद प्रक्षालन करतो, म्हणजे औषधी काढ्याने, औषधी तेलानं, औषधी तुपानं, औषधी दुधानं पायांचं म्हणजे आपण प्रक्षालन करायला लागलो की एखाद्या ठराविक कालापर्यंत तरी त्याच्यावर डोळ्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं परिणाम घेता येतो. पाद लेप सांगून ठेवलेत, वेगवेगळ्या औषधांच्या वीर्यानं डोळ्यावरती काम करत असतं, तर ती औषधी वीर्यवान औषधांचा लेप डोळ्यावरून आपल्याला पायावरती करायला लागतो, डोळ्यावरती तर होतोच पण पायावरती करायला लागतो. तर ह्या पद्धतीची जी क्रियाकल्प आहे जर ती वापरली गेली तर त्याचा परिणाम आपल्याला डोळ्याच्या सुजेवरती, जसे शरीर शुद्धी एका बाजूला झाली तशी ही डोळ्याची सूज कमी करायला खूप चांगल्या पद्धतीनं वापरता येतात. आम्ल पित्तातनं सूज आहे तर त्या अनुषंगानं नेत्रसेकाचं, म्हणजे डोळ्याच्या वेगळ्या प्रोसिजरचे औषध निवडायला लागतात. वाताचा विकार आणि त्याची सूज आहे तर त्या अनुषंगानं प्रोसिजर त्याच पण औषध वेगळं. त्यामुळं विकार काय, दोष काय, बाधित धातू कोणता, कधीपासून आहे, हेरिडिटरी आहे की नाही, ह्या सगळ्याचा सारासार विचार केस टेकिंग करून मग आपण औषधांची निवड करतो. आणि ह्या सगळ्या क्रियाकल्पांचा वापर डोळ्याचे सर्क्युलेशन सुधारण्यासाठी, डोळ्यातील रक्तदृष्टी कमी करण्यासाठी, डोळ्यातील वातपित्त कफाचा प्रकोप कमी करण्यासाठी वापरतो. आणि कायमस्वरूपी आपल्याला पडद्याला येणारी, वारंवार येणारी सूज आहे ती घालवायला ह्या सगळ्या प्रोसिजरची मदत होते. आणि ही सूज घालून आपले डोळे निर्दोष करता येऊ शकतात. त्यामुळं योग्य वेळी, दरवेळी हेच वाक्य सांगतोय, योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं आपण योग्य ट्रीटमेंट चालू केली तर डोळ्यातले अगदी मोठ्यातले मोठे विकार सुद्धा आपल्याला नियंत्रणात आणता येतात आणि बरे करता येतात, हे लक्षात घ्या.
1: गेल्या 5-6 भागामध्ये डॉक्टर आपण सूज आणि मग डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज, इतर अवयवांच्या सूजेचा त्यावर होणारा, डोळ्यावर होणारा परिणाम, याविषयीची खूप विस्तृत अशी माहिती दिलीत आणि नुसते परिणाम कारण नाही तर त्याच्यावर जे उपचार सुद्धा सांगितलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या भागात आपण आणखी एका वेगळ्या समस्येविषयी डोळ्यांच्या विकारांबद्दलच्या माहिती जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरीपाटा पुणे इथे भेटू.

0: शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
1: श्रोते हो, श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ट्यून केलं आहेत आकाशवाणीचं सांगली केंद्र.
2: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

श्रोते हो, गाणीवनातली अंतर्गत आपण ऐकत होतो अनुराधा पौडवाल आणि अरुण दाते यांच्या युगलस्वरात नाथ हो महानोर यांचं हे गीत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

श्रोते हो, आता काही क्षणातच म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर लगेचच म्हणजे सकाळी ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू. पहिल्याच दिवशी 14 कोटी डॉलर्स किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार कालपासून अंमलात आला. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नाही. जागतिक स्तरावर एकात्मिक लवचिक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या वाटचालीतील हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. कराराच्या पहिल्या दिवशी भारतातून युकेमध्ये 14 कोटी डॉलर्स किमतीच्या मालाची खेप मुंबईतील न्हावाशिवा इथून करण्यात आली. औषध निर्माण सामग्री, रसायनं, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. या व्यापार कराराचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत करण्यात आला. हा करार जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतिबिंब असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विकसित भारताच्या प्रवासातील हा एक निर्णायक टप्पा असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत युके द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्यासाठी हा करार महत्वाचा ठरेल असा विश्वास ब्रिटिश उपवाणिज्य दूत हरजिंदर कांग यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला ब्रिटिश वाणिज्य दूतावासाचे अधिकारी, निर्यातदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा करार भारत आणि युके यांच्या भागीदारीतील एक महत्वाचा क्षण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तर हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवी दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. देशातल्या विविध उद्योग संघटनांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सेमिकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे. पुढील 5 वर्ष सुरू राहणाऱ्या या योजनेमुळे जवळपास 60,000 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. यामुळे एकंदर निर्यातीचं मूल्य 7.5 लाख कोटी रुपयांवरून 15 लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत संश्रुतम 2026 या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन झालं. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेनं हे 3 दिवसीय चर्चासत्र आयोजित केलं आहे. आयुर्वेद आणि आधुनिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याला या चर्चासत्रामुळे नवी दिशा मिळेल. आचार्य सुश्रुत यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 15 जुलै रोजी अशा प्रकारच्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हरियाणा, चंदीगड आणि पंजाबचा दौरा करणार आहेत. हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. तसंच सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा हल्ले सुरू केल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या सरकारी प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणचा एकमेव नागरी अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या बुशेहर या दक्षिण बंदराच्या शहरावर अमेरिकेनं हल्ले केले. लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत असं

अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयानं सांगितलं. दुसरीकडे इराणनं बहारीन आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळ, हवाई दलाचे तळ, प्रमुख नियंत्रण केंद्र यावर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले आहेत असं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सनं म्हटलं आहे. भारत आणि बेल्जियम यांनी व्यापार, गुंतवणूक, हरित ऊर्जा, नवोपक्रम, तंत्रज्ञान, संपर्क यंत्रणा, संरक्षण, सुरक्षा तसंच परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रात उभय देशांमधील सहकार्य दृढ करण्यास सहमती दर्शवली आहे. भारत बेल्जियम धोरणात्मक संवाद सत्राची पहिली बैठक काल ब्रुसेल्स इथं झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम प्रेवोट यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संवाद सत्र झालं. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं डॉ जयशंकर म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून सुरू झाली. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना 46 ठिकाणी देशांतर्गत प्रवास करण्यासाठी सेवा दिली आहे. मध्य प्रदेशातूनही अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा काल सुरू करण्यात आली. इंदूर ते अबुधाबी हा प्रवास आता अवघ्या 3 तास 15 मिनिटात होणार आहे. यापूर्वी प्रवाशांना दिल्ली किंवा मुंबई मार्गे प्रवास करावा लागत होता. ओडिशामधील जगन्नाथपुरी इथं आजपासून जगप्रसिद्ध रथयात्रा सुरू होत आहे. या वार्षिक उत्सवादरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा रथातून भाविकांना दर्शन देतात आणि गुंडीच्या मंदिराला भेट देतात. पुरी मंदिरापासून सुरू होणारी ही यात्रा सुमारे 3 किलोमीटरवर असलेल्या श्री गुंडीच्या मंदिराजवळ संपेल. गुंडीच्या मंदिरात देव 9 दिवस मुक्काम करतात आणि त्यानंतर याच रथातून श्री मंदिरात परततात. या परतीच्या प्रवासाला बहुडा यात्रा असं म्हटलं जातं. होर्मुझ समुद्रधुनीतील ओमानच्या किनाऱ्याजवळ जीएफएक्स गॅलॅक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर बेपत्ता असलेले पुण्याचे 30 वर्षीय सागरी अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला आहे. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एक दिवसीय सामना आज कार्डिफमधील सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. तिसरा सामना येत्या रविवारी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या 19 आणि 23 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली आहे. 19 वर्षांखालील चंद्रिका पुजारी आणि प्राची यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं तर गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात निशाला सुवर्ण तर नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियंका यांना आपापल्या वजनी गटात रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 55व्या मिनिटाला अँथनी गॉर्डननं इंग्लंडसाठी पहिला गोल केला. अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसनं 85व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्यानंतर 90व्या मिनिटाला लाउटारो मार्टिनेझनं गोल करत अर्जेंटिनाला 2-1 असा विजय मिळवून दिला. अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होणार आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा इथल्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी $14 कोटी किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमीकंडक्टर व्यवस्था उभारणाऱ्या सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई आणि फिफा

0: फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: औषध खरा प्रमाण गोकुळ दूध
1: वनस्पति तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले ॲनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा ग्राहकांना जागरूक व्हा पनीर गोकुळचंच घ्या
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा पनीर गोकुळचंच घ्या
3: चिंतन हाच चिंतामणी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार
4: आद्य शंकराचार्यांनी हिंदू लोकांना उपासनेसाठी पाच देव सांगितले हे पाच देव म्हणजे विष्णू शंकर गणपती देवी आणि सूर्य हिंदुस्थानात या पाच देवांची उपासना कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात होत असते जीवनविद्या सुद्धा सहा देवांची उपासना करण्यास शिकवत हे सहा देव म्हणजे माता पिता गुरु सद्गुरु आत्मदेव आणि राष्ट्र देतो तो देव अशी जीवनविद्येनं देवाची साधी आणि सोपी व्याख्या केलेली आहे आईचा महिमा जगातील सर्व कवींनी आणि विचारवंतांनी मुक्त कंठानं गायलेला आहे आई बाळाला 9 महिने पोटात बाळगून आणि सर्व प्रकारच्या हाल अपेष्टा सहन करून त्याला जन्म देते रक्ताचं दूध करून बाळाचं पोषण करते त्याच्या सर्व गरजा भागवून लहानाचा मोठा करते इतकं सर्व करूनही आई बाळाकडून कसलीही अपेक्षा करत नाही थोडक्यात आई आपल्याला काय देते असं विचारण्यापेक्षा आई आपल्याला काय देत नाही असं विचारणंच योग्य ठरेल म्हणून आई किंवा माता हा आपला पहिला देव आहे पिता हा दुसरा देव बाळाचं रक्षण करणं त्याला शिक्षण देणं त्याचं संवर्धन करणं त्याला सर्व प्रकारचं सहाय्य करणं आणि त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यास समर्थ करणं अशा सर्व प्रकारे बाळाचे वडील त्याच्यासाठी कष्ट घेत असतात आणि खर्च करत असतात तिसरा देव म्हणजे गुरु विद्या आणि कला शिकवतात त्यांना गुरु असं संबोधण्यात येतं कुठलीही विद्या किंवा कला सामान्यपणे गुरुशिवाय संपादन करता येत नाही म्हणून विद्या आणि कला यांचं ज्ञान जो देतो तो गुरु होय गुरु ज्ञान देतात म्हणून गुरु हा देव होय दुसऱ्या दृष्टीने पाहिलं तर जगातील

प्रत्येक वस्तू, प्राणी किंवा माणूस हा आपला गुरुच असतो, कारण हे सर्व आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात किंवा प्रकारानं ज्ञान देत असतात. श्री दत्तात्रयानं 24 गुरु केले अशी कथा आहे. ही कथा या दृष्टीनं यथार्थ आहे. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून आत्ता म्हटल्याप्रमाणे विश्वातील सर्व वस्तू, प्राणी आणि माणसं यांच्याकडून शिकण्यासारखं पुष्कळ असतं, परंतु शिकून घेण्याची दृष्टी मात्र पाहिजे. एखादा गटारात लोळत पडलेला दारूबाज माणूस सुद्धा आपल्याला गुरुस्थानी असतो. तो आपल्याला प्रभावीपणे शिकवतो की अरे, ही माझी काय दशा झालेली आहे हे तू प्रत्यक्ष पहा. दारू पिण्याची अवदशा मला झाली आणि म्हणूनच गटारामध्ये डुकराप्रमाणे लोळण्याची दशा माझ्यावर आली, म्हणून तू माझ्यापासून शीख आणि योग्य तो धडा घेऊन दारूला कधीही स्पर्श करणार नाही असा निश्चय कर. थोडक्यात, जो आपल्याला ज्ञान देतो किंवा काही शिकवतो तो आपला गुरु होय. सद्गुरु हा आपला चौथा देव. जन्माला येऊन जर ईश्वर साक्षात्कार करून घेतला नाही तर जन्म फुकट गेला असं होईल. मनुष्य जन्म मिळणं हे फार मोठं भाग्य असून आत्मसाक्षात्कार करून घेणं हे भाग्याचंही भाग्य होय. मानवी देहाशिवाय अन्य कुठल्याही प्राण्यांच्या देहाच्या ठिकाणी आत्मसाक्षात्कार करून घेण्याचं सामर्थ्य नसतं, म्हणूनच मनुष्य जन्म श्रेष्ठ होय. परंतु नुसता मनुष्य देह प्राप्त होऊन भागत नाही, कारण सामान्य माणसाला सामान्यपणे ईश्वर आणि ईश्वर साक्षात्कार यासंबंधी संपूर्ण अज्ञान असतं आणि त्याच्या प्राप्तीचा मार्ग तर बिलकुल ज्ञात नसतो. इतकंच नव्हे तर ईश्वर आहे का याचाच माणसाला संशय असतो, मग त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणं दूरच राहिलं. म्हणून सद्गुरु प्राप्त होऊन त्यांचं अचूक मार्गदर्शन मिळाल्याशिवाय या क्षेत्रात एक पाऊल सुद्धा पुढे टाकता येणं शक्य नाही. परंतु अत्यंत खेदाची गोष्ट अशी की सामान्य लोकांना सद्गुरूंचं महत्व समजत नाही. परिणामी या क्षेत्रात हे लोक कायमचे अनभिज्ञ राहतात आणि परमार्थाच्या किंवा देवाधर्माच्या नावाखाली काहीतरी कर्मकांड करत बसतात. थोडक्यात, मनुष्य देह मिळणं हे भाग्य, ईश्वर साक्षात्कार होण्याची जिज्ञासा निर्माण होणं हे महाभाग्य आणि शाब्दे परेच निष्णांत असे सद्गुरु प्राप्त होऊन त्यांचं अचूक मार्गदर्शन मिळणं हे परमभाग्य होय. ईश्वर साक्षात्कारात सुख, शांती, समाधान प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य असतं, म्हणून सद्गुरु जे देतात ते अन्य कोणीही देऊ शकत नाही. पाचवा देव हा आत्मदेव हा होय. या आत्मतत्वाला कोणी आत्मदेव म्हणतात, कोणी आत्माराम म्हणतात, कोणी आत्मलिंग म्हणतात किंवा कोणी आत्मशक्ती असंही म्हणतात. यालाच भगवद्गीतेमध्ये ईश्वर असं म्हटलेलं आहे. ईश्वर सर्व भूतानाम हृदयशेर्जुनुतिष्ठती असं म्हटलेलं आहे. हा ईश्वर आणि परमेश्वर मुळात एकच स्वरूप आहे. विश्वाच्या अपेक्षेत जो परमेश्वर, तोच देहाच्या अपेक्षेत ईश्वर होय. या ईश्वरानं आपल्याला काय दिलं असा विचार करण्याऐवजी त्यानं आपल्याला काय दिलं नाही असा विवेक करावा. अत्यंत बहुमोल असं शरीर आपल्याला ईश्वरानंच दिलं. विविध प्रकारचं कार्य करण्यासाठी आपल्याला ईश्वरानंच हात, पाय आदी 5 कर्मेंद्रिय दिले. विविध प्रकारचं ज्ञान संपादन करून माणसाने उत्कर्ष आणि उन्नती साधावी म्हणून ईश्वरानंच आपल्याला नाक, कान, डोळे आदी 5 बहुमोल ज्ञानेंद्रिय दिले. सूक्ष्म स्वरूप कार्य करण्यासाठी आपल्याला ईश्वरानंच मन, चित्त, बुद्धी अशी अंतरेंद्रिय दिली. इतकंच नव्हे तर अत्यंत उदार होऊन ईश्वरानं माणसाला विविध प्रकारच्या देणग्या दिल्या. कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, वासनाशक्ती, विचारशक्ती, स्मरण, धारणाशक्ती अशा स्वरूपात अमोल पण बहुमोल अशा देणग्या ईश्वरानं आपल्याला दिल्या. माणसाने नित्य कार्यमग्न राहावं म्हणून ईश्वरानं माणसाला पोट दिलं आणि कष्ट केल्यानंतर त्याला अत्यंत आवश्यक अशी विश्रांती मिळावी म्हणून निद्रादेवीचं वरदान दिलं. अशा प्रकारे

0: अनंत हस्ते ईश्वर माणसाला सर्व काही देऊन राहिलेला आहे, म्हणून ईश्वर हा आपला पाचवा देव होय. आता राष्ट्र हा आपला सहावा देव. जीवनविद्या सांगते की प्रत्येक माणसाच्या जीवनात राष्ट्राला महत्वाचं स्थान आहे, परंतु राष्ट्र म्हणजे समुद्र, नद्या, पर्वत नव्हे, तर त्या राष्ट्रात राहणारी माणसंच राष्ट्र ठरवत असतात. राष्ट्राचा उत्कर्ष आणि उन्नती होण्यासाठी राष्ट्रामध्ये राहणाऱ्या माणसांची मनं राष्ट्रप्रेमानं भारली गेली पाहिजेत. राष्ट्र हाच ईश्वर आणि राष्ट्रप्रेम हाच राष्ट्रधर्म ठरला पाहिजे. जीवनविद्या सांगते की प्रत्येक राष्ट्राला धर्म हा असलाच पाहिजे. या दृष्टीनं राष्ट्रधर्म हाच या देशाचा धर्म असला पाहिजे. देतो तो देव असा देव या शब्दाचा साधा, सरळ आणि सोपा अर्थ आहे. भारत हे राष्ट्र या देशातील सर्व भारतीय लोकांना सर्व काही देऊन राहिलेलं आहे. या राष्ट्राच्या आधारावर या देशातील सर्व लोक आपापलं जीवन जगतायत, म्हणून या देशातील सर्व लोकांचा प्रत्यक्ष देव म्हणजे आपलं भारत हे राष्ट्र होय. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंता.

मानसिक श्रोते हो, पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी आहेत यावेळचे आजचे पाहुणे. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी शशांक लिमये यांनी केलेली बातचीत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमधारी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

श्रोतेहो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 8:55 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी हा कार्यक्रम. या कार्यक्रमाअंतर्गत आज ऐकूया काही हिंदी चित्रपट गीतं.

श्रोते हो आपण ऐकत होतात जोश ब्रार आणि परंपरा टंडन यांच्या स्वरात बागी फोर या चित्रपटातील हे गीत. कुमार यांच्या गीतरचनेला संगीत होतं सलामत अली यांचं.

श्रोतेहो आपण ऐकत होतो पायल देव आणि राजमर्मन यांच्या युगलस्वरात शब्बीर अहमद यांची ही रचना. आलम ना पूछो या चित्रपटाला संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: ऐकत आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 9:15 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम उद्योग जगत.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी आपल्याला मार्गदर्शन करतायत. मागच्या 3 भागांपासून ते आपल्या सोबत आहेत. आज ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेला मुलाखतीचा 4th आणि अंतिम भाग.

0: जेव्हा ताणतणाव वाढल्याचं एखाद्या कामगाराच्या लक्षात येतंय तर पटकन काही मानसोपचार तज्ञाकडे जावं ही काही त्याची पहिली पायरी नसते. मग असं काय आहे की जे तो त्वरित करू शकतो?
1: त्वरित करू शकतो म्हणजे अल्कोहोलिक अनॉनिमसची प्रार्थना आहे. अत्यंत सुंदर प्रार्थना आहे. जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाया. बरोबर. जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाया. जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. म्हणजे परिस्थितीतले टाळण्या अशक्य असे काही घटक आहेत आणि ते मला सहन करायची शक्ती दे. आणि जे शक्य साध्य आहेत ते निर्धार दे कराया. आणि याच्या पुढे जाऊन काय म्हणते ही प्रार्थना की मज काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. ही प्रार्थना सांगितली ती. त्याच्यानंतर आपल्या जवळचं कोणी आहे तर त्यांच्याशी बोलायचं. ध्यानधारणा मेडिटेशन याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. तर हे प्रथमोपचार आपण करावेत. किंवा नुसतं जरी समजा आपण बोललो प्रत्येक माणसाकडं ना समस्या सोडवायची ॲबिलिटी असते. फक्त त्या डोक्यातल्या डोक्यात ती समस्या ठेवली की त्यांचा गुंतवून जातो. मग आपल्या जर समजा एखादं विश्वासू नातं जर समजा असेल तर त्याच्यासमोर ते टेबलावरती सगळी ती समस्या सगळी पूर्ण मांडून ठेवता ठेवता त्या व्यक्तीला स्वतःलाच प्रश्नाची उत्तरं सापडायला लागतात. तर त्यामुळे असं जर समजा काही नातं असलं की जिथं त्याला चेष्टा न करता ऐकून घेईल असं जर समजा मित्रत्वाचं कोणी असू शकेल मग ते बायको असेल मुलं असतील किंवा नातेवाईक असेल कोणी असू शकेल त्यांच्यासमोर समस्या जरी समजा नुसती मांडली तरी बऱ्याच वेळेला त्यातली उत्तरं त्या व्यक्तीला स्वतःलाच मिळू शकतात. त्यामुळे कोणाशी तरी बोलावं हे अत्यंत महत्वाचं. हे मानसिक ताण वाढल्यानंतर प्रथमोपचार या सदरामध्ये हे आपल्याला करता येण्याजोगे.
0: योग ध्यानधारणा व्यायाम आणि छंद या सगळ्या गोष्टी कसा परिणाम करतात मानसिक?
1: आतापर्यंत आपली सगळी चर्चा तणाव आला तर काय तणाव आला तर काय असं होती. तणाव म्हणजे नकारात्मक भावना. तर ह्या तणावांना बॅलन्स करण्याकरता काही सकारात्मक भावना लागतात. तर ह्या योग ध्यानधारणा व्यायाम छंद याच्यातनं ज्या सकारात्मक भावना तयार होतात तर ह्या सकारात्मक भावनामुळे ह्या बॅलन्सचं काम करतात. म्हणजे हे जर समजा करणारा व्यक्ती असेल आणि हे न करणारा व्यक्ती असेल आणि दोघांना पण सिमिलरली एकच पद्धतीचा कुठला ताण आला तर हे सकारात्मक भावनांची निर्मिती करणारा माणूस त्या तणावाला जास्त सक्षमपणे तोंड देऊ शकतो. म्हणजे उद्या काय येणार आहे मला माहित नाही पण मग हे सगळं करण्यानं माझं असणं माझं जे अस्तित्व असणं जे आहे ना ते माझं असणं हे छान होतं. म्हणून ह्या गोष्टी आपण ह्या जीवनशैलीचा भागच करून टाकावा. योग ध्यान धारणा व्यायाम छंद ह्याच्यामध्ये आपण मनापासून आठवड्यातला काही काळ ह्या खास यांच्याकरता ठेवावाच. याच्यामुळे ती हॅपी केमिकल्स म्हणजे एंडॉर्फिन्स रिलीज होतात आणि त्याच्यामुळे उद्या येणाऱ्या तणावाला तोंड द्यायला माणूस सक्षम राहतो.
0: काम आणि वैयक्तिक आयुष्य यामधला समतोल कसा राखायला हवाय काय करायला हवं
1: हे अत्यंत महत्वाचं आहे. लोक फक्त काम काम काम काम करत राहतात आणि लाईफकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. या संदर्भात मला गांधीजींची गोष्ट आठवते. म्हणजे गोष्ट अशी आहे की गोलमेज परिषद होणार होती आणि गांधीजी त्याला गोलमेज परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून जाणार होते. पूर्ण देशाचं राजकारण होतं आणि मग त्या गोलमेज परिषदेची तयारी करायला इंग्लंड सरकारकडे

0: ना काही एक शिष्टमंडळ आलं होतं आणि मग त्यांची सकाळी 7 वाजल्यापासून त्यांच्या मीटिंग्स आणि चर्चा आणि पूर्ण देशाचं राजकारण तिथं चाललेलं होतं. आणि ते चाललेलं असताना 12 वाजता गांधीजी म्हणाले की आता मला 15 मिनिटाचा माझा ब्रेक आहे. आणि मग 15 मिनिटांनंतर परत गांधी गेले आणि परत ती सगळी चर्चा परत संध्याकाळपर्यंत चालली. आणि मग संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळेला इंग्लंडचे त्या शिष्टमंडळाबरोबर वार्ताहर आले, तर त्या वार्ताहरांनी विचारलं की गांधीजी तुम्ही या मधल्या 15 मिनिटांमध्ये काय केलं, तर ते गांधीजी म्हणाले की मधल्या 15 मिनिटांमध्ये माझ्या बकरीला चारा खायला घालायची वेळ आली होती, ते मी तिला चारा खायला घालून आलो. मग त्यांनी विचारलं हो तुम्ही अख्ख्या देशाचं तुम्ही राजकारण करता एवढं महत्वाचं करत असताना मध्येच त्या बकरीचं चाराचं काय काढलं, तर गांधीजी म्हणाले की ते जितकं मला महत्वाचं आहे तितकंच हेही मला महत्वाचं आहे. बरोबर आहे, म्हणजे इथं वर्क लाईफ बॅलन्स गांधीजींनी किती छान साधला होता बघा, की तुम्ही देशाचं राजकारण करताना तुम्ही बकरीच्या चाऱ्याचं टायमिंग पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवता. तर ही गोष्ट मंडळीने लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या घरच्या लोकांना वेळ देणं, आपल्या लाईफकडे सजगपणे बघणं हे कामा इतकंच महत्वाचं आहे. नुसतं काम काम काम काम करत बसलो आणि माझं आयुष्य जगायचं राहिलं किंवा मला फक्त आयुष्य जगायचं आहे म्हणून मी काम पण सोडून दिलं, असं नाही करून चालत. बरं, आता हे परत 50-50% करावं का, तर हे 50-50% करायचं काही कारण नाही. तुम्ही ज्या वेळेला जे करताय ते मनापासून करा, इतका साधा सोपा निकष आहे त्याला. मी काम करत असेल तर मनापासून काम करेन, आणि मी घरच्या लोकांच्या सोबत असेल किंवा मी माझ्या छंदामध्ये असेल तर मी कोण आहे हे विसरून जाऊन मी त्याच्यामध्ये मी रममाण होईन. हे अशा पद्धतीनं माणसांना वर्क लाईफ बॅलन्स हा साधता येतो. गांधीजींची बकरी लक्षात ठेवावी.
1: मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी कामगारांना काय सांगायला आवडेल तुम्हाला?
0: आतापर्यंत आपण तणाव कसा हॅन्डल केला हे बघितलं, पण प्रत्येक कामगाराला तणाव असतो असं काही नाही. प्रत्येक कामगाराला मी काय सांगू इच्छितो, तर सकारात्मक भावनांची जाणीवपूर्वक निर्मिती त्यांनी करावी. बघा, ह्या सकारात्मक भावना म्हणजे काय, तर सकारात्मक भावना म्हणजे ज्याला भगवद्गीतेनं दैवी संपत्ती म्हणलंय, तर ह्या दैवी संपत्तीतल्या ज्या काय भावना आहेत, तर ह्यांचा आपल्याला जाणीवपूर्वक सराव करता येतो. यातली सगळ्यात महत्वाची, मला वाटणारी महत्वाची भावना कुठली, तर कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे युजुअली आपलं कसं असतं सगळ्यांचं असतं, की आपलं सगळं लक्ष आपल्याकडं काय नाही ह्याच्याकडं असतं आणि आपल्याकडं काय आहे हे आपण कधी खिसगळतीतच घेतलेलं नसतं. पण तसं बघायला गेलं तर आपल्याकडे जे नाही त्याच्यापेक्षा आपल्याकडे जे आहे हे खूप जास्त असतं. त्यामुळे आपल्याकडं जे आहे त्याच्याबद्दल आपण त्या परमेश्वराची किंवा एकंदरीतच आयुष्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगावी. कृतज्ञतेचा फायदा काय होतो, की आपल्याकडे जे नाही त्याच्याविषयी जे आहे ह्याच्याकडे लक्ष जायला लागतं, मनाला छान वाटायला लागतं, जे आता मी डिप्राइव्ड आहे, मी वंचित अवस्था आहे, तर त्याच्याविषयी माझ्याकडे सफिशियंट आहे मला आयुष्य घालवण्याकरता, हा जवळ भाव येतो. किंवा माझं असणं हे अनेक जणांच्या कृतींवरती अवलंबून असतं, तर त्यांच्या कृतींच्या बद्दल मी कृतज्ञ राहिलो, तर एक सद्भाव एकंदरीत समाजामध्ये पसरायला मदत होते. दुसरी महत्वाची गोष्ट, कुठनं पॉझिटिव्ह इमोशन आणता येतं, तर सेवा देण्यातनं. म्हणजे निरपेक्ष माझा संदेश काय, एक दिवसभरामध्ये आपली कुठलाही स्वार्थ नसलेली एक कृती करावी. मग त्यातलं स्वार्थ असेल तर कुठला स्वार्थ, की ह्याची सेवा केल्यामुळं मला बरं वाटतं एवढाच फक्त स्वार्थ, अशी एखादी कृती दिवसभरामध्ये करावी. म्हणजे काय, अगदी म्हाताऱ्या आईला काय गाई कशी आहेस किंवा आजीला काय आजी बरी आहेस काय, एवढं जरी समजा म्हणलं तरी सुद्धा चालण्यासारखं. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला पॉझिटिव्ह भावना जपता येऊ शकतात. आणि म्हणजे थोडक्यात काय, तर माणुसकीनं वागायचं, म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्याला मदत केली तरी सुद्धा निरपेक्ष भावनेनं करायचं. असं केलं तरी सुद्धा या सकारात्मक भावना चांगल्या पद्धतीनं निर्माण होतात. किंवा ब्लिंकिटचा कोणीतरी येतो त्याला बसा दादा पाणी पिणार का म्हणायचं, हे इतकं छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला सकारात्मक भावनांची निर्मिती करता येते. एक दुसरा महत्वाचा संदेश काय, की आपल्या रोजच्या जगण्यामध्ये कुठं ना कुठं तल्लीनता येते का बघायचं. तल्लीनता म्हणजे काय, की जिथं मी कोण आहे विसरतो आणि मी कामामध्ये रममाण होऊन जातो. खूपदा असेंब्ली लाईनवरती काम करणारी माणसं असतात किंवा एखादा टीडीएस जॉब करणाऱ्या काही नायक असतात, कथानायक असतात, तर ते काम करता करता किती वेळ झाला हे विसरून जातात. हे तल्लीनता ज्याला म्हणतो ना, तर तल्लीनतेमध्ये काही क्षणांच्या करता मी कोण आहे हेच मी विसरून जातो. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये सांगतात वेदांत विचारामध्ये, की कर्ता आणि कर्म एकच होऊन जातं. म्हणजे संगीत गाणारा आणि संगीत ते वेगळं राहतच नाही. तर अशा तल्लीनतेच्या जागा ह्या अगदी मी कामगार जरी समजा असलो तरी माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये असतात, आपलं तिकडे कधी लक्ष गेलेलं नसतं, तर त्या शोधायच्या आणि त्या वाढवायचा प्रयत्न करायचा. ही सकारात्मक भावनांची जाणीवपूर्वक निर्मिती आहे. यानं काय होतं या तल्लीनतेनं, की काम हे फक्त पोटापाण्याचं साधन राहत नाही, तर ते साधनेचं सुद्धा साधन बनू शकतं. अशा पद्धतीनं आपल्याला याच्याकडे बघता येईल. तिसरी महत्वाची गोष्ट आहे नाती. नाती जास्तीत जास्त डेव्हलप करण्यामध्ये जो काय आनंद आहे, तर तो आनंद घ्या. नाती सगळ्यांशी चांगली ठेवा. चौथी महत्वाची गोष्ट आहे की आपल्या कामातला अर्थ

अर्थ शोधायचा. एखाद्या कामगाराला विचारलं की का रे तू हा काय काम करतोस, तर काय करणार, पोटाची खळी भरण्याकरता करतो. आता हा झाला कामगार नंबर वन. दुसऱ्याला विचारलं की का रे बाबा तू काय एवढे कष्ट करतोस, तर नाही मला पोराबाळांचं शिक्षण करायचं आहे म्हणून मी हे काम करतो. आणि तिसऱ्याला विचारलं की का रे बाबा तू हे काय काम करतोस, नाही मला पोराबाळांचं शिक्षण पण करायचं आहे, पण मी हा जो काय खेळा तयार करतो ना, तर हा खेळा उद्या जाऊन भारताचं जे एक अवकाशयान जाणार आहे 5 वर्षानंतर, त्या अवकाशयानामध्ये यातला कुठला तरी एक खेळा ते बसवायची शक्यता आहे. बघा म्हणजे त्याचा अर्थ केवढा मोठा झाला. खेळा तिघ पण करतायत, पण अर्थ कोणाला चांगला आला, तर पहिल्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे कामावरती दांड्या मारेल, काम म्हणजे त्याला शिक्षा वाटेल. दुसरा करेल पोराबाळांचं शिक्षण आहे म्हणून ते ही सगळी तो शिक्षा म्हणून ते करेल. आणि तिसरा जो काय आहे, तर तो पोराबाळांच्या शिक्षणाबरोबरीनच अख्ख्या अवघ्या मानवजातीच्या भल्याकरता मी काहीतरी कृती करतोय, असा तो अर्थ त्याच्यामध्ये तो भरेल. तर असा काहीतरी अर्थ आपल्या कामामध्ये असतो. मी हे का करतोय हा ज्याला प्रश्नाचं उत्तर ज्याला मिळतं ना, असं असं एक फेमस वाक्य आहे की ज्याला आपला व्हाय माहिती आहे त्याला तो हाऊ सापडतो. म्हणजे मी हे का करतोय हे ज्याला कळतं आपल्या कथानायक

0: पोराबाळांच्या शिक्षणाबरोबरीनच अख्ख्या अवघ्या मानवजातीच्या भल्याकरता मी काहीतरी कृती करतोय असा तो अर्थ त्याच्यामध्ये तो भरेल. तर असा काहीतरी अर्थ आपल्या कामामध्ये असतो. मी हे का करतोय हा ज्याला प्रश्नाचं उत्तर ज्याला मिळतं ना, असं असं एक फेमस वाक्य आहे की ज्याला आपला व्हाय माहितीये त्याला तो हाऊ सापडतो. म्हणजे मी हे का करतोय हे ज्याला कळतं आपल्या कथानायकाला कामगाराला कळेल मी हे का कष्ट करतोय, तर त्याला ते कष्ट कष्ट वाटतच नाहीत. मग त्याला ते खेळ किंवा कर्तव्य किंवा ते जबाबदारी किंवा गमतीचं साधन असं म्हणून तो त्या गोष्टीकडे ते बघायला लागतो. आणि शेवटची महत्वाची गोष्ट की अकम्प्लिशमेंट म्हणजे काय, तर सिद्धी. म्हणजे रोजचं काम करण्यामध्ये सुद्धा एक एक महारत असते. म्हणजे दोन मेस्त्री आहेत समजा, दोघं पण मेस्त्री हे मशीन मोडलं तर दुरुस्त व्यवस्थित करतात, पण दुसऱ्या मेस्त्रीबाबत लोक असं म्हणतात त्याच्याशी मशीन बोलतं. म्हणजे काय, तर त्याला त्या कामातली सिद्धी प्राप्त झालेली असते. तर ही सिद्धी प्राप्त करायचा लोकांनी प्रयत्न करावा. म्हणजे काय, तर आपलं रोजचं काम करता करता हे अधिक चांगल्या पद्धतीने मी कसं करू शकू हे एक जरी समजा आपण भान डोक्यामध्ये ठेवलं, तर मग आपल्या रोजच्या काम जे आपण करतोय तर ते व्यर्थ वाटत नाही, शिक्षा वाटत नाही, त्याच्यामध्ये मजा यायला लागते आणि आपल्याला जेवढी मास्टरी येईल तेवढं आपलं आपल्याला भारी वाटायला लागते. महिन्याच्या शेवटी पगार तेवढाच मिळणार आहे, परंतु ह्या पगारासोबत माझं मला मी स्वतःच्या अंतकरणानं जी शाबासकी देतो की मी छान करतो, तर हे जे काय आहे का नाही, तर हे कुठल्याच पगार पुस्तकामध्ये लिहिलेलं नसणार आहे. तर हे जर समजा या लोकांनी करायला चालू केलं तर मग आहे या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला आनंद निर्मिती करता नक्की येऊ शकते.
1: या सगळ्या बाबतीत समाजाचा काय दृष्टिकोन असायला हवा?
0: आपल्या समाजामध्ये दुर्दैवानं श्रम प्रतिष्ठा नाही आहे, पण माझं असं म्हणणं आहे की कष्ट करून स्वतःसोबत समाजाची उन्नती साधणारा प्रत्येक जण हा एक समान असायला हवा. म्हणजे मुलाखत घेणाऱ्या तुम्ही, मुलाखत देणारा मी आणि मुलाखत ऐकणारा आपला कथानायक कष्ट करतोय आपलं पोट भरण्याकरता आणि त्याच वेळेला आपल्या समाजाच्या उन्नतीकरता काहीतरी हातभार लावतोय, तर मग आपण सगळे एकाच पातळीवरती. अशी धारणा जर समजा समाजानं घेतली तर मग ही श्रम प्रतिष्ठा प्राप्त होईल. त्यामुळे एकंदरीत समाजाला माझा सल्ला नाही विनंती की या श्रमांना तुम्ही प्रतिष्ठा प्राप्त करून द्या. श्रम करणारा प्रत्येक माणूस हा स्वतःसोबत समाजाची उन्नती साधतोय, त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं प्रत्येक जण समान अशा दृष्टिकोनानं समाजानं आपल्या सगळ्यांच्याकडे बघावं.
1: तर एकूण आपल्या या चर्चेचा सारांश असा की निरोगी मन हे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असते, तेव्हा मनस्वास्थ्य सांभाळा म्हणजे शरीर स्वास्थ्य आपोआप मिळेल.
0: बरोबर.
1: तर सर, आज इथे येऊन आपण जे काही कामगारांसाठी आणि उद्योजकांसाठी हे मार्गदर्शन केलेलं आहे त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकला. याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98508807001।
1: श्रोते हो, उद्योग जगत हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात। या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकता 6:30 आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र। 9:30 झाले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा।

0: श्रोत्या, आपण ऐकत होतात अजित कडकडे यांच्या स्वरात कधीतरी कुठेतरी या नाटकातील हे पद. रचना होती किशोर पाठक यांची.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

श्रोतेहो आपण ऐकत होतात भार्गवराम आचरेकर यांनी गायलेलं कृष्णार्जुन युद्ध या नाटकातील हे पद. रचना होती मामा वरेरकर यांची. आपण ऐकत आहात नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोतेहो आपण ऐकत होतात शरद जांभेकर यांनी गायलेलं शारदा या नाटकातील हे पद. रचना होती गोविंद बल्लाळ देवल यांची. नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: श्रोतेहो, आपण ऐकत होतात शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं हे गीत. अगबाई अरेच्या या चित्रपटाला संगीत होतं अजय अतुल यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो आपण ऐकत होतात जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांच्या युगलस्वरात डबल सीट या चित्रपटातील हे गीत. रचना होती स्पृहा जोशी यांची. श्रोते हो आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आणि या प्रसारण सभेमध्ये आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजय गोगावले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सैराट या चित्रपटातील हे गीत. नागराज मंजुळे यांच्या रचनेला संगीत आहे अजय अतुल यांचं.

श्रोतेहो आपण ऐकत होतात श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या युगलस्वरात लय भारी या चित्रपटातील हे गीत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत सायली पंकज आणि सोनू निगम यांच्या युगलस्वरात मंगेश कांगणे यांचं हे गीत. दुनियादारी या चित्रपटाला संगीत आहे पंकज पडघम यांचं.

श्रोतेहो आपण ऐकत होतो आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या युगलस्वरात जत्रा या चित्रपटातील हे गीत. या चित्रपटाला संगीत होतं अजय अतुल यांचं आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत.

श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

श्रोतेहो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 10:30 झाले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते, ती म्हणजे कॅटरीना कैफ. आज तिचा वाढदिवस. 16 जुलै 1983 रोजी हाँगकाँग इथे तिचा जन्म झाला. तिचे वडील काश्मीरी वंशाचे ब्रिटिश उद्योगपती असून आई ब्रिटिश सामाजिक कार्यकर्ती आहे. लहानपणापासूनच विविध देशात वास्तव्य केल्यामुळे तिचे शिक्षणही अनेक ठिकाणी झालं. किशोरवयातच तिने मॉडेलिंगला सुरुवात केली आणि

नंतर भारतात येऊन जाहिराती आणि फॅशन शोमधून स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली. सुरुवातीला तिला हिंदी भाषा नीट येत नसल्यामुळे अनेक अडचणी आल्या, परंतु तिने मेहनतीने हिंदी शिकली आणि अभिनयात सातत्याने सुधारणा करत स्वतःला सिद्ध केलं.

श्रोतेहो आपण ऐकत होतात श्रेया घोषाल आणि राहत फतेह अली खान यांच्या स्वरात सिंगीज किंग या चित्रपटातील हे गीत. मयूरपुरी यांच्या गीतरचनेला संगीत होतं प्रीतम यांचं.

श्रोते हो, कॅटरीना कैफीने 2003 बूम या चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. सुरुवातीचा हा चित्रपट तिचा विशेष यशस्वी ठरला नाही, पण तिने हार मानली नाही. मैंने प्यार क्यों किया, नमस्ते लंडन, वेलकम, सिंग इज किंग, अजब प्रेम की गजब कहानी, राजनीति, जिंदगी ना मिलेगी दोबारा, एक था टाइगर, धूम 3, बैंग बैंग, टाइगर जिंदा है, भारत, सूर्यवंशी आणि टाइगर 3 यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात तिने दमदार भूमिका साकारल्या आणि त्या यशस्वीपणे पार पाडल्या. तिची सौंदर्य, नृत्य कौशल्य आणि स्क्रीनवरील सहज वावर यामुळे ती प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली आहे.

श्रोतेहो, कॅटरिनाचे संपूर्ण नाव कॅटरिना टर्कोटे असं आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना कैफ हे आडनाव वापरलं गेलं कारण ते भारतीय प्रेक्षकांना अधिक सहज लक्षात राहील असं निर्मात्यांना वाटलं. तिचं बालपण एका ठिकाणी गेलं नाही. आईच्या सामाजिक कार्यामुळे ती हाँगकाँग, चीन, जपान, फ्रान्स, स्वित्झर्लंड, पोलंड, बेल्जियम, हवाई आणि इंग्लंड अशा अनेक देशात राहिली, त्यामुळे तिला लहानपणापासूनच विविध संस्कृतीचा अनुभव मिळाला.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आणि या कार्यक्रमात आपल्यासोबत आहे मी रेवा देवरस. आजच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री कॅटरीना कैफ हिच्या विषयी. श्रोते हो, नमस्ते लंडन हा चित्रपट कॅटरीनाच्या कारकिर्दीतील महत्वाचा टप्पा मानला जातो. या चित्रपटानंतर ती केवळ सुंदर अभिनेत्री नसून चांगला अभिनयही करू शकते हे सिद्ध झालं. टायगर जिंदा है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिने बंदुका हाताळणे, हातोहाती लढाई आणि स्टंटचे विशेष प्रशिक्षण घेतले होते. काही ऍक्शन दृश्ये तिने स्वतः केली होती.

श्रोते हो, आपण ऐकत होतात आतिफ असलम यांच्या स्वरात इर्शाद कामिल यांचं हे गीत. टायगर जिंदा है या चित्रपटाला संगीत होतं विशाल शेखर यांचं. श्रोते हो, कैटरीनाच्या चित्रपटांशी संबंधित काही मनोरंजक गोष्टीही खूप प्रसिद्ध आहेत. जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातील स्पेनमधील टोमॅटो फेस्टिवल आणि स्कुबा डायव्हिंगचे चित्रीकरण करताना कलाकारांनी खऱ्या साहसी अनुभवांचा आनंद घेतला होता. एक था टायगर आणि टायगर जिंदा है मध्ये तिने अनेक धोकादायक ऍक्शन दृश्यांसाठी कठोर प्रशिक्षण घेतलं होतं. बँग बँग चित्रपटातील गाण्यांमधील तिच्या नृत्याचं खूप कौतुक झालं. तर शीला की जवानी आणि चिकनी चमेली ही तिची आयटम गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. धूम 3 मधील एरियल डान्स सादर करण्यासाठी तिने अनेक आठवडे विशेष प्रशिक्षण घेतलं होतं.

श्रोते हो आपण ऐकत होतात विशाल दादलानी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात बँग बँग या चित्रपटातील हे गीत. श्रोते हो, कैटरीनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्री कैटरीना कैफ हिने डिसेंबर 2021 मध्ये अभिनेता विकी कौशल याच्याशी राजस्थानमधील आलिशान समारंभात विवाह केला. या लग्नाची देशभरात मोठी चर्चा झाली होती. लग्नानंतरही ती चित्रपट जाहिराती आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आजही सक्रिय झालेली दिसते.

शिस्तप्रिय आहे. नियमित व्यायाम, योग, वजन प्रशिक्षण आणि संतुलित आहार यामुळे ती कायम तंदुरुस्त राहते. ती प्राण्यांवर प्रेम करणारी अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते. म्हणूनच विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांमध्ये आजही तिचा सक्रिय सहभाग असतो.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात अग्निपथ या चित्रपटातील हे गीत. श्रोतेहो, जिंदगी ना मिलेगी दोबारा प्रदर्शित झाल्यानंतर भारतातून स्पेनमधील साहसी पर्यटन, विशेषत स्कायडायव्हिंग आणि टोमॅटो फेस्टिवलला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याचे अनेकांनी नमूद केले. कॅटरीना केफ फिटनेस बाबत अत्यंत

श्रोते हो, आपण ऐकत होतात स्नेहा पंतळणी सहकाऱ्यांच्या स्वरात पार्टनर या चित्रपटातील हे गीत. श्रोते हो, कैटरीना कैफची खासियत म्हणजे ती शांत, संयमी आणि अत्यंत मेहनती अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच तिचे नृत्य, फिटनेस आणि फॅशन सेन्स याचंही नेहमी कौतुक केलं जातं. अनेक वर्षांच्या मेहनतीच्या जोरावर तिने भाषेची अडचण, सुरुवातीचे अपयश आणि स्पर्धा यावर मात करून बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच आजही तिच्या प्रत्येक नवीन चित्रपटाची आणि भूमिकेची चाहत्यांना उत्सुकता असते, वाट असते. श्रोते हो, आज कैटरीना कैफ हिचा वाढदिवस आहे. आमच्या सगळ्यांकडून तिला तिच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या भविष्यात होणाऱ्या चित्रपटांसाठी ऑल द बेस्ट.

श्रोते हो आपण ऐकत होतात डॉमिनोक सेरोजा आणि सहकारी यांच्या स्वरात जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातील हे गीत. जावेद अख्तर यांच्या गीतरचनेला संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. आणि या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. तेव्हा या कार्यक्रमासाठी आता मला रेवा देवरसला इथेच निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात साधना सरगम यांच्या स्वरात विजया खांडेकर यांचं हे गीत. संगीत होतं अंजली देशमुख यांचं. आपण ऐकत आहात भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी आहेत यावेळचे आजचे पाहुणे. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी शशांक लिमये यांनी केलेली बातचीत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत चैतन्य अन्नक्षेत्रे यांनी गायलेलं हे गीत. संगीत आहे मिलिंद जोशी यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत होतो स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात अंजली देशमुख यांनी संगीतबद्ध केलेली विजया खांडेकर यांची ही रचना. आणि याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. आता काही क्षणातच म्हणजे ठीक 12 वाजता आपण ऐकाल अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. स्वागत करते मी तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता अर्धा जुलै महिना संपला देखील. प्रत्येक ऋतू, येणारे महिने आणि सण उत्सव आपल्या आनंदात भर घालतात. आषाढ महिना म्हणजे निसर्गाच्या मनात उमटलेली हिरवी स्वप्न जणू. उन्हाळ्याच्या तळपत्या झळा मागे पडतात आणि काळे भोर ढग आकाशात दाटू लागतात. पावसाच्या सरी आणि मातीचा दरवळ मनाला नव्या आशेचा सुगंध देऊन जातो. सगळीकडे कशी लगबग सुरू होते बघा. घरात पदार्थांची वेगळीच लिस्ट तयार होते. बाजार हिरव्यागार भाज्यांनी फुलू लागतो. निसर्ग आपलं पावसाचं रूप दाखवतो तर इकडे शेतकरी शेतीच्या कामांना लागतो. पावसाच्या धारा आपल्याला जुन्या नव्या आठवणीत घेऊन जातात. पावसाच्या प्रत्येक थेंबात कष्ट, आशा आणि समृद्धीची चाहूल दडलेली असते. ही सगळी जादू असते आषाढ महिन्याची. बैलांच्या टापांचा आवाज आणि शेतात सुरू झालेली पेरणी हे ग्रामीण जीवनाचं सुंदर चित्र उभं करतात.

बघा मैत्रिणींनो, आषाढ भक्तीचा महिना. या काळात लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. भक्ती, समता, प्रेम, सेवाभाव याचा संदेश देणारी वारी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अमूल्य ठेवाच. पावसाच्या सरींनी धुतलेली झाडांची पानं, मोरांचा नृत्याविष्कार, धुक्याने वेढलेले डोंगर, हे सारं आषाढाचं सौंदर्य मनाला भरवून टाकतं बघा. आणि लेखकाच्या लेखणीलाही नवी दिशा मिळते. चला, आषाढावर इतकं छान बोललोय, ऐकूया छानसं गीत.

0: मैत्रिणींनो, मुक्ता या चित्रपटातील हे सुंदर संगीत आपण ऐकलं. आता वळूया आपल्या मालिकेकडे. आरोग्य संवाद ही एक महत्वपूर्ण मालिका. आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर तज्ञांचं मार्गदर्शन आपण मिळवत असतो. आजचा विषय देखील खूप महत्वाचा. आपलं मन बघा कसं चंचल असतं. आपल्या सोबत दुसऱ्यांचं मन बोलून वागून जर जिंकता आलं तर त्यापेक्षा मोठा आनंद कोणता मिळणार. मैत्रिणींनो, विषय घेतला आहे मन जिंका जग जिंका, आणि याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अर्चना नासरे यांच्याकडून. ऐकूया ही मुलाखत.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये अतिशय सुंदर विषय घेऊन आलोय आणि त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत मन जिंका जग जिंका. मैत्रिणींनो, जीवन जगताना आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो पण आपल्या मनाचाच विचार कधी करत नाही. आणि खरं तर आपल्या आयुष्यातलं यश अपयश हे ठरत असतं ते आपल्या मनातूनच. कारण मनात तुम्ही एखादी गोष्ट पक्की ठरवली की ती प्रत्यक्षात नक्कीच आणता येते. आपल्याला यशाकडे वाटचाल करायची असेल तर आपल्याला आपल्या मनाला जिंकणं, त्यात त्या गोष्टी पक्क्या करणं हे महत्वाचं असतं. तर आज याच छानशा विषयावर अधिक माहिती जाणून घेऊया अर्चना नासरे यांच्याकडून. तर अर्चना नासरे, आपलं या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधण्याची मला संधी दिल्याबद्दल.
1: अर्चना ताई, आजचा जो आपला विषय आहे मन जिंका जग जिंका, हा खरंच खूप छान विषय आहे. कारण आपल्या स्वतःच्या मनावर

0: जर आपण प्रेम करू तरच स्वतःसाठी इतरांसाठी काही चांगलं करू शकू, कारण आपण आनंदी असू। तर आज मन जिंका जग जिंका हा जो आपला विषय आहे याचा अर्थ नेमका काय सांगता येईल?
1: खरं तर आपण बाहेर जी परिस्थिती आपण हाताळतो, ती परिस्थिती जेव्हा हाताळत असतो तेव्हा आपलं मन कसं त्या परिस्थितीला बघतो, त्या परिस्थितीला कसं समोर जातो, कारण मन हे आपल्या जीवनाचं संचालन करणारं केंद्र आहे। आपण काय विचार करतो, आपण कसे अनुभव करतो आणि मग त्या अनुभवानुसार आपण कसं वागतो याप्रमाणे आपल्या मनाची भूमिका होत असते।
0: बरोबर,
1: बाहेर जी परिस्थिती आहे ती नेमकी आपल्या नियंत्रणात नसते, पण त्या परिस्थितीवर आपल्याला कशी मात करायची आहे हे कोण ठरवतं? तर हे मन ठरवतं। आणि म्हणूनच म्हटलं जातं की मन सुदृढ असेल तर आपण त्या मनाच्या सुदृढतेनुसार बाहेरची परिस्थिती हँडल करू शकतो, बाहेरच्या परिस्थितीवरती मात करू शकतो।
0: अगदी बरोबर, म्हणजे आपल्या स्वतःच्या यशामागे मनाचा खूप मोठा हात असतो हे मात्र नक्की खरं आहे।
1: कारण मनावर प्रभुत्व जर मिळवलं तर आपल्या जीवनावरती आपण प्रभुत्व मिळवू शकतो।
0: खरंच आहे, पण बरेचदा काय होतं ना की आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो, काय घालावं त्याचा विचार करतो, आपल्याला काय हवंय याचा विचार करतो, पण आपल्या मनाला काय हवंय नेमकं याचाच विचार आपण कधी करत नाही। तर नेमकं मन म्हणजे काय सांगता येईल अर्चना ते, आणि ते जिंकणं म्हणजे नेमकं काय?
1: बघा, आपण मोबाईल वापरतो तो झाला हार्डवेअर, आणि त्याच्यामध्ये जे ऍप्स काम करतात तो म्हणजे सॉफ्टवेअर। सेम तसंच आपल्या शरीराबद्दल, आपलं शरीर म्हणजे हार्डवेअर आहे, मग या शरीराला कोण चालवतं? तर या शरीराला चालवतं मन। मन म्हणजे आपल्या शरीराचं सॉफ्टवेअर। आता सॉफ्टवेअर जर आपण अपडेट नाही केलं तर आपला मोबाईल हँग होतो, तसंच असतं मनाचं। जर आपण मनाला अपडेट केलं तर आपण परिस्थिती, कारण परिस्थिती ही बदलत असते, काळानुसार बदलते, आधी जशा सवयी होत्या, आधी जसं वागणूक होती आता ती बदललेली आहे, कारण आता डिजिटल युग आलेलं आहे। मग आपण आपल्या मनाला अपडेट केलंय का, या सॉफ्टवेअरला अपडेट केलं का? तर मन म्हणजे आपलं सॉफ्टवेअर, त्या सॉफ्टवेअरनुसार आपलं जीवन हे चालत असतं, आपल्या शरीराची हालचाल होत असते, आपल्या विचारांची हालचाल होत असते। तर मन जर आपलं शांत असेल तर आपण निर्णय योग्य घेऊ शकतो, आणि जर ते अस्थिर असेल तर मात्र छोट्या छोट्या समस्यांमध्ये सुद्धा आपल्याला त्रास व्हायला लागतो। त्याला कसं हँडल करायचं, त्या समस्यांना कसं ओव्हरकम करायचं हे सुद्धा आपल्याला कठीण होतं, आणि परिस्थितीकडे आपण कुठल्या दृष्टीने बघतो हे आपल्या मनावर अवलंबून असतं। म्हणून मनाला अपडेट करत राहणं हे खूप जरुरी आहे।
0: खरंच, तसंच अर्चनाताई आता तुम्ही म्हणालाय की मनाला अपडेट करत राहणं हे खूप गरजेचं आहे, तर मन जिंकण्यासाठी म्हणजे अपडेट करण्यासाठी आपलं मन कुठली कौशल्य असू शकतात यासाठी, आपलं मन जिंकण्यासाठी स्वतःच?
1: अगदी बरोबर। तर बघा, आपल्या भावना असतात, त्या भावनांवर जर आपण नियंत्रण ठेवायला लागलो तर आपण आपल्या मनाला जिंकू शकतो। मनावरती नियंत्रण कसा ठेवायचा? जर आपण प्रेझेंट मोमेंट म्हणजे अगदी या क्षणाला राहिलो तर आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो। समजा आत्ता आपल्याला एखादं कुणीतरी बोललं, कुणीतरी एखादी चापट मारली, तर आपण लगेच भावना व्यक्त करतो की आपल्याला राग येणं, कारण ती तर कुणीतरी मारलेलं आहे आपल्याला, पण ते जर आपण घेऊन बसलो, त्याचा विचार वारंवार करत बसलो, तर ते दुःख आपण कितीतरी दिवस आपण बाळगू शकू। पण जर आपण त्या भावनांवर नियंत्रण आणलं की ठीक आहे, परिस्थिती आली माझ्यासोबत, पण आता मला काय करायचंय किंवा यातनं मला काय शिकायचंय, हे झालं भावनांवर नियंत्रण ठेवणं। दुसरं म्हणजे की नकारात्मक विचार ओळखणे। आपण काय करतो की साधा चहाचा कप जरी हातात घेतला आणि तो आपण चहा पीत असलो आणि तो चहाचा कप संपेपर्यंत कितीतरी नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात। जर आपण जागरूक असलो आणि काय सुरू आहे माझ्या मनामध्ये, हा विचार नकारात्मक आहे का हे जर आपण ओळखलं आणि त्यालाच तिथे थांब, आता मी काय विचार करते आहे, नकारात्मक करते आहे, ओके मला हे बदलवायचं आहे, मला याला सकारात्मकतेकडे वळवायचं आहे, तर ही जेव्हा आपण प्रक्रिया करतो तेव्हा आपण आपलं मनावरती ताबा मिळवतो, त्याला जिंकतो। त्यानंतर परिस्थितीचा स्वीकार करणे, कशीही परिस्थिती असो। बरेच जण आपण बघतोय की म्हणजे सगळं काही असतं त्यांच्याकडे, पण जे नाही त्याच्याकडे त्यांचा फोकस असतो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही। आणि जेव्हा आपण परिस्थितीचा स्वीकार करतो की ठीक आहे माझ्यासोबत असं झालंय, पण ते स्वीकारून जेव्हा आपण त्याच्यावरती काम करतो तेव्हा सुद्धा आपण आपल्या मनावरती नियंत्रण करतो।
0: बरोबर,
1: जसं की समजा एखाद्याला आपण बघतो ना की कुणाचा हात ऍक्सिडेंटमध्ये जातो, पण तो जर रडत बसला की नाही मला हात नाही आणि त्या निगेटिव्ह परिस्थितीमध्ये तो जगला, तर तो त्याचं आयुष्य खराब करेल। पण जर तो म्हणेल की ठीक आहे मला एक हात नाही आहे पण एक हात आहे, दोन पाय आहे, डोळे आहे, तर त्याच्यानुसार मी काय करू शकतो, म्हणजे तो परिस्थितीवरती विजय मिळवणे झाले।

0: त्यानंतर स्वतःला समजून घेणे की मी काय आहे, मी कोण आहे, मला काय करायचं आहे, माझी स्वप्न काय आहे. दुसऱ्यांची तुलना न करता स्वतःची स्वतःला समजून घेऊन काहीतरी करायचं, त्याला पण आपण मन जिंकण्याची एक प्रक्रिया म्हणू. आणि त्याचबरोबर योग्य निर्णय घेणे, कारण योग्य निर्णय हा खूप जरुरी असतो. परिस्थिती वाईट आहे, चांगली आहे, त्यात तुम्ही काय निर्णय घेता. आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती एखाद्या गड्ड्यामध्ये पडली, आता तिथनं त्याला रडत बसायचंय की कोणीतरी येईल मला बाहेर काढेल, की आपल्याला स्वतः प्रयत्न करून निघण्याचा निर्णय घ्यायचा. हे जर आपण केलं तर आपण आपल्या मनावरती मनाला जिंकू शकतो, मनावरती कंट्रोल करू शकतो.
1: खरंच खूप छान सांगितलं अर्चना ते तुम्ही. आणि मला असं वाटतं हे सगळ्यांच्याच कामाचं आहे, म्हणजे प्रत्येकाने या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यात नक्की आणायला पाहिजे.
0: अगदी बरोबर.
1: तर अर्चना ते आयुष्य जगताना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या मनाची स्थिती ही बदलत असते आणि त्यानुसार आपल्याला कसं वागायचं हे पण तुम्ही आता सांगितलं. तर मन मजबूत करण्यासाठी व्यवहारिक उपाय कुठले असू शकतात?
0: हा, हे अगदी बरोबर. कारण जर आपण आपल्या डेली रुटीनमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षणाला जर आपण काही उपाय केले तर आपण आपल्या मनावरती ताबा मिळवू शकतो, मनाला जिंकू शकतो. मग त्यासाठी काय करायचं? तर तुम्ही रोज स्वतःसाठी वेळ द्या. आपण सगळ्या कामाला वेळ देतो, मुलांकडे लक्ष देतो, परिवाराकडे देतो, आपली जर जॉब असेल तिथे पण देतो, पण कधी आपण स्वतःकडे लक्ष देतो का, स्वतःला चार्ज करतो का आपण? मग काय करायचं? तर रोज सकाळी 10 मिनिट श्वासांवर लक्ष ठेवणे म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान, आणि सोबतच आपली श्वसन क्रिया कशी आहे यावरती लक्ष देणे अतिशय जरुरी आहे.
1: कारण जे आपला येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्याकडे
0: बघत राहायचं.
1: अच्छा, डोळे बंद करून
0: त्यामुळे काय होतं की आपली अवेअरनेस, आपली जागरूकता त्याकडे होते. आपला ब्रीदिंग पॅटर्न, जो आपला श्वास येतो जातोय, तुम्ही बघा ना, तुम्ही धावपळ करत येता हा तेव्हा तुमचा श्वास बघा कसा फुललेला असतो आणि अगदी छोटा झालेला असतो. आता हा मेसेज काय करतो, ब्रेनला जातो की ही व्यक्ती तणावामध्ये आहे. बघा तुम्ही तणावात असलं की आपला श्वास कसा खूप जोराचा होतो, खूप फास्ट
1: वाढतो.
0: तर तुम्ही जर श्वासाकडे लक्ष ठेवलं तर आपोआप मन शांत व्हायला लागतं. श्वास आपला अगदी बेली ब्रीदिंग ज्याला म्हणतात, नाभीपासून जो श्वास आहे तो यायला लागतो, यालाच आपण दीर्घ श्वसन प्रक्रिया सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा जर आपण उपाय बघितला तर तो आहे कृतज्ञता. अगदी मी माझी जीवनाची सकाळ या कृतज्ञतेपासून करते, म्हणजे धन्यवादची शक्ती की आपल्याकडे काय आहे. पण जर आपल्याकडे काय आहे याकडे जर लक्ष ठेवलं आणि तो सराव केला, जीवनात जर तो सराव केला तर आपलं मन मजबूत करायला खूप काही मदत होते. आता ही कृतज्ञता करायची कशी? बरेच जण म्हणतात की माझ्याकडे गाडी नाही, घर नाही, आपल्याला श्वास मिळालेला आहे. हा श्वासाची किंमत किती आहे ही केव्हा कळेल आपल्याला? जेव्हा आयसीयू मध्ये एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर असेल, त्याला ऑक्सिजन लागलेला असेल, तेव्हा त्याची किंमत कळते. पण निसर्गाने आपल्याला हा श्वास मोफत दिलेला आहे, याची किंमत आपण करत नाही. पण जेव्हा आपण म्हणतो की धन्यवाद मला हा श्वास दिल्याबद्दल, या निसर्गाने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे, आपले एवढे सुंदर डोळे दिलेले आहे. आज जर एखादी व्यक्ती म्हणतील की करोडो रुपये देतो तुम्ही मला तुमचा डोळा द्या, आपण देऊ का? नाही. मग ह्या डोळ्यांची किती किंमत आहे? पण आपण त्याला कधी धन्यवाद म्हणत नाही. आपले हात, आपलं हृदय, आपली किडनी, कितीतरी अशा वस्तू आहे की जे आपण कृतज्ञता आपण त्यासाठी करू शकतो. सर्वच शरीरातले अवयव झाले, प्रत्येक क्षण तुम्हाला जेवायला मिळत आहे, 2 वेळेस जेवण मिळत आहे, डोक्यावरती छत आहे तुमच्या, पाणी मिळत आहे. शेतकरी एवढं धान्य पिकवतो ते आपल्यापर्यंत यायला कितीतरी प्रक्रियेमधनं जावं लागतं, पण आपल्याला ते अगदी साधं आणि सोपं मिळतं, अगदी सहज मिळतं. पण आपण कृतज्ञ राहत नाही, ती कृतज्ञता ठेवायला पाहिजे. आज मी देखील खूप कृतज्ञ आहे की या माध्यमातनं मला श्रोत्यांपर्यंत माझा आवाज जाण्याची संधी मला मिळाली. तर ही कृतज्ञता आपण अगदी प्रत्येक क्षणाला बाळगू शकतो. मी माझ्या जीवनात याचा सराव सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत की मला झोप छान दिली. कारण कितीतरी लोक असतात की जे रात्री झोपतात आणि सकाळी उठतच नाही. आपल्याला दुसरा दिवस बघायला मिळतो, तो सूर्य अगदी सतत आपल्याला ऊर्जा देत असतो. खूप गोष्टी आहेत कृतज्ञतेच्या. त्यानंतर आपल्या शरीराची काळजी घेणे, याला आपण सेल्फ लव्ह पण म्हणू. स्वतःवरती प्रेम करणे. कधी स्वतःला आपण आय लव्ह यू म्हटलंय का? म्हणायला पाहिजे. स्वतःवर प्रेम करायला पाहिजे, स्वतःसाठी सजायला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या फंक्शनला जातो आपण सजतो, पण घरी कधी बघतो का की माझे गाल किती छान आहे, माझे डोळे किती छान आहे? तर स्वतःकडे जर आपण लक्ष दिलं तरी आपण आपलं मन मजबूत करू शकतो.
1: खरंच एक एक गोष्ट आपल्या स्वार्थातली आपल्याला आवडायला
0: लागतं
1: हे खूप जास्ती गरजेचं आहे. स्वतःमधल्या प्रत्येक गोष्टी आवडणं आणि आपल्या मनात

0: मी सुद्धा हेच केलं. आधी मी स्वतःला स्वीकारलं की मी अशी आहे. कारण जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा सुरुवात होते. त्यानंतर आपण वर्तमान क्षणामध्ये राहणे, जसं मी सुरुवातीला बरंच बोलले या विषयावर की तुम्ही आत्ता या क्षणाला जे सुरू आहे त्याच्यात तुमचा 100% द्या. ना तुम्ही भूतकाळातही राहू नका, भविष्यातही राहू नका. कारण पास्ट बदलता येत नाही, भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य घडणार आहे ते तुमचं या मोमेंटला या क्षणाला राहूनच घडणार आहे. त्यानंतर नातेसंबंध जपा. कारण एकटं जगत असताना आणि नातेसंबंध कमी जास्त सुरूच असतं, पण त्यातही तुम्ही स्वतःला जपा, तुम्ही जीवन आनंदी ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही स्वतःची आरोग्याची काळजी घ्या, तुमच्या मनाची काळजी घ्या, कृतज्ञ राहा. जसं की मगाशी याबद्दल आपण बरंच काही बोललो की तुम्ही कृतज्ञ राहा, इतरांना मदत करा. आपल्याला वाटतं की मदत फक्त पैशानेच करावी लागते असं नाही. तुम्ही साधी एक स्माईल जरी कोणाला दिली, त्याच्या चेहऱ्यावर आनंद जरी आणला, तरी ती मदतच होते. त्यामुळे इतरांना मदत करा. आनंद हा बाह्य जगापेक्षा आपल्या मनाच्या दृष्टिकोनावरती अवलंबून असतो. तुम्ही मन चांगलं ठेवा, आपोआप बाहेरचं जग चांगलं व्हायला लागतं. जीवनामध्ये सर्व युद्ध ही बाहेर नसतात, अनेक युद्ध हे मनामध्ये चालू असतात. जो स्वतःच्या मनावरती विजय मिळवतो तो खऱ्या अर्थाने जग जिंकतो. म्हणूनच म्हणतात मन जिंका जग जिंका.
1: खरंच तर खूप छान. अर्चना नासरे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आरोग्य संवाद या मालिकेमध्ये मन जिंका जग जिंका याविषयी खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
1: अर्चना ताई, जाता जाता आपल्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: मन उधान वाऱ्याची.

0: विसरूनी जा काल काय झाले आजचा दिवस मन मुराद जगावे कशाला उद्याची पर्वा दिल खुलास राहावे।
1: मैत्रिणींनो नमस्कार। जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मैत्रिणींनो आजच्या आधुनिक युगात परिस्थिती बदलत चालली आहे। स्त्रिया आता फक्त घर सांभाळण्याच्या व्यक्ती नाही तर आर्थिकदृष्ट्या सक्षम स्वावलंबी आणि निर्णयक्षम असलेल्या व्यक्ती बनत आहेत। आर्थिक साक्षरता स्त्रियांसाठी केवळ पैशाची बचत किंवा गुंतवणूक करण्याचं कौशल्य नाही तर ती स्वतःच्या जीवनावर नियंत्रण घेण्याची क्षमता आहे। ही क्षमता स्त्रियांना आत्मविश्वास देते, त्यांच्या कुटुंबाचं आणि भविष्याचे निर्णय योग्य रीतीनं घेण्यास त्यांना सक्षम बनवते आणि समाजातील त्यांचा सन्मान वाढतो। आर्थिकदृष्ट्या साक्षर स्त्री ही केवळ स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठीही प्रबळ स्त्रीत्वाचं प्रतीक ठरते, हो ना? चला तर आज याविषयीच अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी पारळकर यांना। तेजस्विनी ताई नमस्कार।
2: नमस्कार।
1: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत।
2: धन्यवाद।
1: तेजस्विनी ताई आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय आहे स्मार्ट स्त्री आणि स्मार्ट अर्थकारण। तर स्मार्ट अर्थकारण याची नेमकी काय व्याख्या करता येईल आणि स्त्रियांच्या दृष्टीनं याचं काय महत्व सांगता येईल?
2: नक्कीच। स्मार्ट अर्थकारण म्हणजेच उत्पन्नाचे नियोजन नियंत्रण आणि सुज्ञपणे उपयोग करून आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यातील उद्दिष्ट साध्य करणे होय। हे केवळ कमी खर्च करण्यापुरते मर्यादित नसून योग्य आर्थिक निर्णय क्षमता घेण्याची प्रक्रिया सुद्धा आहे। साधारण सांगायचं झालं तर जसं गृहिणींसाठी स्मार्ट बजेटिंग मध्ये घरगुती खर्च असतो, किराणा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असतो आणि कुटुंबाच्या मासिक उत्पन्नातून बचत करण्याचे नियोजन या सगळ्यांचा यात समावेश असतो। आणि काही स्त्रिया ज्या वर्किंग वुमन आपण ज्यांना म्हणूया यांच्यासाठी बजेटिंग मध्ये वैयक्तिक खर्च, कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यानंतर बचत, गुंतवणूक, कर्ज परतफेड आणि निवृत्त नियोजन यांचा समतोल साधणे हे सगळ्यात महत्वाचं आहे।
1: अगदी।
2: आणि कसं आहे की स्मार्ट बजेट मध्ये महिलांना अनावश्यक कर्ज टाळता येतात।
1: अगदी।
2: आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी सुद्धा करता येईल। आपत्कालीन परिस्थिती याला आपण इमर्जन्सी जे काही आपल्याला फंड वगैरे लागतात ते सुद्धा आपण या तयारी मार्फत करू शकतो। आर्थिक उद्दिष्टे साध्य करता येतात जर आपण योग्य रीतीने आपण अर्थकारण केलं तर। आर्थिकदृष्ट्या स्त्रीला स्वावलंबी सुद्धा होता येतो। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक रुपयामध्ये एक उद्देश असला पाहिजे।
1: अगदी बरोबर। तर मग तेजस्विनी ताई प्रत्येक महिलेसाठी मग ती गृहिणी असो किंवा व्यावसायिक असो बजेटिंगचं काय महत्व सांगता येईल?
2: बजेटिंग महत्वाचं आहे कारण महिलांची कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थापनात मध्यवर्ती भूमिका असते। बजेटमध्ये महिलांना साधारण उत्पन्न खर्चाचा मागोवा घेता येतो, त्यानंतर अनावश्यक खर्च ओळखता येतात, नियमित बचत करता येते, आपत्कालीन परिस्थिती आत्मविश्वासाने हाताळता येते, त्यानंतर मुलांचे शिक्षण असो, घर खरेदी असो किंवा निवृत्ती यांसारखी दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य सुद्धा करता येतात महिलांना यामार्फत। आणि गृहिणींसाठी बजेटमध्ये घरांचे आर्थिक व्यवस्थापन प्रभावीपणे करता येतं। कामकाजी महिलांसाठी बजेटिंगमध्ये वर्तमान जीवनशैली कशा पद्धतीने महिला आपले वर्तमान जीवन जगते आहे आणि भविष्यातील काही आकांक्षा ज्या असतील यांचा समतोल सुद्धा तिला राखता येतो। मला असं वाटतं की आजची आर्थिक शिस्त उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करते।
1: अगदी बरोबर। मग एखाद्या महिलेला बजेटिंग सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल मग तिने कुठलं उचलावं?
2: पहिले पाऊल म्हणजे उत्पन्नाचे स्त्रोत जाणून घेणे आणि त्याची सर्व खर्चांची नोंद करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे। अत्यावश्यक खर्च जे असतात ज्यामध्ये अन्नधान्य आहे, खरेदी, किराणा खरेदी असतो, वीज बिल, पाणी बिल आणि इतर

संवाद या मालिकेअंतर्गत मन जिंका जग जिंका याविषयी अर्चना नासरे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण आताच ऐकलीत. मैत्रिणींनो, आपली पुढील मालिका देखील अशीच एक महत्वपूर्ण आहे. मालिका आहे जागर आर्थिक साक्षरतेचा. आज या मालिकेअंतर्गत स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर तेजस्विनी पारळकर. ऐकूया ही मुलाखत.

0: उपयुक्तता सेवा ज्या आपल्याला हव्या असतात, ज्या आपल्या मासिक आपण ज्याला खर्च असं म्हणूया, शाळेची फी भरायची असते, मुलांची आरोग्य खर्च असतो आणि प्रवास खर्च असतो, तर ह्या अत्यावश्यक खर्च आपल्याला जसं करणं गरजेचंच असतं. अनावश्यक किंवा वैयक्तिक खर्च जो असतो, तर हा जसं ऑनलाईन खरेदी, आजकाल आता जे एक नवीन फॅड जे आलाय मार्केटमध्ये की ऑनलाईन खरेदी करण्याची जी पद्धत जी सुरू झालेली आहे, खूप सारे आपण बघतो की खूप सारे ऍप्स जे आहेत, प्लॅटफॉर्म ज्याला आपण म्हणता येईल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जिथे वेगवेगळ्या आपण वस्तू, चायनीजच्या वस्तू आपण जे विकत घेऊ शकतो आणि हे अगदी तुम्हाला वन क्लिकवर जे अवेलेबल आहे, तर ते अगदी सहज झालेलं आहे. आणि पेमेंट पण, म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो की पैसे पण जे द्यायचे असतात, पेमेंट जे करायचे असतात, ते पण आता इझी, खूप ज्याला आपण सहज जे म्हणतो ते खूप होऊन गेलेलं आहे. वन क्लिकवर आपण पेमेंट केलं की लगेच आपल्याला ती वस्तू आपल्या राहत्या ठिकाणी आपल्याला ती अवेलेबल होते. तर मला असं वाटतं की ऑनलाईन खरेदी आपण जितकी अनावश्यक जी असते टाळता येईल ते आपण प्रयत्न नक्कीच करायला हवेत. दुसरं म्हणजे हॉटेलमध्ये जेवण असो, महिन्यातनं दोन वेळा म्हणा, थोड्यातनं एकदा तरी, असं काही ज्याला आपण म्हणू की फॅमिलीजचं असं ठरलेलं राहतं की आपल्याला 15 दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदा तरी आपल्याला हॉटेलचं जेवण हवंच, मनोरंजन, मग ते सिनेमा बघणं असो किंवा वेगवेगळ्या चैनीच्या वस्तू ज्या आपल्याला हव्या असतात त्याच्यासाठी आपण पैसे खर्च करणं असो, ह्या सगळ्या गोष्टी आपण अनावश्यक किंवा वैकल्पिक, ज्याला ऑप्शनल असा एक्सपेन्सेस म्हणतो, हे आपण थोडं
1: म्हणजे मुख्य खर्च झाल्यानंतर या खर्चाकडे वळता येईल.
0: आणि कसं आहे, एक समजा तुम्ही एक नियम बघितला, एक तज्ज्ञ जे नेहमी या फील्डमधले जे तज्ज्ञ असतात त्यांचा एक नियम आहे ठरलेला, 50-30-20. 50-30-20 हा जो नियम असतो यामध्ये असं असतं की 50% हे तुमचं आवश्यक गरजांसाठी जे राखून ठेवायला हवं किंवा ते तुम्हाला पैसे लागतातच, 50%. 30% हे जीवनशैली आणि वैयक्तिक आवडींसाठी आणि 20% हे जे आहे बचत आणि गुंतवणुकीसाठी हे तुम्ही करायलाच हवे. म्हणजे साधारण आता मी तुम्हाला एक सांगायचं झालं, समजा आता कुठल्या महिलेचा 20,000 हा मासिक पगार असेल, हो ना, तर यामध्ये तिला जीवनशैली किंवा वैयक्तिक आवडीसाठी 30% म्हणजे 20,000 30% म्हणजे 6,000 आपण ज्याला असं म्हणू, 6,000 ती समजा इन्व्हेस्टमेंट करत राहिली आणि तिला समजा असं तिचं असेल इच्छा की आपल्याला एक चांगला स्मार्टफोन घ्यायचा आहे ज्याची किंमत खूप जास्त आहे, है ना, तर अशा केसमध्ये काय होऊ शकतं ना की ती स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून 30% वर्षभरानंतर ती वस्तू ती विकत घेऊ शकते. तर अशा पद्धतीने पण ती स्मार्टली ज्याला आपण म्हणू थोडं इन्व्हेस्टमेंट करून आपल्या चैनीच्या वस्तू पण विकत घेऊ शकते, जेणेकरून तिला त्याचं इम्पॉर्टन्स किंवा महत्व समजेल. अशा प्रकारे आपण नक्कीच करू शकतो.
1: नक्कीच, म्हणजे गृहिणीला बचतीचं महत्व एकदा कळलं तर ती आपल्या चैनीच्या वस्तूही त्या बचतीतून नक्कीच घेऊ शकते. मग काही ठिकाणी गृहिणीचं जर स्वतःचं उत्पन्न नसतानाही कुटुंबाच्या संपत्ती निर्मितीमध्ये ती कसं योगदान देऊ शकते?
0: बऱ्याच वेळा कसं असतं बघा, गृहिणी अनेक कुटुंबाच्या मुख्य आर्थिक अधिकारी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये चीफ फायनान्शियल ऑफिसर CFO असे म्हणतो त्यांना,
1: अगदी
0: ज्याला होम मिनिस्टर पण आपण बऱ्याच वेळा अशा शब्दाने संबोधतो, कशा पद्धतीने करू शकतो किंवा त्या प्रकारे योगदान कसं काय देऊ शकतो आपण हे इथे आता थोडं म्हणजे चर्चा करू या बाबतीत. कुठल्या पण गृहिणीला तिचे जे पुरुष मंडळी जे असतात, समजा ती अविवाहित असेल, त्या ठिकाणी तिचे वडील जे आपण तिचे वडील म्हणूया, समजा ती दुसरी कोणी महिला जी विवाहित असेल तिथे तिचे पती, हे तिला महिन्याला जे काही एक अमाऊंट ज्याला आपण की फिक्स अमाऊंट किंवा घर खर्चाला जे काही पण पैसे असं म्हणतो ते नक्कीच देत असतील. उदाहरण समजा ते 20,000 तिला देत असतील महिन्याला, तर तिने त्याचं नियोजन योग्य प्रकारे कसं करावं हे तिला अगदी समजायला हवं, ती तशी सक्षम असायला हवी. मला असं वाटतं की सर्वप्रथम तिने समजा तिचा 20,000 महिन्याचा खर्च असेल तर त्यातले त्यात तिने सगळे खर्च न करता सर्वप्रथम तिने त्यातले जितके शक्य होत असल्यास 18-19,000 पर्यंतच तिने तो खर्च करावा. हे सगळं करत असताना तिला सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे तिला कुठल्या कुठल्या ऑफर सुरू आहे, स्कीम सुरू आहे मार्केटमध्ये, कुठल्या कुठल्या पद्धतीचे वेगवेगळे तिला डिस्काउंट मिळू शकतात का याची जाण असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना तिने त्यातले 18-19,000 समजा खर्च केले फॉर एक्झाम्पल, तर 1,000 तिच्याकडे उरतात. खरंय, तर 1,000 उरल्यानंतर त्याचं तिने मग सेव्हिंग करून त्याचं इन्व्हेस्टमेंट सुरू करता येईल तिला. आणि हे

0: इन्व्हेस्टमेंट अगदी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मी तुम्हाला सांगू इच्छिते की वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू ज्याला आम्ही म्हणतो ते अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे बघा साधारण आपण ट्रॅडिशनल पारंपरिक ज्याला इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज म्हणू जसं आहे की बँक FD फिक्स डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर रिकरिंग डिपॉझिट ज्याला RD असं म्हटलं जातं, म्युच्युअल फंड SIP एक हे सगळ्यात चांगलं उत्तम ज्याला आपण म्हणू ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. अशा विविध प्रकारची इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज आहे जेणेकरून महिन्याला 1,000 रुपये जे काही तुम्ही सेव्हिंग केलेलं आहे त्याचं ती इन्व्हेस्टमेंट करून नक्कीच फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये त्यातनं ती रिटर्न चांगल्या पद्धतीने घेऊ शकते.
1: नक्कीच. तर तेजस्विनीताई, महिलांकडे त्यांना खर्चाला जे पैसे दिले जातात किंवा करिअर वुमन असेल तर त्यांचा जो पगार असेल यामध्ये मग त्यांच्याकडे आपत्कालीन असा निधी किती असावा त्यांच्याकडे?
0: हो नक्कीच, प्रत्येक महिलेकडे ना किमान 6 ते 12 महिन्यांचा आवश्यक खर्चा इतका आपत्कालीन निधी असावा. जसं आता साधारण बघा की कुठल्या एका महिलेचा मासिक खर्च जो आहे, म्हणजे आपण जो आता नियम आपण जसं डिस्कस केला 50-30-20 50% आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये तिचा हा अत्यावश्यक खर्च आहे, तिला हा खर्च करणंच आहे. ओके, तर आता समजा फॉर एक्झाम्पल तिचा 40,000 हा जर मासिक खर्च असेल जो 50% मध्ये जो येतो, तर आपत्कालीन निधी जो आहे हा 40,000 6 ते 12 महिन्या इतका असावा. म्हणजे साधारण आपण ज्याला असं म्हणू की 4 × 6 = 24 आपण ज्याला असं म्हणू, म्हणजे 2,40,000 ते 12 महिन्यांपर्यंत म्हणजे साधारण पुन्हा 12 × 48 म्हणजे साधारण 6 ते 12 महिने म्हणजे ते झाले 2,40,000 ते 4,80,000 इतका तरी तिच्याकडे ह्या रेंजमध्ये ज्याला आपण म्हणू की इतका निधी तिच्याकडे असावा.
1: म्हणजे उत्पन्नानुसार याची व्याख्या बदलत जाईल. 50-30-20 हे प्रमाण लक्षात ठेवायचं आणि जसं तुमचं उत्पन्न असेल त्या प्रमाणात तसा खर्च करायचा.
0: आणि या व्यतिरिक्त सुद्धा तिला हा निधी अशा प्रकारे स्वरूपात ठेवता येतो, पहिले म्हणजे बचत खाते, दुसरं आहे फिक्स डिपॉझिट ज्याला आपण मुदत ठेवी पण असं म्हणतो, आणि आहे तिसरं लिक्विड म्युच्युअल फंड.
1: बरेचदा स्त्रिया या गुंतवणूक करण्यासाठी थोडा संकोच करतात, म्हणजे त्यांची प्रायोरिटी गुंतवणुकीकडे नसते तर घरच्या घरीच पैसे कसे वाचवता येईल याकडे असते. पैशावर पैसा कमवणं हे तेवढंसं त्यांना घरच्या गृहिणींना उमगत नाही, तर त्यांनी मग कोणत्या मूलभूत गुंतवणूक पर्यायांचा प्रामुख्याने विचार करावा काय सांगाल?
0: हो नक्कीच, महिलांनी उत्पन्नाच्या पातळीची पर्वा न करता लवकरात लवकर जितक्या लवकर होत असेल शक्य असल्यास गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी. इथे गृहिणींसाठी मला एक असा सल्ला द्यावासा वाटतो की त्या बेसिकली RD ज्याला आपण आवर्ती ठेव रिकरिंग डिपॉझिट जे म्हणतो, म्हणजे कसं असतं साधारण बघा की कुठल्या महिलेकडे एक रकमी अशी ठेवून असेल तिच्याकडे, तिच्याकडे महिन्याला 500 रुपये 1,000 रुपये इतकेच तिच्याकडे काही जी सेव्हिंग मध्ये असतात जमा होतात किंवा जे काही उरतात तिच्याकडे, तर हे ती आवर्ती ठेव ज्याला आपण रिकरिंग डिपॉझिट जे म्हणतो या स्वरूपात ती लगेच सुरू करू शकते. तर यामध्ये कसं असतं की यामध्ये रिस्क खूप जी कमी असते, लो रिस्क ज्याला आपण म्हणतो, जेणेकरून तुम्हाला यावर रिटर्न मिळतीलच, तर ह्या पद्धतीने ते करू शकते. दुसरं एक साधारण म्हणायचं तर पारंपरिक पद्धतीचं जे इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू जे आहे जे म्हणजे फिक्स डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो, यामध्ये पण ती FD बनवू शकते. तर ते डिपेंड करतं की तुम्हाला कुठल्या टाइम पिरियड पर्यंत इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. साधारण आपण मार्केटमध्ये बघायला गेलं तर बँक्स जे आहेत कमर्शियल बँक्स जे असतात त्या साधारण 7 दिवस ते 10 वर्ष असं FD आपण त्यामध्ये म्हणजे सुरू करू शकतो. आणि तिसरं म्हणजे गोल्ड ETF ज्याला गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स असं पण म्हटलं जातं. जसं महिलांचा एक हा मोठा आकर्षणाचा विषय असतो सोने विकत घेणे, पण आज आपण मार्केटमध्ये बघितलं तर सोन्याचा भाव हा प्रति तोळा जर आपण बघितलं तर आता हा गगनाला भिडलेला आहे, 1,50,000-52,000 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. अशा वेळी समजा कुठली स्त्री किंवा कुठली गृहिणी समजा प्लॅन करत असेल की मला कुठला अमका ढमका दागिना विकत घ्यायचा आहे किंवा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट पण करायचं आहे, तर या ठिकाणी तिला थोडं डिफिकल्टी जाईल. तर गोल्ड ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड ह्या पर्टिक्युलरली म्हणजे ऍक्च्युली गोल्ड पेपर फॉर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट असतं, तर यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो. आणि तुम्हाला ऐकून थोडस म्हणजे गंमत पण वाटेल की यामध्ये आपण 60 ते

0: 70 रुपयांपासून पण इन्व्हेस्टमेंट गोल्ड ETF मध्ये सुरू करू शकतो. तर एक हे अगदी साधं सोपं असं इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू गृहिणीसाठी आहे. म्युच्युअल फंड SIP जे आपण म्हणू, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याला असं म्हणतात, हे अगदी जे आजच्या क्षणाला जे आपण म्हणू की खूप जास्त मार्केटमध्ये हाईप आहे किंवा एक चांगलं इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू अव्हेलेबल आहे, याच्यामध्ये असं असतं की तुम्ही म्हणजे तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल की आपण 10 रुपये समजा, आता मला तुम्ही सांगा की तुमच्याकडे तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तुमच्याकडे महिन्याला 500 रुपये पण नाही, तर तुम्हाला असं वाटेल की मी आता काय इन्व्हेस्टमेंट करू शकते.
1: हो ना, अगदी बरोबर.
0: मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही अगदी 10 रुपयांपासून पण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता
1: आणि याचीच माहिती स्त्रियांना नसते.
0: खरंच खरं. आणि कसं आहे, मार्केटमध्ये अशा बऱ्याचशा कंपनीज आहे, तर अशा काही कंपन्या आहेत ज्या नामांकित आहे आणि त्या कंपन्यांमध्ये तुम्ही 10 रुपयांपासून पण SIP सुरू करू शकता. म्हणजे कुठला एक लहान मुलगा पण झाला, समजा तो 15-16 वर्षाचा आहे, त्याला पॉकेट मनी मिळत असेल, मग किती गृहिणी पण असो, तिला महिन्याला तिच्याकडे 100 रुपये असतील, 500 रुपये असतील, 1000 रुपये असेल, तर कमीत कमी पैशामध्ये तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंडच्या अंडर सुरू करू शकता.
1: तेजस्विनीताई, आजकाल बचत गटाच्या माध्यमातूनही अगदी गृहिणी जरी असल्या तरी त्या बऱ्याच त्यांना बचतीचं महत्व पटायला लागलं आहे आणि असे ग्रुप्स तयार होतात की ज्यामुळे त्या बचत करतात, त्याच्याद्वारे कर्जही मिळवतात आणि आपली कुठलीही अडचण सहज दूर करण्यास प्राधान्य देतात. म्हणजे आता बऱ्याच आयडिया गृहिणींना पण येत चालल्या आहे. पण महिला या साधारणतः कर्जाच्या जाळ्यात अडकणं शक्यतोवर पसंत करत नाही, कारण कुठल्याही महिला या शक्यतोवर स्वतःच्या पैशातूनच खर्च करू इच्छितात. कर्ज काढून खर्च करणं हे त्यांना तितकंसं मान्य नसते. तर मग कर्जाच्या जाळ्यात अडकणं आणि अनावश्यक खर्च त्या कसा टाळू शकतील?
0: डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे अनेकदा अचानक आणि अनियोजित खरेदी वाढते, तुम्हाला सांगायचं झालं तर. आणि महिलांनी अशा प्रकारचे जे उपाय जे अवलंबायला हवेत ते आपण आता थोडं म्हणजे चर्चा करूया यावर. मला असं वाटतं की कुठली पण खरेदी करण्यापूर्वी त्यांनी सर्वप्रथम यादी तयार करावी,
1: अंदाजपत्रक एक बनवावं,
0: अगदी
1: की आपल्याकडे किती पैसा आहे आणि आपल्यातला किती खर्च करून किती वाचवायचा आहे.
0: नक्की, सर्वप्रथम आपला इन्कम किती आहे, त्यानंतर आपल्या आवश्यक किती वस्तू आपल्याला लागतील
1: गरजेच्या,
0: आणि त्यानुसार गरजेच्या ज्या आपण वस्तू म्हणू त्या आपल्याला खरंच हव्या आहेत नको आहेत, ह्यानुसार आपण ती यादी तयार करावी, जेणेकरून आपण अनावश्यक जो खर्च असतो तो आपण नक्कीच टाळू शकतो. आणि महाग वस्तू खरेदी करण्यापूर्वी मला तरी असं वाटतं, म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं होतं ना की मला अमकी ढमकी वस्तू हवी आहे, मला ब्रँडेड पर्स हवी आहे, मला ब्रँडेड स्मार्ट वॉच हवी आहे किंवा मला ब्रँडेड मोबाईल फोन हवाय. आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्टफोन अवेलेबल आहेत, तर सगळ्यांची इच्छा असते की हा फोन माझ्याकडे पण असावा. पण या चैनीच्या वस्तू जेव्हा आपण खरेदी करण्याचा विचार करतो तर आपल्याला नंतर हे रिअलायझेशन होतं किंवा आपल्याला अशी जाणीव होते, अरे हा तर अनावश्यक खर्च आहे, हे तर फीचर्स आपल्याला दुसऱ्या अँड्रॉइड सारख्या मोबाईलमध्ये पण मिळाले असते ना. तर अशा केसमध्ये मला असं वाटतं की सर्वप्रथम महिलांनी आपली यादी तयार करून घ्यावी आणि कुठली पण महाग वस्तू खरेदी करण्यापूर्वी 24 तासांचा विचार कालावधी त्यांना घ्यावा, अगदी महत्वाचं आहे. आता अजून आपण मार्केटमध्ये बघतो की वेगवेगळ्या बँक्सचे क्रेडिट कार्ड अवेलेबल आहेत, तर याचा पण मर्यादित वापर करणं हे खूप जास्त गरजेचं आहे,
1: कारण शेवटी क्रेडिट कार्डचे बिल हे तुम्हालाच द्यायचे आहे,
0: हे आपल्यालाच द्यायचे आहे. क्रेडिट कार्डच्या थ्रू आपल्याला जे काही पेमेंट करायचे असतात ते आपण नक्कीच टाळू शकतो. गरज आणि इच्छा यामधील आपल्याला नक्कीच फरक समजून घ्यायला हवा, ज्याला आपण जसं आम्ही म्हणजे या फील्ड मधले जे आपण म्हणूया तर नीड आणि डिझायर यातला समजा तुम्हाला फरक कळला तर नक्कीच आपण खर्चावर नियंत्रण ठेवू
1: शकतो. खूप छान सांगितलं. तर मग आजच्या काळामध्ये या स्मार्ट बजेटिंग मध्ये डिजिटल आर्थिक साक्षरतेची भूमिका काय आहे?
0: मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला ना आजच्या काळात आता म्हणजे डिजिटल साक्षरता असणं अत्यंत गरजेची झालेली आहे, कारण हा प्रत्येक महिलेच्या म्हणा किंवा एका ह्युमन बिईंगच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. महिलांना अशा प्रकारचे ज्ञान ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे तिच्या दैनंदिन जीवनात, जसं की UPI व्यवहार ती जी करते रेग्युलर बेसिसवर, मोबाईल बँकिंग आजकाल हे खूप जास्त याचं प्रस्थ वाढलेलं आहे.

0: आजकाल हे पण खूप जास्त सोयीचं पण झालेलं आहे. म्हणजे सांगायचं झालं तर की बँकेत पैसे विड्रॉ करणे किंवा डिपॉझिट करणे हे जे आता आपण बँकिंग मोबाईलच्या थ्रू करतोय हे अगदी सहज आणि सोपं झालेलं आहे.
1: आणि महिलांना पर्स जवळ ठेवायची गरज नसते, एक फोन असला की त्यांचं सगळं बिलिंगचं काम अगदी सहज सोपं होऊन जातं. हे डिजिटल युगाचा फायदाच म्हणावा.
0: खरंय, अगदी खरंय तुमचं. आणि हे सोयीचं झालेलं आहे तर त्यामुळे काय होतं की वेगळे मोबाईल बँकिंग ऍप्स जे आहे त्याच्या थ्रू आपण मोबाईल बँकिंग करू शकतो. इंटरनेट बँकिंग हा पण म्हणजे आपल्याकडे जो ऑप्शन आहे जेणेकरून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पेमेंट्स करू शकतो. गुंतवणूक ऍप्स पण ज्या मार्केटमध्ये आहे किंवा आपल्याला आपल्या स्मार्टफोन्सच्या थ्रू आपण प्ले स्टोअरच्या अंडर वेगवेगळे आपण गुंतवणूक ऍप्स पण जे अवेलेबल असतात त्याचा पण उपयोग करून घेऊ शकतो. जेणेकरून आपल्याला असं कळू शकतं की आपला किती खर्च होतोय. आपण जी आपली काही नोंद वही जी डायरी आपण जी मेंटेन करतो तर ती आजकाल ऍप्सच्या स्वरूपात मला असं वाटतं की मेंटेन करणं जास्त सोयीचं आणि सुखकारक झालेलं आहे. आणि खर्च व्यवस्थापन ऍप्स पण असे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूक ऍप्स जे अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि खर्च व्यवस्थापन ऍप्स जे स्मार्टफोन जे कोणी युजर्स असतात महिला असो पुरुष असो कोणी पण तर त्यांच्या पण मोबाईलमध्ये स्मार्टफोन्समध्ये खर्च व्यवस्थापन ऍप्समध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपले खर्च होत असतात त्याची आपण नोंद करून ठेवू शकतो. जेणेकरून आपण जे पारंपरिक पद्धतीने डायरी जे काही मेंटेन करायचो पहिले ज्याला आपण खर्च वही जे आपण म्हणतो ते आजकाल आता न करता ऍपच्या स्वरूपात पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला सहज झालेलं आहे.
1: नक्कीच तेजस्विनीताई, अगदी खरं सांगितलं की डिजिटल युगामुळे बऱ्याचशा गोष्टी अगदी सहज सोप्या झाल्या आहे आणि अगदी स्त्रिया त्या अगदी सराईतपणे वापरताना आपल्याला दिसतात आहे. मग वर्किंग महिलांनी दीर्घकालीन आर्थिक स्वातंत्र्यासाठी कोणतं नियोजन करणं अगदी आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं?
0: मला असं वाटतं की आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये. वर्किंग वुमननी सर्वप्रथम तिने हे या बाबींवर लक्ष तिला देणं जास्त गरजेचं आहे. सर्वप्रथम म्हणजे मुलांचे शिक्षण, म्हणजे तिला आता फ्युचरमध्ये एज्युकेशन लोन जे तिला रिक्वायर्ड राहील त्यासाठी ती आजच्या डेटपासनं किंवा आजच्या तारखेपासनं कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करते आहे हे तिला नक्की त्याच्याकडे लक्ष द्यावे लागेल. घर खरेदी जे होतं तर घर खरेदीमध्ये पण जे रेग्युलर बेसिसवरती जे काही ईएमआय पेमेंट करेल तर नक्कीच तिला जसं आपण म्हणू की इन्कम टॅक्स जे काही स्लॅब्स असतात त्यामध्ये पण तिला त्याचा एक बेनिफिट मिळू शकतं. निवृत्ती नियोजन ती नक्कीच करू शकते. निवृत्ती नियोजनासाठी आता सरकारचे वेगवेगळ्या स्कीम्स अवेलेबल आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक गव्हर्नमेंट स्कीम आहे, पेन्शन स्कीम आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर आपलं रिटायरमेंट नंतरचं जे आपलं आयुष्य आहे ते आपल्या चांगल्या पद्धतीने आपण व्यतीत करू शकतो. तर त्यांनी हे सगळं करत असताना नियमित SIP द्वारे गुंतवणूक करावी मला असं वाटतं वर्किंग वुमननी. हे त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. पुरेसे आरोग्य विमा संरक्षण त्यांनी घ्यावे ज्याला आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असं म्हणतो. हे असणं अगदी गरजेचं आहे कुठल्या पण वर्किंग वुमनकडे. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी जेव्हा कुठली काही इमर्जन्सी असेल घरामध्ये म्हणा की स्वतःच्या बद्दल पण तर इमिजिएट बेसिसवर तिला, कारण आपण आता मार्केटमध्ये बघतो बऱ्याचशा लाईफ इन्शुरन्स कंपनीज ज्या असतात हेल्थ इन्शुरन्स कंपनीज ज्या असतात बेसिकली हेल्थ इन्शुरन्स की तुम्हाला कुठला आजार पण आलेला आहे इमर्जन्स बेसिसवर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडल्यास अशा वेळी कंपनी तुम्हाला पहिले असं म्हणते की पहिले तुम्ही तुमच्या जवळचे पैसे खर्च करा नंतर आम्ही तुम्हाला पेमेंट करू. तर तुम्ही पहिलेच जी कुठली तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पण घेत असाल तर सर्वप्रथम तुम्ही हे जाणून घ्यायला हवं की कॅशलेस पद्धतीच्या ज्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज आहे त्या तुम्ही घ्यायला हवा जेणेकरून तुम्ही अशा जेव्हा कुठल्या अडचणी जेव्हा किंवा कचाट्यात जेव्हा सापडलेलं असता तर नक्कीच तुम्हाला हे हेल्थ इन्शुरन्स नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि त्याही व्यतिरिक्त असं मला वाटतं की तुमचं जेव्हाही किंवा करिअर सुरू होतं तुम्ही ऍज अ वर्किंग वुमन म्हणून तर तुम्हाला त्या पहिल्या महिन्यापासून जरी आपण म्हटलं तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं किंवा गुंतवणूक करणं अगदी सुरू करायलाच हवं.
1: नक्कीच खूप छान सांगितलं तेजस्विनीताई, खूप छान सांगितलं तेजस्विनीताई. मग आता स्मार्ट अर्थकारण आणि आर्थिक सक्षमीकरणाबाबत महिलांसाठी आमच्या तुम्ही काय टिप्स द्याल?
0: प्रत्येक महिला मग ती गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन असो तिने आर्थिक निर्णय प्रक्रियेत सक्रिय तिने सहभाग घ्यावाच. महिलांनी विशेषतः कुटुंबाचे उत्पन्न आणि खर्च जाणून घ्यावा. बऱ्याच वेळा असं असतं ना स्त्रियांना माहिती नसतं की आपलं उत्पन्न किती आहे आपल्या पतीचे किंवा आपण ती सगळी मला असं वाटतं की ही जाण करून घ्यावी. तुमच्यामध्ये दोघांमध्ये

0: म्हणजे पती आणि पत्नी यांच्यामध्ये हे तुमचं ज्याला आपण असं म्हणूया की डिस्कशन व्हायला हवं, ह्या सगळ्या बाबी तुम्ही जाणून घ्यायला हवं, ज्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाची उत्पन्न किंवा खर्च, खर्चाला किती पैसे लागतात, तर तुम्ही पतीला हे सांगायला हवं की हा इतका खर्च आहे, तर त्या पद्धतीने ते तुम्हाला तेवढे एक पर्टिक्युलर अमाऊंट घर खर्चाला देतील. स्वतःची बचत राखावी, जसं आपण आता जे डिस्कस केलं होतं. त्यानंतर नियमित गुंतवणूक त्यांनी सुरू करायलाच हवी, जसं मी तुम्हाला SIP किंवा RD स्वरूपात जे म्हणाले. आर्थिक ज्ञान सतत ठेवणं ह्या महिलेला, मग ती वर्किंग असो किंवा मग गृहिणी असो, तिला हे खूप महत्वाचं आहे. आता आपण सध्या बघतोय मार्केटमध्ये परिस्थिती काय सुरू आहे, युद्ध सिच्युएशन म्हणजे वॉर सिच्युएशन जी सुरू आहे, याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण जे काही गुंतवणूक करतो त्याच्यावर अफेक्ट होतो. तर हे तिला पण कळायला हवं की आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतो आहे ते त्याच्यावर किती आपल्याला रिटर्न मिळत आहे किंवा रिटर्न कमी होत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीची जाण तिला असणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर तिचं हे ज्ञानार्जन ज्याला आपण असं म्हणतो हे नक्कीच तिने करणे गरजेचं आहे. कुटुंबासोबत आर्थिक उद्दिष्टांवर तिने नक्कीच चर्चा करायला हवी. घरामध्ये जितकेही म्हणू की फॅमिली मेंबर्स असतील, पती असो किंवा आपले जे काही अपत्य असो, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीमधलं थोडंसं आता ज्ञान म्हणा किंवा मॅच्युरिटी आली आहे, तर मला असं वाटतं की नक्कीच त्यांच्यासमोर ह्या विषयांवर चर्चा तिने करायला हवी. आणि हे नक्की लक्षात ठेवायला हवं की आर्थिक स्वातंत्र्य हे तुम्ही किती कमवता यावर अवलंबून नसेल, तर तुम्ही तुमच्या पैशाचे व्यवस्थापन आणि वृद्धी किती शहाणपणाने करता यावर अवलंबून असते. तर मला असं वाटतं की एकच मला असा संदेश द्यावासा वाटतो की आर्थिक साक्षर महिला ही केवळ स्वतःचे भविष्य घडत नाही, तर ती संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीचा मजबूत पाया रचते.
1: नक्कीच खूप छान सांगितलं तेजस्विनीताई. कारण एक स्त्री जर आर्थिकदृष्ट्या साक्षर झाली तर ती सगळ्या कुटुंबाच्या भल्याचाच विचार करेल, यात शंकाच नाही. प्राध्यापक डॉक्टर तेजस्विनी, आज आपण इथं आलात आणि स्मार्ट स्त्री आणि स्मार्ट अर्थकारण याविषयी इतकं छान मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद
2: मैत्रिणींनो. जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण याविषयी डॉक्टर तेजस्विनी पारळकर यांची मुलाखत ऐकलीत आणि मुलाखत घेतली होती कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित केला आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून।
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता। राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजित डोभाल ने वैश्विक आपूर्ति श्रृंखला

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 42 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया झेंडा या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं हर्षवर्धन मावरे आणि आनंदी जोशी यांनी. आणि चित्रपट होता तगडी चाळ. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयी. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा असेल 1500 ते 2000 इतकी. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहिती करता संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. पत्ता पुन्हा एका. कार्यवाहक मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 आणि संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिले जातात. आणि खुल्या गटाकरिता विषय असेल युद्धाचे हवामानावर परिणाम आणि विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि शब्दमर्यादा असेल 1500 ते 2000. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि कार्यक्रम ऐकत आहात गीत बहार. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पोस्टर गर्ल या चित्रपटातील मृण्मय श्रीश तडके, प्रगती मुकुंद जोशी आणि रसिका गणू यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत. संगीत आहे अमित राज यांचं.

श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता.

0: श्रोतेह आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून। आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता। कार्यक्रमात यानंतर ऐकूया माझं घर माझा संसार या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत। संगीत आहे अरुण पौडवाल यांचं।

0: या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युअल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रति लिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रति लिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रति लिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध आकारांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. प्रगत पायाभूत सुविधा हे विकसित संस्कृतीचं लक्षण असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या तांत्रिक परिसंवादाला ते संबोधित करत होते. पायाभूत सुविधांचा विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नसून उत्कृष्टतेला चालना देणारी परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचंही सिंह यांनी अधोरेखित केलं. उद्योग क्षेत्र, शैक्षणिक संस्था, अभियंते आणि प्रशासक यांनी देखील ही जबाबदारी घ्यावी असं आवाहन सिंह यांनी यावेळी केलं. आज उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आगामी काळात देशाच्या संस्कृतीची ओळख ठरवतील असंही ते यावेळी म्हणाले.
1: हम यह समझते हैं कि जिस देश का इंफ्रास्ट्रक्चर मजबूत होगा उसी देश का फ्यूचर भी सबसे अधिक मजबूत होगा. हमने यह इंश्योर किया दूर दराज के किसी भी क्षेत्र में रहने वाला कोई भी नागरिक मेन स्ट्रीम से कटा हुआ महसूस न करे. और साथियों हमने ऐसा इसलिए किया क्योंकि हमने कनेक्टिविटी को सिविलाइजेशन के डेवलपमेंट का एक अनिवार्य अंग माना.
0: अटल बोगदा उमलिंगला इथे जगातल्या सर्वाधिक उंचीवरचा रस्ता आणि सुमारे 13,000 फूट उंचीवर बांधलेला सेला बोगदा यासारखे महत्वपूर्ण प्रकल्प हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या क्षमतेचे साक्षीदार आहेत अशा शब्दात त्यांनी संस्थेचं कौतुक केलं. ओदिशात जगन्नाथपुरी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ आपली बहीण सुभद्रा आणि बंधू बलराम यांच्यासह रथात विराजमान होऊन गुंडीच्या मंदिरासाठी प्रस्थान करतात. 9 दिवस या मंदिरात त्यांचा मुक्काम असतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महाप्रभू जगन्नाथांच्या कृपेनं देश आणि देशवासियांच्या सुखसमृद्धीत निरंतर वृद्धी होत राहू असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा भारताच्या कालातीत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक तेजस्वी आविष्कार आहे. रथयात्रेशी संबंधित परंपरांनी भारत आणि जगभरातल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही जनतेला रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात यात्रेला प्रारंभ होत असून अहमदाबाद इथं जमलपूर परिसरातल्या 400 वर्ष जुन्या श्री जगन्नाथ मंदिरात झालेल्या मंगलारतीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी झाले. या मंदिरापासून आज 149व्या श्री जगन्नाथ महाराजांच्या रथयात्रेची कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरुवात झाली. आषाढ शुक्ल द्वितीयेला ही रथयात्रा दरवर्षी आयोजित केली जाते. त्यावेळी श्री जगन्नाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने एकत्र येतात. दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवावं आणि दररोज सरकारी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत. जीवन हा अनमोल ठेवा असल्याचं न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठाने सांगितलं. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार उघडकीला आल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी या संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनाच्या पाठिंब्यात वांगचुक यांनी 28 जून पासून उपोषण सुरू केलं. तेव्हापासूनच्या 19 दिवसात त्यांचं वजन 9 किलोनं घटल्याचं त्यांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. वांगचुक यांच्या प्रकृतीची दररोज तपासणी केली जावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली

दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या

उच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावर सुनावणी होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं इराणवर हल्ले वाढवल्यानंतर इराणच्या संयुक्त सेना दलांनी अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. प्रत्युत्तरातल्या हल्ल्यात आखाती प्रदेशातल्या पायाभूत सुविधांचा संपूर्ण विध्वंस होऊ शकतो असं इराणच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल इब्राहिम झोल्पागडी यांनी खातम अल अनबिया या मुख्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. हुरमुझ समुद्रधुनीच्या दळणवळणात अमेरिकेसारख्या परकीय देशाला इराण कदापि हस्तक्षेप करू देणार नाही असं या पत्रकात म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीतल्या अडथळ्यांसह विविध आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी बिम्सटेक सदस्य देशांमध्ये अधिक सहकार्य गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अधोरेखित केलं आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या बिम्सटेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांच्या पाचव्या बैठकीत ते बोलत होते. दहशतवाद, सीमापार संघटित गुन्हेगारी, सायबर धोके आणि सागरी सुरक्षेपुढची आव्हानं यांचा सामना करण्याच्या दिशेनं सदस्य देशांनी सहकार्य बळकट केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बेल्जियममध्ये ब्रुसेल्स इथं भारतीय उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधी मंडळांशी संवाद साधला. या शिष्टमंडळात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, असोचॅम आणि इतर प्रादेशिक संघटनांच्या सदस्यांचा समावेश होता. भारत युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करार भारतीय उद्योगांसाठी कशा प्रकारे संधीची नवी दारं खुली करू शकतो, तसंच भारतातले व्यवसाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी हा करार कसा फायद्याचा होईल यावर गोयल यांनी चर्चा केली. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षाखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीन सुवर्ण पदक जिंकलं. याच गटात गुंजन जॉयश्री, चाहत अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे 23 वर्षाखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियंका यांना रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा येथील काही ठिकाणं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: हो 1:40 आणि 36 सेकंद झाली आहेत.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत परभणी जिल्ह्यातल्या 5,73,000 शेतकऱ्यांचे विमा अर्ज दाखल. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के. आणि श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथं मिठाईच्या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे छापे.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप

0: हंगाम 2025-26 अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या 5,73,302 शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले असून 3,84,725 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यात आला आहे. सोयाबीन पिकासाठी पीक कापणी प्रयोगावर आधारित बाबींअंतर्गत 124 कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर झाली आहे. परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते कॉमन इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन झालं. कृषी उत्पादनांना मूल्यवर्धन करून अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी बोलताना परभणीसह मराठवाड्यात कृषी आधारित उद्योग, महिला बचत गट आणि उद्योजकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि अकोला इथल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्यात चिया या पिकाच्या सुधारित वाणांच्या संशोधन, बीज उत्पादन आणि व्यापारी करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना दर्जेदार चिया बियाणे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातल्या कामाला गती मिळाली आहे. आतापर्यंत सुमारे 12.5 लाख गणना फॉर्म मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी वितरित केले आहेत. तसंच 3,23,000 फॉर्मचं डिजिटायझेशन तर 3,22,000 फॉर्मची पडताळणी पूर्ण झाली आहे. जिंतूर तालुक्यातल्या कसर इथं कृषी विभागाच्या वतीनं BBF तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आलं. या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष शेतात जाऊन पेरणीची पाहणी केली. तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं. खरीप हंगाम 2026 पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना DAP खताचा पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी संरक्षित ठेवण्यात आलेल्या DAP खताच्या साठ्याचं वितरण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. 800 मेट्रिक टन DAP खताचा संरक्षित साठा जिल्ह्यातल्या 9 तालुक्यातल्या अधिकृत खत विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार असून तो तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोलीत या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. वसमत तालुक्यातलं पांगरा शिंदे शिरळी ही गावं तर औंढा तालुक्यातला काकड धाबा या परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पांगरा शिंदे खापरखेडा या भागात जाऊन पाहणी केली. परभणी जिल्ह्यातल्या काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान अलीकडच्या काळात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच इतर नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सूचना आणि इशारा देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात पब्लिक ऍड्रेस सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 7/12 नाव नसलेल्या ग्रामस्थांनाही पीक खरडणीचा मदत निधी दिल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यात कृषी सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2024-25 मध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना कृषी सहायकानं 7/12 नाव नसलेल्या व्यक्तींनाही शासकीय मदत मिळवून दिली. अनेकांचं वाढीव क्षेत्र दाखवत शासकीय मदत निधीचा अपहार केल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथं देवस्थानजवळील मिठाईच्या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं छापे टाकले. त्यामध्ये औंढा इथल्या 10 मिठाई विक्रेते आस्थापनांची या कारवाई दरम्यान चौकशी करण्यात आली. चुकीच्या पद्धतीनं साठवून ठेवलेला 93 किलो मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला तर काही ठिकाणी खवा आणि पेढा तपासणीसाठी जप्त करण्यात आला. परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आषाढी एकादशी वारीसाठी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी नरसी नामदेव इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. हिंगोली इथल्या रामलीला मैदानावर पालखीचं पहिलं अश्वरिंगण उत्साहात पार पडलं. शेगाव इथली संत गजानन महाराजांची पालखी हिंगोलीतील 3 दिवसांच्या मुक्कामानंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. कळमनुरी तालुक्यातल्या शेनोडी गावाची केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट व्हिलेज योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून जिल्ह्यातल्या वृक्ष लागवड मोहिमेला प्रारंभ झाला. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातल्या संशयित हृदयविकारग्रस्त विद्यार्थ्यांसाठी हिंगोली इथल्या जिल्हा रुग्णालयात Eco 2D तपासणी शिबिर घेण्यात आलं.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण News on AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:45 आणि 55 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया

किशोर मुघल यांचं गीत आपण ऐकलं, संकेत नागपूरकर यांच्या स्वरात. श्रोतो, भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गौतम सुर्वे यांची रचना मोहिनी बर्डे यांच्या स्वरात.

मोहिनी परडे यांनी गायलेलं गौतम सुर्वे यांचं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:55 होत आहे. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत निवृत्तीनाथांवरील भारती बिरजे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश भाग दुसरा.
1: निवृत्तीनाथ व्रतबंधाबद्दल उदासीन होते कारण ते मनाने परमनिवृत्त होते, पण ज्ञानेश्वर मात्र आई वडिलांनी ज्यासाठी देह त्यागला ते शुद्धी कार्य करून घेण्यासाठी आग्रही होते. या भावंडांच्या अलौकिक सामर्थ्य प्रकटनामुळे पैठणच्या पंडितांना त्यांना शुद्धीपत्र द्यावंच लागलं. वेगवेगळ्या पण तितक्याच तीव्र तेजस्वी धारणा असलेले हे दोन भाऊ ज्ञानेश्वर आपल्या वादळी आयुष्याबद्दल पूर्ण मौन राखणारे, म्हणून ज्ञानेश्वरांच्या शब्दात जर निवृत्तीनाथांना शोधायचं असेल तर ज्ञानेश्वरीतून वेळोवेळी व्यक्त झालेल्या ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ यांच्यातील भावबंधांचा आपण स्वल्प आढावा घेणार आहोत. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात ज्ञानेश्वरांनी अलौकिक अशी तीन वंदनं ओंकार

0: रूप आत्मरूप श्री गणेश व श्री सरस्वतीला केली आहेत. यातील गणेश वंदनात स्वतःचा पहिला वहिला उल्लेख ज्ञानेश्वर देवा तूची गणेशु सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी या शब्दात करतात. निवृत्ती दासू या पहिल्याच शब्दातून ते गुरुबद्दलचा दास्यभाव व्यक्त करतात. पुढे या तीन वंदनांनंतरचं चौथं वंदन श्री गुरुलाच म्हणजेच वडील बंधू निवृत्तीनाथांना अति आदराने व अनेक उपमा देऊन त्यांनी केलेलं आहे. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच श्री ज्ञानेश्वर गीतार्थाचं म्हणजे साक्षात ईश्वराच्या बोलाचं विवरण करण्याचं आपण धाडस करू धजलो याचं संपूर्ण श्रेय श्री गुरुला देतात. परी येथ असे एक आधारू तेनेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. या एकाच आधारावर मी हे धाडस केलेलं आहे असं ते म्हणतात. सहाव्या अध्यायात संस्कृतातील अतिंद्रिय गीता ज्ञान रसपूर्णतेने मराठीमध्ये आणण्याचा आत्मविश्वास ज्ञानेश्वर व्यक्त करतात आणि हे मी अपार श्री गुरु कृपेमुळेच करू शकणार आहे असे म्हणतात. तैसी गुरुकृपा होये तरी करिता काय आपू नोहे म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. तेने कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावेन अतिंद्रिय ते भोगवेन इंद्रियांक करवी. दहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला गुरुंवर नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा अशा संस्कृत प्रचुर विशेषणांचा वर्षाव करून ते म्हणतात की आपली कृपा असेल तर मुकाही बृहस्पती बरोबर वादविवाद करेल. बाराव्या अध्यायात म्हणजे भक्तियोगात कृपादृष्टी महिमान या एक ते एकोणीस ओव्यांच्या रूपकात गुरुकृपादृष्टी ही अनंताच्या खडतर प्रवासातली माय माऊली आहे असं ज्ञानेश्वर प्रतिपादन करतात. हे रूपक म्हणजे ज्ञानेश्वरांच्या मनातील गुरुप्रेमाचा बंधुप्रेमाचा उधाण समुद्र आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. हे शुद्धे उदारे प्रसिद्धे निरंतर आनंद वृष्टी अशा श्री गुरुकृपा दृष्टी देवते विषयरूप सर्पाचं विष तू क्षणात उतरवतेस. मग ताप कसला शोक कुठला तुझ्या प्रसादाने सर्व शांत मंगलमय होत. शेवटी ते म्हणतात मला जिथे तिथे श्रीकृष्ण गुणवर्णनात श्रेष्ठ कर. श्री गुरुकडेच ते वरदान मागतायत. श्रोत्यांना श्रवण सुखाच्या राजसिंहासनावर बसव. या मराठीच्या नगरात ब्रह्मविद्येचा सुकाळ होवो. तिचं देणं घेणं सर्वतोपरी सुखमय होवो. ये मराठेची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी देणे घेणे सुखची वरी हो देई या जगा. ज्ञानदेव सांगतात या विनवणीवर गुरुकृपादृष्टी प्रसन्न होऊन म्हणाली गीतार्थ विवरण्यास उठ आता अधिक बोलू नकोस. चौदाव्या अध्यायात अशाच गुरुस्तुतीच्या 25 ओव्या येतात तेव्हाही निवृत्तीनाथ या प्रेमाला प्रेमानेच अंकुश लावतात. हे स्तुतीच्या पांघरुणाखाली द्वैत आहे वायफळ बोलणं आहे. तव तौखोनी गुरुराजे म्हणितले विनती व्याजे मांडिले देखो दुजे स्तवन मिसे. तू माझी स्तुती करणं हे तुझ्या माझ्या द्वैतभाव आहे त्याची गरज नाही असं निवृत्तीनाथ त्यांना अंकुश लावतात त्या प्रेमाला. निवृत्तीनाथांबद्दलची अपार श्रद्धा ज्ञानेश्वरांच्या इतरही सर्वच लेखनाला अशी व्यापून आहे.
1: भक्तिगाथा या मालेत आताच आपण ऐकला संत निवृत्तीनाथांवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आयसी अक्षरसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:25 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानात मोठा फारसा बदल नाही. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात फर्टिगेशन याविषयी माहिती ऐकणार आहात. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, फर्टिगेशन म्हणजे सिंचनामधून खत देणं हा ओलीत शेतीशास्त्रातील महत्वाचा भाग आहे.

0: ज्याद्वारे ठिबक सिंचनातून उभ्या पिकांना खत पुरवलं जातं. पाणी आणि खतांचा समन्वय साधून द्रवरूप, प्रवाही किंवा घनरूप विद्राव्य खतं सिंचनाद्वारे दिल्यामुळे पाणी आणि खतांच्या अधिक कार्यक्षमतेचा वापर होऊन अधिक आणि दर्जेदार उत्पादन मिळून खतांची बचत होते. सिंचनातून वापरात येणारी खतं पूर्णपणे विद्राव्य स्वरूपात किंवा सहज पाण्यामध्ये विरघळणारी असतात. सिंचनातून दिल्या जाणाऱ्या खतांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. द्रवरूप खतं, यामध्ये एक किंवा अनेक पोषक द्रव्य विरघळून द्रावणाच्या रूपामध्ये असतात. ही विरघळलेली पोषक द्रव्य द्रवरूपात स्वच्छ, पारदर्शक दिसतात आणि द्रावणात तरंगणारे कण नसतात. या द्रवरूप खतांमध्ये मुख्य पोषक द्रव्यांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य देखील असतात. द्रवरूप खतं पिकांना वेगवेगळ्या अवस्थेतील अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेऊन तयार केली जातात. घनरूप असणारी आणि पाण्यात पूर्णपणे विरघळणारी आणि अवक्षेप मुक्त खतं, ज्यामध्ये दोन अथवा अधिक मुख्य आणि सूक्ष्म पोषक द्रव्य असतात. सिंचनाबरोबर खत वापरण्याची प्रणाली शेतकरी प्रामुख्यानं फळबाग वर्गीय पिकांना ही पद्धत उपयोगात आणतात. द्रवरूप आणि घनरूप पाण्यात विरघळणारी खतं मोठ्या प्रमाणावर निर्माण केली जात नाहीत. द्रवरूप आणि घनरूप पूर्णतः विरघळणारी आणि अवक्षेप मुक्त खतं ठिबक सिंचनातून वापरल्यानं अधिक फायदेशीर, उपयुक्त आणि कार्यक्षम ठरतात. ठिबक प्रणालीद्वारे खत दिल्यास प्रत्येक झाडाला नियमित पाणी आणि पोषक द्रव्यांचा साठा पुरवठा नेमका शोषण इंद्रियाजवळ होतो, म्हणजे मुळाजवळ होतो. या योगे पिकांच्या वाढीस गती प्राप्त होते आणि उत्पादनात दुपटीने वाढ होऊ शकते. द्रवरूप खत पिकाच्या अन्नद्रव्य लागणाऱ्या संवेदनशील अवस्था लक्षात घेऊन वेळोवेळी देता येतात. खतं दोन मात्रांमध्ये देण्यापेक्षा पिकाच्या गरजेनुसार दिल्यामुळे पिकाच्या अन्नद्रव्य शोषणात लक्षणीय वाढ होते. त्यामुळे पर्यायानं पिकांना मात्रा लागू होऊन उत्पादनात भरीव वाढ होते आणि शेतमालाची प्रतही सुधारते. द्रवरूप खतांच्या रूपानं मुख्य पोषक द्रव्यांचा आणि सूक्ष्म द्रव्यांचा समतोल पुरवठा एकाच द्रावणातून दिल्यानं ती पिकं उत्तम रीतीनं शोषण करतात आणि पोषणविषयक गरज व्यवस्थित भागवली जाते. द्रवरूप खतं सिंचनातून मिसळून दिली असता तीव्र द्रावण सौम्य होतं, त्याची दाहकता अनेक पटीनं कमी होऊन पिकांच्या मुळांवर अनिष्ट परिणाम होत नाही. द्रवरूप खताच्या नियमित आणि कमी मात्रेच्या वापरानं जमिनीत अन्नद्रव्यांचा उपलब्ध साठा नियंत्रित असतो. म्हणून अतिजास्त पावसानं निचऱ्याद्वारे आणि जमिनीवरून जास्तीचं पाणी वाहून गेल्यानं पोषक तत्व वाया जात नाहीत. त्यामुळे खताची एकूण 25-30% बचत होते.
1: मंडळी, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात फर्टिगेशन याविषयी माहिती ऐकलीत. वाचक सुर होता सुवर्ण कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: कृषी आणि ग्रामीण जीवनाचा हुंकार,
3: माझा आवार माझा शिवार,
2: शेतीविषयक प्रश्नांचं यथायोग्य निरसन,
3: ज्येष्ठ कृषी तज्ञांचं अनमोल मार्गदर्शन,
2: कुक्कुट, रेशीम, मत्स्य आणि पशुपालन,
3: समृद्ध होईल शेतकऱ्यांचं जीवन,
2: तंत्रज्ञानाला जोड मनोरंजनाची
3: वेळ, काय बरं माझा आवार माझा शिवारची
2: अस्मिता वाहिनीवर दररोज सायंकाळी 7:30 अवश्य ऐका.
3: शिवार फुलवायचा कानमंत्र अजिबात चुकवू नका.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, दुपारचे ठीक 2:05 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्य धनसंपदा.
4: श्रोते हो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचा विकाराविषयी माहिती जाणून घेत असताना पिंपल्स याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
5: नमस्कार श्रोत्यांनो, आज आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात समजून घेणार आहे पिंपल्स ऍक्ने हे काय असतं. ऍक्ने म्हणजे मुरुम. पिंपल्स याला अनेक नाव आहेत. कोणी ऍक्ने म्हणते, कोणी पिंपल्स म्हणते, कोणी मुरुम म्हणते, किंवा कोणी वयानुसार येणारे फोड म्हणते. तर श्रोत्यांनो, गैरसमज असा असतो की हे वयानुसार पिंपल्स येतातच. जनरली हे 1-9 वर्षानंतर सुरू होतात, तर ते हे वयाच्या 35 पर्यंत येऊ शकतात.

0: हे जे पिंपल्स असतात, ॲक्ने असतात, याचे वेगवेगळे कारण असतात. कोणाला वयानुसार येतात, कोणाला हार्मोनल चेंजेस असल्यामुळे येतात, कोणाला ऑइली स्किन असल्यामुळे येतात, तर कोणाला डँड्रफमुळे येतात. त्यामुळे हे पहिले तर आपली स्किन कशी आहे हे जाणून घ्या. स्किन कशी आहे हे जाणून घेणं आजच्या काळात कसं झालंय की बाबा माझी स्किन ऑइली आहे, ड्राय आहे, सीझनल आहे, हे जाणून याच्यासाठी घेतात की आपल्याला ऑनलाईन प्रोडक्ट मागवायचे असतात. तर तुमची स्किन कशी आहे हे जाणून घेऊ नका, पण तुमच्या स्किनसाठी योग्य काय आहे हे डॉक्टरांकडनं जाणून घ्या. जनरली आजकाल पेशंट याच्यासाठी येतात की माझी स्किन टाईप सांगा जेणेकरून मला ऑनलाईन प्रोडक्ट मागवता येतील. पण ऑनलाईन प्रोडक्ट मागवताना त्याला तुमची स्किनच माहीत नाही तर तो कसा सांगेल? प्रत्येक वेळी प्रत्येक स्किन प्रत्येक एजमध्ये बदलत असते, त्यामुळे बदलणाऱ्या स्किनला येणारे पिंपल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ॲक्ने हे येतात कशामुळे? तर हार्मोनल चेंजेसमुळे येतात. पीसीओडीमुळे जनरली लोकांचा गैरसमज आहे की मला पीसीओडी आहे म्हणून मला पिंपल्स येतात. तर पीसीओडीचे पिंपल्स हे जनरली नसतात, याच्यामुळे अनवॉन्टेड हेअर हे सगळा प्रकार असतो. बॉडीचं वेट वाढणे किंवा मग जे हेअर लॉस होणे हा सगळा प्रकार असतो. ॲक्ने हा प्रकार जनरली पीसीओडीमध्ये येत नाही. मुलांमध्ये जनरली हे 8-9 वर्षानंतर येतात, आणि मुलींमध्ये जेव्हा पहिली पाळी यायची असते त्याच्या 2-3 महिन्याआधी किंवा 6 महिन्याआधी सुरू होतात. पण मग हे जर वयानुसार येणारे पिंपल्स असतात तर मग त्याची ट्रीटमेंट कशासाठी करायची हा आपला बेसिक प्रश्न असतो. तर त्याची ट्रीटमेंट याच्यासाठी करायची असते की एक 35 नंतर तुमच्या हार्मोन्स रिड्यूस होणार, तुमचं वय जाणार, पण त्याचे जे मार्क झाले ज्या पिंपल्सनी तुमचे खड्डे सोडून गेले ते कशानेच जाणार नाही. कारण देवाने तुमची स्किन छान दिली आहे, त्याला जर रप्चर झाला त्याला खड्डा झाला तर तो भरून कसा येणार? तुमचे डाग जातील, पिंपल जातील, पण खड्डे कधीच जात नाहीत. म्हणून या वयात तुम्हाला पिंपलची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. कधी कधी कोणत्या कोणत्या क्रीमने कोणाकोणाला रेडनेस येणं, कोणाकोणाचे पिंपल्स वाढणं किंवा कोमॅडोन्स होणं किंवा गाठी होणं हे सगळे प्रकार आजकाल बघायला भेटतात. त्यामुळे कोणती क्रीम वापरून मग डॉक्टरकडे जाऊन आपलं नुकसान करून घेतल्यापेक्षा आधीच तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला, बहिणीला आधी डर्मॅटोलॉजिस्ट म्हणजे प्रॉपर त्वचारोग तज्ज्ञाकडेच जा. तुमची स्किन कशी आहे, कोणत्या एजची आहे, तुम्हाला ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे हे जर सगळं व्यवस्थित तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिला, कारण हे वयच असं असतं की कोणत्याही याला ॲडिक्शन होतं. म्हणून तुमच्या मुलांच्या स्किनवर कधीही पिंपल्स दिसले तर त्याला काही प्रयोग केल्यापेक्षा घरचे किंवा मेडिकलच्या क्रीमचे त्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा, त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून तुम्हाला आजच्यापेक्षा वयाच्या 35 त्याला पस्ता होऊ नये की मी तेव्हा का ट्रीटमेंट घेतली नव्हती. बऱ्याच आजकाल ट्रीटमेंट आहेत योग्य आहे की नाही हे डॉक्टरांना डिसाईड करू द्या, तिने केली म्हणून मला करून द्या असं करू नका. नमस्कार श्रोत्यांनो.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना पिंपल्स विषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतलीत. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्य धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे ठीक 2:10 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि गाणी याविषयी छानशी माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं, ऐकूयात ही माहिती.
2: नमस्कार श्रोते हो, कडक उन्हाच्या 10 मनाला पावसाच्या सरींनी थंडगार करणारा हिरवा ऋतू म्हणजे पावसाळा. इथल्या सजीव सृष्टीला नवसंजीवनी देणारा ऋतू म्हणजे पावसाळा. आशिया खंडात आणि विशेषतः भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर या कालावधीत 1000 ते 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणूनच इथं उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असे 3 ऋतू निर्माण झाले आहेत. पावसाळा ऋतू आला की इथल्या नद्या नाले प्रभावित होतात, धरणं

0: ओहळ धबधबे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरतात. शेत शिवार हिरवेगार होऊन जीवनाला आल्हाद देतात. पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की पशु पक्षी आणि इथल्या सर्व जड जीवांना नवीन अर्थ येतो. कोकिळ आपल्या मधुर कंठाने गाऊ लागतो तर सुगरण आपल्या घरट्याच्या कामाला सुरुवात करतो. इथल्या डोंगर दऱ्यातून हरिण सांबर ससा वाघ आणि रानडुक्कर ही जंगली प्राणी आपली वर्दी देतात. निसर्गाच्या या नव्या रुपड्याला पाहून मानवी मनाला सुद्धा कंठ फुटतो आणि पावसाळी लोकगीतं बाहेर पडतात. लोकगीतं मराठी साहित्याचा दागिना आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मराठी साहित्याला लोकगीताची मोठी परंपरा आहे. लावणी पोवाडा भारूड ओवी अभंग आणि कोळी गीत मराठी माणसाच्या सतत ओठावर रेंगाळत असतात. पावसाळा सुरू झाला की शेताशिवारात पेरणीची कामे सुरू होतात. शेळ्या मेंढ्या गायी गुरे चरायला निघतात तेव्हा इथला शेतकरी व कष्टकरी माणूस लोकगीते गाऊ लागतो. संत ज्ञानेश्वर आपल्या ओवीत म्हणतात, जैशी वर्षी राणीची सरणी अगाध सृष्टी जीवनदानी तृप्त करीतसे राणो राणी न म्हणे हीन. हा थोर संत तसेच संत तुकाराम महाराज सुद्धा आपल्या अभंगात पावसाविषयी म्हणतात, पर्जन्य पडे आपल्या स्वभावे आपल्या दैवे पिके भूमी. प्रसिद्ध मराठी रानकवी नादो महानोर आपल्या लोकप्रिय गीतात पावसाळ्याच्या आगमनाचे वर्णन करताना म्हणतात, चिंब पावसानं रान झालं आबादानी झाकू कशी कमळन बाई पाठीवरची गोंधणी. आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा किंवा राजा ललकारी दे अशी सात दिली साध मला दे बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अशी एक नाही अनेक पावसाळी लोकगीतं आपल्या कानी पडतात. पावसाळा आणि लोकगीते यांचे हे अतूट नाते गात इथला मराठी माणूस निसर्गाच्या सानिध्यात आपली सुखदुःख झेलत जगतो. आपल्या या सुखदुःखाला हलकं करण्याचं काम पावसाळी लोकगीतं करतात. सर्व सृष्टी हिरवा शालो नेसून मानवी जीवनात सृजनाचं काम करते त्याला आपण सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊ. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळा आणि गाणी याविषयीची छानशी माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15 आपण ऐकू शकाल दोपहर समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या व्हीओएस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 43 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांचं गायन आपण ऐकणार आहात. राग गौड सारंग. विलंबित बंदिश तिलवाडा तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत पाती झराकिया बेलरिया इरिमा. द्रुतबंदिश 3 तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत पियो पालन लागी मोरी अखिया. यांना साथ संगत अशी आहे. तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची साथ आहे विनोद पडगे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांनी गायलेला राग गौड सारंग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांचं गायन आपण ऐकलं. राग गौडसारंग यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची साथ होती विनोद पडगे यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. श्रोते, आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल यज्ञेश रायकर यांचं व्हायोलिन वादन राग भीमपलास. आणि रात्री 10 आपण ऐकू शकाल पंडित विकास कशाळकर यांचं गायन राग मालगुंजी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक दुपारी 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. येत्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी भाजपाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक काल झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते. यापूर्वी अशा 4 बैठका झाल्या असून त्यातल्या एका बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून उपस्थित होण्याची शक्यता असलेल्या मुद्द्यांवर सरकारच्या विविध विभागातल्या समन्वयावर तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बदलाच्या शक्यतेवर आगामी विधानसभा निवडणुकीतल्या रणनीतीवर आणि भाजपा संघटनाबद्दल या बैठकीत निर्णायक चर्चा झाल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर पदाधिकारी

बैठकीला उपस्थित होते. हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारनं डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रति लिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रति लिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रति लिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध शुल्कांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. देशभरातल्या 120 नवीन ठिकाणांची संपर्क व्यवस्था सुधारणं आणि पुढच्या 10 वर्षात 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणं हे उडान योजनेच्या पुढच्या टप्प्याचं उद्दिष्ट असल्याचं नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू आज म्हणाले. नवी दिल्ली इथं उडानच्या पुढच्या टप्प्याबाबत आयोजित एका कार्यशाळेत ते बोलत होते. सरकारने या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच केली असून पुढील दशकात आणखी 100 विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट्स विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं ते म्हणाले. या सुधारित योजनेमुळे आर्थिक व्यवहार्यतेतली तफावत भरून काढण्यासाठीची अनुदान पात्रता विस्तारल्याचं ते म्हणाले. या अंतर्गत विमान कंपन्यांना मिळणाऱ्या मदतीचा कालावधी 3 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे आणि निवडक 2 टियर आणि 3 टियर विमानतळांसाठी परिचालन आणि देखभाल सहाय्य सुरू करण्यात आल्याचंही नायडू म्हणाले. मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेल्या कोकण विभागातल्या मतदार नोंदणीचं काम ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेच्या प्रगतीचा केंद्रीय निवडणूक आयोगानं काल मुंबईत आढावा घेतला, त्यावेळी हे आदेश दिले. आता प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी आणि संगणकीकरणाचं काम पूर्ण करण्यासाठी केवळ 2 आठवडे उरले आहेत, असं आयोगाने सांगितलं. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मतदान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीला अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावं आणि त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावं अशा सूचना त्यांनी दिल्या. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. चोक्कलिंगम आणि जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे या बैठकीला उपस्थित होते. बालकांच्या लसीकरणाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या ताज्या अहवालानुसार भारतात जन्मानंतर पहिल्या वर्षात एकही प्रतिबंधात्मक लस न मिळालेल्या बालकांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. 2024 मध्ये लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांची संख्या सुमारे 9 लाख होती. 2025 मध्ये ही संख्या घटून 6,79,000 इतकी झाली. देशातल्या 95% बालकांचं संपूर्ण लसीकरण पूर्ण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला दिले आहेत. हे धोरण निश्चित करून येत्या 3 महिन्यात देशभरात समान व्यवस्था लागू करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं एका जनहित याचिकेवर हा आदेश देताना नवी कार्यपद्धती ई प्रिझन्स पोर्टलवर उपलब्ध करून द्यावी असंही सांगितलं आहे. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात 9व्या इयत्तेत त्रिभाषा धोरण लागू करण्याविषयी आज सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तमिळनाडूमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध तमिळनाडू सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण वाढण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना या बदलाशी जुळवून घेता यावं यासाठी इयत्ता 5वी किंवा 6वीपासून त्रिभाषा सूत्र लागू करावं अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे.
रेल्वे मंत्रालयानं IRCTC च्या वेबसाईट

0: ची सोपी आणि सुलभ आवृत्ती वापरकर्त्यांच्या चाचणीसाठी सादर केली आहे. www.irctc.co.in/e-ticket/train-search या लिंकवरून ही नवीन वेबसाईट वापरता येईल. या वेबसाईटवरून तिकीट आरक्षित करताना सर्व श्रेणीतल्या उपलब्ध तिकीटांची माहिती एकाच वेळी इथे उपलब्ध होते. जलद आणि कमी टप्प्यात तिकीट आरक्षित करता येतं. या वेबसाईटवर प्रवाशांची माहिती साठवून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय या वेबसाईटवर अनावश्यक कॅप्चा विचारले जात नाहीत, जाहिराती किंवा इतर व्यवधानं येत नाहीत, असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षांखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीनं सुवर्णपदक जिंकलं. याच गटात गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकंद आणि प्राची तोकस यांनी रौप्य पदकं मिळवली. दुसरीकडे 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिने जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल आणि मुस्कान आणि प्रियांका यांनी रौप्य पदकं मिळवली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. यवतमाळ जिल्ह्यात कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरू असून 151 कृषी केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यासंदर्भात 832 तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तपासणी सुरू केली. या कारवाईत जिल्ह्यातल्या 38 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 15 परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत, तर 8 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आंघोळीसाठी उतरलेल्या 4 मुलांपैकी 3 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी 1 मुलाला वाचवण्यात यश आलं असून 2 मुलांचा शोध अद्याप सुरू आहे. अर्नाळा सागरी पोलीस, जीवरक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातल्या काळ नदीच्या पात्रातील बेटावर फिरायला गेलेली 2 जण पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अडकून पडली होती. त्यांना पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेल्या त्वरित कारवाईत वाचवण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 20 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेतील कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत म्हणजे सायंकाळी ठीक 4:58 दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकत रहा. नमस्कार.

मध्यम लहरी 249° 8 मीटर अर्थात 1251 kHz वर आणि FM वाहिनीच्या 100° 6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या ऍप वर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात होते. नमस्कार श्रोतेहो, सायंकालीन प्रसारण सभेत मी अनुजा कुलकर्णी आपलं स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत अलका याग्निक आणि उदित नारायण यांनी गायलेलं हम तुम या चित्रपटातील गीत.

0: हम तुम या चित्रपटातील अलका याग्निक आणि उदित नारायण यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती प्रशून जोशी यांची आणि संगीत होतं जतीन ललित यांचं.
1: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
2: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
2: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
2: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
2: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी, एक असं माध्यम जे इतिहास,
2: वर्तमान
1: आणि
2: भविष्यातही.
0: आपण आस्वाद घेताय हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहोत मोहब्बते या चित्रपटातील लता मंगेशकर आणि उदित नारायण आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. ऐकूया तर हे गीत.

0: मोहब्बत या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं.
1: क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका
2: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही

0: श्रोतेहो, MS धोनी या चित्रपटातील अरिजित सिंग यांनी गायलेलं मनोज मुंतशीर यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकताय हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 kHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: श्रोतो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात दिल तो पागल है या चित्रपटातील लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे गीत.

0: श्रोते हो, दिल तो पागल है या चित्रपटातील या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला पत्र आणि ईमेलद्वारे जरूर कळवा. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: करे.
3: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा. मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा.

0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंद लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली,
1: अच्छा,
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हां,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो,
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही, त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत.
1: हो.
0: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजानंद लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम?

0: माहिती का, युरोप किंवा युएसमधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती. हा अंगठी घालायचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबरमध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानन लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणी.

0: भारतीय टाइमिंग प्रमाणे लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
2: श्रोते हो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. यानंतर 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज 16 जुलै भारतीय हॉकीच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक म्हणजे धनराज पिल्ले यांचा आज जन्मदिवस. धनराज पिल्ले आपल्या भारताचे दिग्गज माजी फील्ड हॉकीपटू आणि राष्ट्रीय संघाचे माजी कर्णधार. महाराष्ट्रातील पुणे येथे एका सामान्य कुटुंबातून जन्मलेल्या धनराज पिल्ले यांनी आपल्या जिद्दीनं आणि आक्रमक खेळाच्या जोरावर जागतिक हॉकीमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला. 1989 मध्ये भारतीय संघात पदार्पण करून त्यांनी 15 वर्षांपेक्षा जास्त काळ देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी भारतासाठी सुमारे 339 हून अधिक सामने खेळून 170 पेक्षा जास्त गोल केले आहेत आणि मित्रांनो, 4 ऑलिम्पिक, 4 विश्वचषक, 4 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 4 आशियाई स्पर्धा खेळणारे ते एकमेव भारतीय खेळाडू आहेत. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतानं 1998 बँकॉक आशियाई खेळांमध्ये 32 वर्षांनंतर सुवर्ण पदक पटकावलं होतं. मित्रांनो, ध्येय गाठायचं असेल तर परिस्थिती कशीही असली तरी मेहनतीला पर्याय नाही आणि याची प्रचिती धनराज पिल्ले यांच्या जीवन प्रवासातूनही येते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या धनराज यांनीही त्यांची हॉकी बद्दलची प्रचंड आवड जपायला आणि देशासाठी खेळण्याचं स्वप्न सत्यात उतरवायला सर्व अडचणींवर मात करत मेहनत, शिस्त आणि सातत्य कायम राखलं आणि जिद्दीनं वाटचाल करत आपल्या खेळात प्राविण्य मिळवलंच. बेताची आर्थिक परिस्थिती असताना सरावासाठी हॉकी साहित्य उपलब्ध न होणं हे तर आलंच, पण यशस्वी व्यक्तीचं वेगळेपण अशाच तर परिस्थितीतून दिसतं. धनराज यांनीही हॉकी साहित्य नसतानाही तुटलेल्या हॉकी स्टिक आणि जुन्या चेंडू सोबतच तासन तास सराव केला, दिवस रात्र कठोर सराव केला आणि तेव्हाच तर त्यांच्या वेगवान धावण्याची क्षमता, उत्कृष्ट ड्रिबलिंग, चेंडूवरील नियंत्रण आणि गोल करण्याची शैली यामुळे ते लवकरच सर्वांचं लक्ष वेधून घेऊ लागले. आणि याच संघर्ष मेहनतीच्या जोरावर शेवटी 1989 मध्ये भारतीय हॉकी संघात निवड होण्याचं त्यांचं स्वप्न त्यांनी साकारलं. आणि त्यानंतर मात्र धनराज पिल्ले यांनी जी अद्वितीय कामगिरी केली ती संपूर्ण भारतीयांसाठी आणि जगासाठीही स्वप्नवत ठरली, अद्भुत ठरली. आणि मित्रांनो, म्हणूनच त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि भारतातील 4था सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन धनराज पिल्ले यांना गौरवान्वित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि मित्रांनो, निवृत्तीनंतरही ते हॉकीशी जुळलेले आहेत. ते एअर इंडिया स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड मध्ये सहसचिव म्हणून कार्य पाहत आहेत आणि सोबतच गुजरातच्या CAG हॉकी अकॅडमी मधून उत्तम हॉकीपटूही घडवत आहेत. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण

0: असली तरी जिद्द, आत्मविश्वास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. म्हणूनच तर धनराज पिल्ले यांचं नाव आज भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो, आता ऐकूया सांज वेळ ही मालिका आपली मैत्रीण अंकिता पोहरकर हिच्या सोबत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. सांज वेळ या मालेत मी अंकिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. अगदी प्रामाणिकपणे स्वतःशीच उत्तर द्या बरं का. समजा आठवड्याभराच्या धावपळीनंतर आज संध्याकाळी तुम्हाला घरी शांतपणे पुस्तक वाचत किंवा एखादी छानशी वेबसिरीज पाहत बसायचं असेल आणि अचानक तुमच्या एका मित्राचा फोन येतो आणि तो म्हणतो, चल यार बाहेर जाऊया, खूप बोर होत आहे. तुम्हाला खरं तर जायचं नसतं आणि तुमचा पाय सुद्धा निघत नसतो, पण तरीही तुम्ही काय उत्तर देता? हो चल ना, येतो मी. का करतो आपण असं? मनात प्रचंड नाही असतानाही आपल्या ओठांवर हा हो येतो कुठून? आज याच हो आणि नाहीच्या गोड गुंत्याबद्दल आपण बोलणार आहोत. मी आज आपल्यासाठी विषय घेऊन आलेली आहे द आर्ट ऑफ सेइंग नो, म्हणजेच नाही म्हणण्याची एक सुंदर कला. खरं सांगू का मित्रांनो, लहानपणापासूनच आपल्याला काय शिकवलं जातं? प्रत्येकाला मदत करा, नेहमी सगळ्यांशी जुळून घ्या, उद्धटपणे वागू नका. आणि हे शिकता शिकता आपण एक मोठ्या सापळ्यात अडकतो. ते शिकणं चुकीचं आहे का? तर नाही, तेही तितकंच महत्वाचं आहे. पण पीपल प्लीजिंग म्हणजे समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून स्वतःचा बळी देणं. आपल्याला भीती वाटत असते की जर मी नाही म्हंटल तर माझ्या मित्राला राग येईल का? मला ग्रुप मधून बाहेर काढतील का? माझ्या ऑफिस मध्ये किंवा कॉलेज मध्ये लोक माझ्या बद्दल काय विचार करतील? मला रूड समजतील का? आणि सर्वात मोठं कारण म्हणजे आजकाल आपण म्हणायला गेलो तर फोमो, म्हणजे फियर ऑफ मिसिंग आउट, की आपण नाही गेलो तर मागे पडू. पण या सगळ्या भीतीच्या पोटी जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणत सुटतो ना, तेव्हा नकळत आपण स्वतःवर प्रचंड ताण आणून ठेवतो. आपण एकाच वेळी 10 ठिकाणी असू शकत नाही हे माहिती असूनही आपण सगळ्यांना होकार देतो आणि शेवटी चिडचिड होते ती आपली स्वतःचीच. मित्रांनो, आजच्या या भागात मला तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला किंवा त्याच्या कामाला नाही म्हणताना, तेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेला, स्वतःच्या आरोग्याला आणि स्वतःच्या मानसिकतेला, मानसिक शांततेला हो म्हणत असता. इट्स नॉट सेल्फिशनेस, इट्स सेल्फ केअर. ही स्वार्थी वृत्ती नाही तर ही स्वतःची काळजी घेण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे दिवसात फक्त 24 तास आहेत ना, आणि तुमची ऊर्जा सुद्धा मर्यादित आहे ना. जर तुम्ही ती ऊर्जा अशा गोष्टींवर खर्च करत राहिलात ज्या तुम्हाला करायच्याच नाही, तर तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या महत्त्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे काय उरेल सांगा बरं. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही नाही म्हणता तेव्हा तुम्ही कोणाचा अपमान करत नसता, तर तुम्ही तुमच्या आयुष्याची बाउंड्री, म्हणजेच एक मर्यादा ठरवून देत असता. आणि ज्यांना तुमची किंमत आहे ते तुमच्या या मर्यादेचा आदर नक्कीच करतील. आता तुम्ही मला म्हणाल की अगं मला सगळं वाटतंय, पण नाही बोलायचं कसं? समोरच्याला वाईट न वाटता हे सांगायचं कसं? तर याचं काही सोपे आणि स्मार्ट मार्ग आहेत जे तुम्ही अगदी सहजपणे वापरू शकता. सगळ्यात आधी म्हणजे बी पोलाइट बट फर्म, म्हणजेच पोलाइटली नकार द्यायचा. आता तो कसा? थँक यू यार, तू मला विचारलंस याबद्दल. मला खरोखरच यायला आवडलं असतं, पण आज ना मला थोडं वैयक्तिक काम आहे, आज मला विश्रांतीची गरज आहे. सो आय एम सॉरी, हा यावेळे नाही जमणार. बघा, यात तुम्ही त्याचा आदरही राखलात आणि स्पष्टपणे नकारही दिला. दुसरं म्हणजे आपण असं करू शकतो की आपण वेळ मागू शकतो, बाय सम टाइम. जर तुम्हाला लगेच नकार द्यायला भीती वाटत असेल तर सांगा, मी माझं शेड्यूल चेक करतो आणि तुला अर्ध्या तासात सांगतो. यामुळे तुम्हाला विचार करायला आणि नकार तयार करायला वेळ मिळतो. आणि तिसरं म्हणजे ऑफर द्या, म्हणजेच त्याला कुठला तरी पर्याय द्या. आज मला सिनेमाला यायला नाही जमणार, पण आपण वीकेंडला कॉफीसाठी नक्की भेटूया. याने समोरच्याला हे समजतं की तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल प्रेम आहे, फक्त त्या वेळेला तुमची अडचण आहे. चौथं म्हणजे कारण देऊ नका, नो नीड टू ओव्हर एक्सप्लेन. बरेचदा आपण नाही म्हटल्यावर 10 खोट्या गोष्टी सांगतो, त्याची खरं तर काहीच गरज नसते. आज मला जमणार नाही हे एक पूर्ण वाक्य आहे, यासाठी स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नसते.

0: तर मित्रांनो, आज आपण स्वतःला एक वचन देऊया, सगळ्यांना खुश ठेवता ठेवता स्वतः सुद्धा खुश राहूया. स्वतःच्या मनाचा आवाज ऐकूया. ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देत नाहीत, ज्या गोष्टी तुमचा वेळ वाया घालवतात आणि जिथे तुम्हाला स्वतःला संकोच करावा लागतो, तिथे अगदी हसून शांतपणे नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका. कारण नाही म्हणायची ही कला ज्याला जमली, त्याच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल त्याच्या स्वतःच्या हातात येतो. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण सांज वेळ ही मालिका ऐकलीत आपली मैत्रीण अंकिता पोहरकर हिच्यासह. आता ऐकूया अनुभवाचे बोल ही मालिका. या मालिकेत ऐकूया कीर्तन या विषयावर कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांची आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात आपण नागपुरातील नामवंत कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांच्याशी बातचीत करणार आहोत. मृण्मयी कुलकर्णी मागच्या 28 वर्षांपासून कीर्तन करत असून राष्ट्रीय कीर्तन रत्न डॉक्टर दिलीप डबीर यांच्या मार्गदर्शनातून नारदीय कीर्तन परंपरेतील आजवर जवळजवळ 3000 अधिक कीर्तनांचं सादरीकरण त्यांनी केलं. तसंच शृंगेरी येथील कीर्तनकार संमेलनात गत 12 वर्षांपासून कीर्तनकार म्हणून आमंत्रित केलं जात असून मागच्या 10 वर्षांपासून त्या कीर्तन शिबिरांचं आयोजन करत आहेत आणि प्रशिक्षण देत आहेत. मृण्मयीताई, तुमचं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद.
2: आपल्या गप्पांना सुरुवात करण्याआधी आम्हाला आपल्याबद्दल आणखीन डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडेल, तर काय सांगाल?
3: तसं तर तुम्ही सगळं सांगितलंच आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला इथे अनुभवाचे बोल या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि कीर्तन क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर कीर्तन आतापर्यंत गुरुकुल पद्धतीने सगळीकडे शिकवलं जातो हे आपल्याला माहिती आहे.
2: बरोबर.
3: पण त्याला थोडासा फाटा देऊन आता सध्या कालिदास युनिव्हर्सिटीनी कीर्तनाचं महाविद्यालय चालवलं आणि ते कीर्तन महाविद्यालय आमच्या वैदर्भीय हरिकीर्तन संस्थेनी 25 वर्ष चालवलं. आता काही कारणास्तव ते महाविद्यालय बंद झालेलं आहे, पण या महाविद्यालयातून बी ए कीर्तनशास्त्र आणि एम ए कीर्तनशास्त्र अशा कीर्तनशास्त्राची पदवी आपण दिली. आणि अजूनही ही कीर्तनशास्त्राची पदवी कालिदास विद्यापीठातर्फे दिली जाते आणि तिथे सुद्धा मार्गदर्शक म्हणून मला आमंत्रित केलं जातं.
2: अरे वा,
3: आनंद आहे. त्यामुळे आणि कीर्तन क्षेत्रात काम करत असताना टाइम्स ऑफ इंडियानी टाइम्स हिरो हा पुरस्कार प्रदान केला आणि आपल्या नागपुरातले ज्येष्ठ असलेली हस्ती आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते मिळाला, याचा विशेष आनंद आहे. आणि आपण केलेल्या कार्याचं कुठेतरी कुणीतरी दखल घेत आहे, ती दखल घेतली गेली पाहिजे ही अपेक्षा कधीच नसते, पण ती अपेक्षा नसताना जेव्हा अनपेक्षित अशी दखल,
2: त्याचा आनंद वेगळा,
3: त्याचा आनंद वेगळा असतो.
2: अगदी अगदी.
3: आणि त्यामुळे छान वाटतं करत, आपल्या आवडीचं कार्यक्षेत्र जेव्हा आपण निवडतो आपल्याला त्यात काम करताना
2: छानच
3: मिळत असत.
2: अगदी अगदी. 28 वर्षांपासून या क्षेत्रात तुम्ही आहात, तर सुरुवात कशी झाली?
3: 98 सालपासून मी कीर्तन करायला सुरुवात केली आणि तेव्हा मी 10व्या वर्गात होते. कीर्तन शिबिर दरवर्षी राष्ट्रसेविका समितीतर्फे आयोजित केलं जातं रामनगरच्या श्री शक्तीपीठात. आस्था गायत ते शिबिर सातत्याने चालू आहे. आता त्या शिबिरामध्ये मी स्वतःच मार्गदर्शक म्हणून जात असते, कीर्तन शिकवत असते. पण आनंदाची गोष्ट ही की त्याच शिबिरातून माझ्या कीर्तनाला सुरुवात झाली. तिथे मी शिबिरार्थी म्हणून गेले आणि तिथे शिबिर करून घरी आल्यानंतर आई बाबा महाराष्ट्र दर्शनला गेले होते. ते आल्यानंतर त्यांच्या त्या महाराष्ट्र दर्शन यात्रेचं मावंद होतं, त्यानिमित्ताने त्यांनी माझं पहिलं कीर्तन तिथे ठेवलं आणि तेव्हा मी 16 वर्षांची होते. आणि ते पहिलं कीर्तन मी स्वतः संवादिनी वाजवून आणि सच्चिदानंद बाबा कुलकर्णी जे भावार्थ दीपिकेचे लेखक आहेत ज्ञानदेवांचे, तर त्यांचं चरित्र मी पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा माझ्या कीर्तनातनं सादर केलं आणि ते ती माझी खूप छान आठवण आहे. कारण तेव्हा मी स्वतः पेटी वाजवून ते कीर्तन केलेलं आणि ते कीर्तन झाल्यानंतर मग कीर्तनाला कधी मला थांबावं लागलंच नाही, कारण एकातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं अशी बोलवणी येत गेली आणि कीर्तन पुढे जात गेलं.
2: ते आवड म्हणून सुरू झालेला प्रवास हळूहळू प्रोफेशन मध्ये बदलला असं म्हणता
3: येईल.
2: एक उत्तम कीर्तनकार होण्यासाठी कोणत्या गोष्टींची तयारी असावी लागते?
3: आम्ही कीर्तनाला

0: चार गुणांचा खंडोबा म्हणतो. त्याचं कारण असे आहे, कारण कीर्तनकाराला सगळे गुण त्याच्या अंगी असणं आवश्यक आहे. आणि एकदा कीर्तनकार नारदांच्या गादीवर उभा राहिला की त्याला एकाच वेळेस नऊही रस आपल्या वक्तृत्वातून प्रकट करावे लागतात. मग ते सगळं काही करण्याकरता तुमच्याकडे वक्तृत्व असायला हवं, अभिनयाची कला असायला हवी, संगीत तर यायलाच हवं. आणि हे करत असताना कीर्तनाला लागणारा जो साहित्य प्रकार आहे, म्हणजे त्यात संस्कृत सुभाषिता आली, मोठ्या मोठ्या संतांचे अभंग आलेत, संतांनी सांगितलेले दृष्टांत आलेत, हे सगळं करत असताना हे सगळं एका कीर्तनकाराला त्याचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू असायला हवं. आणि त्याला हे सगळं जेव्हा आत्मसात असतं किंवा त्याला येत असतं तेव्हा त्याचं कीर्तन हे सहज पद्धतीने सहजगत्या ओघवत्या प्रवाहासारखं होतं. म्हणजे ओढून ताणून एखादी गोष्ट मुद्दा मांडली गेली आहे असं व्हायला नको, ती सहज आली पाहिजे. तर असं जर ओघवत कीर्तन व्हावं असं वाटत असेल तर त्याकरता कीर्तनकाराला वाचनही भरपूर हवं, त्याचं पाठांतरही भरपूर हवं, स्मरणशक्तीचं चांगलं वरदान त्याला असायला हवं, वक्तृत्व हवं, गाणं हवं, अभिनय हवा. ह्या सगळ्या कला जेव्हा व्यक्तीमध्ये एका ठिकाणी येतात तेव्हा तो एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून श्रोत्यांसमोर उभा राहतो.
1: अष्टपैलू व्यक्तिमत्व असणं आवश्यक आहे थोडक्यात. मग कीर्तन करत असताना निरूपणासाठी अभंगांची निवड तुम्ही कशा पद्धतीने करता?
0: अभंगांची निवड शक्यतो, म्हणजे आता कीर्तन हे विषयानुरूप असतं, कधी पुण्यतिथी असते, कधी जयंती असते, कधी आता जसं रामनवमीचं जर कीर्तन असेल किंवा जन्माष्टमीचं जर कीर्तन असेल तर मग त्याचा विषय हा रामजन्म कृष्ण जन्म हा असतो, त्या जन्माची कथा सांगतो. मग त्यानुसार संतांनी लिहिलेला एखादा छान अभंग किंवा जसं गोपालकाल्याचं कीर्तन करताना गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, तुकाराम महाराजांचा अभंग की जो सगळ्या गोप गोपिकांचं आणि गोकुळातल्या सुखाचं आणि पर्यायाने कृष्णावरच्या भक्तीचं वर्णन करतो. मग विषयानुरूप आमची अभंगाची निवड असते, जसा विषय तसा अभंग.
1: अच्छा, ओके. तुम्ही जसं आता कीर्तन ह्या क्षेत्रात प्रोफेशनल म्हणून उतरलात, आजच्या युथला समजा कीर्तन हे प्रोफेशन म्हणून निवडायचं असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि काय करायला पाहिजे?
0: छान प्रश्न आहे हा. पण म्हणजे मला सांगायला आवडेल, कारण आता मी गेली 20 वर्ष झाले कीर्तनाचं अध्यापनाचं सुद्धा कार्य करतो आहे. आणि ते अध्यापन कार्य करत असताना हे अनुभव बऱ्याच अंशी येतात.
1: आणि तुम्ही शिबिर सुद्धा घेताय, सो त्याचा पण अनुभव येत असेल, सो ते पण सांगणार.
0: तर शिबिरात मुख्यत्वे करून मला तुम्ही जो वर्ग म्हटला की तरुणांकरता किंवा बालांकरता युवांकरता विशेषत्वाने सांगायला आवडेल की कीर्तन शिकत असताना आजच्या परिस्थितीप्रमाणे वातावरणानुसार काळानुसार प्रत्येकाची इच्छा काय असते की पटकन प्रसिद्धी आणि पटकन पैसा याच प्रत्येकाला हवाय, त्यात काही सुख नाही गैरही नाही. पण आपण बघतो की आम्ही आमच्या क्षेत्रात बघतो की अनेक मोठे मोठे कीर्तनकार आहेत, त्यांची 50-50 वर्षांची तपश्चर्या आहे, अभ्यास आहे, व्यासंग आहे. आणि मग इतकं सगळं झाल्यानंतर जे वजन कीर्तनाला प्राप्त होतं, तर आजच्या युगात असं झालंय की आम्हाला एखादं कीर्तन आम्ही शिकलो आणि ते आम्हाला आत्मसात झालं आणि ते आम्ही एखाद्या ठिकाणी केलं की दुसऱ्या ठिकाणी जेव्हा कीर्तन करायची वेळ येते तेव्हा त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला नवीनच काहीतरी हवं असतं. पण मला हे तुम्हाला सांगायला आवडेल की मी जेव्हा कीर्तन शिकले माझ्या गुरूंकडे, म्हणजे आदरणीय डॉक्टर दिलीपबुवा डबेरी यांच्याकडे, तेव्हा त्यांचं एक वाक्य मी कायम लक्षात ठेवलंय की ते मला नेहमी म्हणायचे की मृण्मयी एक पूर्वरंग आणि एक आख्यान आपण जोपर्यंत 100 वेळा किमान आपल्या वाणीतून काढत नाही तोपर्यंत तो सिद्ध होत नाही हे कीर्तन. आणि मग आपल्या वाणीतून कीर्तनाला सिद्ध करायचं असेल तर किमान 100 वेळा एकच आख्यान लावावं. हा जे आज नव्याने बालकीर्तनकार तरुण आणि युवा कीर्तनकार कीर्तनाच्या क्षेत्रात आलेले आहेत ना, त्यांच्याकरता माझा हा मोलाचा सल्ला असेल की कुठल्याही क्षेत्रामध्ये तितिक्षा म्हणजे सहनशीलता ज्याला आपण म्हणतो किंवा पेशन्स म्हणजे धीर हा हवा असतो. जेवढा आपण धीर धरू, जेवढा आपण अगदी नेट लावून अभ्यास करू किंवा जेवढा आपण काय म्हणतात त्याला की धीर प्रत्येक गोष्टीत आवश्यक आहे. एखादी कला शिकायची म्हटल्यानंतर आज मी एखादं गाणं शिकले तर लगेच मला उद्या स्टेजवर जाऊन ते गाणं म्हणायला मिळावं ही अपेक्षा नसावी आणि ती असून उपयोगाची सुद्धा नाही. म्हणजे कारण उथळ पाण्याला खळखळाट फार अशी म्हण आपल्याकडे, तर त्या म्हणीप्रमाणे आपण इतकं उथळ व्हायचं की इतकं सखोल व्हायचं की आपल्या सखोलतेतून बाकी येणाऱ्याला सुद्धा आपल्या ज्ञानातून

0: त्यांच्या ज्ञानाच्या घागरी भरून नेता येतील की सखोलता आपल्याकडे असावी कुठल्याही ज्ञानाच्या संदर्भात. तर मला आजच्या विद्यार्थ्यांना नवोदित कीर्तनकारांना हा सल्ला द्यायला आवडेल की घाई करू नका, खूप मिळवण्याची घाई करू नका, जे मिळवलं आहे ते छान अभ्यास करून आत्मसात करा, पूर्णत्वास न्या, सिद्धत्वास न्या, आणि आपोआप जशी जशी कला पुढे जात जाते तशी तशी ती प्रगल्भ होत जाते आणि ती प्रगल्भ झाली की आपोआप त्याला वजन प्राप्त.
1: मगाशी बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठात बीए आणि एमए ह्या पदवी मिळत आहेत कीर्तन ह्या विषय घेऊन. तर ह्या व्यतिरिक्त अजून कुठले महाविद्यालय आहेत का की जिथे कीर्तनाच्या बाबतीतले शिक्षण दिलं जातं, शास्त्रशुद्ध शिक्षण?
0: महाविद्यालय पुष्कळ ठिकाणी आहेत, पुण्याला आहे, औरंगाबादला आहे, अकोल्याला आहे, नागपूरला आतापर्यंत होतं, किंवा आता तिरुपती वगैरे त्या भागात सुद्धा कीर्तन महाविद्यालय आणि कीर्तन शिकवण्याकरता सुरुवात झालेली आहे विद्यापीठीय स्तरावर. पण हे सगळे जेवढे आहेत तेवढे सगळे संस्कृत विश्वविद्यालयाशी संलग्नित आहेत.
1: अच्छा,
0: म्हणजे अजून विद्यापीठांनी बाकी दुसऱ्या कुठल्याही कीर्तनाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण विद्यापीठीय माध्यमातून सुरू केलेलं नाही संस्कृत विश्वविद्यालयाच्या व्यतिरिक्त.
1: अच्छा अच्छा. कीर्तन हे असं माध्यम आहे ज्याद्वारे अनेक वर्षांपासून समाज प्रबोधन सुद्धा केलं जात आहे. तर आताचा काळ पाहता असे कुठले विषय आहेत जे प्रामुख्याने कीर्तनाद्वारे आपल्याला मांडावे असे वाटतात?
0: आताच्या काळानुसार जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की सध्या ज्या ज्वलंत सामाजिक समस्या आपल्याला भेडसावत आहेत, मग त्यामध्ये स्वच्छतेची समस्या असेल किंवा वृक्ष लागवडीची समस्या असेल किंवा पाणी, आजकाल पाण्याची टंचाई आपण बघतो जागोजागी, तर अशा ज्या सगळ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत तर ह्या सगळ्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून ह्याच्यावर कीर्तन सादरीकरण व्हावं. आणि मुख्यत्वे करून ज्यांनी स्वच्छता अभियाना संदर्भात किंवा पाण्याच्या उपलब्धतेच्या संदर्भात किंवा वृक्ष लागवडीविषयी असं काही ठोस काम केलेलं आहे अशांची चरित्र ह्या माध्यमातून मांडली जावीत. आता जसं मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की नागपूरच्या विज्ञान महाविद्यालयामध्ये, धरमपेठ विज्ञान महाविद्यालयात, त्यांच्या सायन्स कॉन्फरन्समध्ये त्यांनी समारोपाचं कीर्तन ठेवलं होतं माझं. जेव्हा मी तिथे गेले तेव्हा त्यांची मागणी अशी होती की एखादं मुलांना आवडेल असं चरित्र द्या. आणि गेले मी तेव्हा त्या सगळ्या तरुण मुला मुलींच्या चेहऱ्यावरचे भाव की आता कीर्तन म्हणजे नेमकं आपल्याला काय ऐकायला कसं, कारण कधीच कोणी ऐकलं नव्हतं. ज्यांनी ऐकलं होतं त्यांना कीर्तन म्हणजे जय जय राम कृष्ण हरी
1: अगदी.
0: पण त्या सगळ्या मुलांसमोर मी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं चरित्र ठेवलं आणि त्यांचं सगळं कार्य त्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या गायन प्रकार त्यात घेऊन, मग पोवाडा असेल, कटाव असेल कीर्तनातले, तर ते सादर करून तर ते त्यांना इतकं अपील झालं, आवडलं. नंतर सगळ्यांनी त्यांनी मला पुढची 4 वर्ष सलग तिथे बोलावलं आणि त्यांना आवडलं की म्हणजे ताई कीर्तन अशाही पद्धतीने होऊ शकतं पहिल्यांदाच.
1: बरोबर.
0: म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आपण जे समाजाला हवंय ते दिलं आणि त्यामुळे आताचे जे सामाजिक प्रश्न आहेत, आता समस्या आहेत, त्याच्यावर तोडगा काढणारं एखादं चरित्र जर ठेवलं तर ते विशेषत्वाने भावतं असं मला वाटतं. म्हणून असे सामाजिक विषय, राष्ट्रीय ऐतिहासिक विषय असे कीर्तनातून यायला हवेत.
1: आताचा हा काळ पाहता कीर्तन सादर करताना सादरीकरणात काही बदल अपेक्षित आहेत की पारंपरिक पद्धतीने जे कीर्तन आजवर होत आलं आहे तसंच होणं अपेक्षित आहे? कीर्तनकार म्हणून काय वाटतं तुम्हाला?
0: आता तसं तर जगाचा नियम असा आहे की जग हे बदलत राहणार आहे, जसं जसं ते पुढे पुढे जाणार आहे तसं तसं थोडाफार बदल सगळे. आता आपण हेच बघतो ना की आमच्या पिढीमध्ये आणि माझ्या मुलांच्या पिढीमध्ये याच्यात भरपूर फरक आहे. आत्ताची पिढी ही पूर्ण म्हणजे पूर्ण सगळ्याच पद्धतीने पुढे गेलेली पिढी आहे. तर असा प्रत्येक पिढ्यानुसार प्रत्येकच गोष्टीत बदल होणार आहे. अगदी प्राचीन म्हणजे जेव्हा देवर्षी नारदांनी किंवा संत तुकारामांनी, ज्ञानेश्वरांनी, नामदेव महाराजांनी जेव्हा कीर्तनाची सुरुवात केली तेव्हा जी कीर्तनाची पारंपरिक पद्धत होती ती जर आपण आजच्या काळात वापरतो म्हटलं तर तेव्हाचं कीर्तन फक्त एकतारीवर आणि मृदंगावर सादर केलं जाईल.
1: बरोबर.
0: ते आताच्या काळात शक्य नाही, कारण आताच्या काळात एकतारी हे वाद्यच आपल्याला दिसत नाही. मग हळूहळू पुढे जाता जाता त्या कीर्तनामध्ये मृदंगाच्या ऐवजी तबला आला, इकडे संवादिनी आली म्हणजे पेटी आली. मग आताच्या काळात, अलीकडच्या काळात आलो आपण 90-95 नंतर, तर आता कीर्तनात सगळी पाश्चात्य वाद्य सुद्धा यायला लागली आहे. कीबोर्ड वाजवला जातो, ऑक्टोपॅड वाजवला जातो. तर असे पिढीनुसार आणि काळानुसार प्रत्येक गोष्टीत बदल होत असतो. पण शेवटी असं आहे की जुनं ते

0: संपूर्णपणे आपल्याला टाकूनही देता येत नाही ते सोनं. म्हणून जुनं आणि नव्याची योग्य सांगड घालून योग्य तो बरोबर बदल करून जर ती कला किंवा भक्ती आपण योग्य पद्धतीने पुढे नेली तर ती त्या त्या पिढीला आवडण्याकरता आणि त्यांच्या हृदयात स्थान मिळवण्याकरता खूप छान होईल असं मला वाटतं.
1: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: आजची तरुण पिढी ही आता मी बोलले तसं पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त वळताना दिसते आपल्याला आणि त्या माध्यमातून मला असं सांगावंसं वाटतं की आता विश्वविद्यालयाने ही जी कीर्तनशास्त्र पदवी किंवा पदविका सुरू केलेली आहे त्या माध्यमातून ती पदविका किंवा ती पदवी प्राप्त केल्यानंतर कीर्तनाच्या क्षेत्रात सुद्धा व्यावसायिक पद्धतीने आपण विचार करू शकतो. त्यामुळे तरुणांना मी हा संदेश नक्की मला द्यायला आवडेल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या अभ्यासक्रमाकडे सुद्धा वळावं आणि विश्वविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा मोठ्या प्रमाणावर त्यांनी लाभ घ्यावा. आणि तरुणांनी तशीच तरुण पिढी इकडे कमी वळते कारण आपलं आता आजकाल एक मोठा विषय असा आपल्याला दिसतो डोळ्यांनी की आपलं जे आहे ते सगळं वाईट आहे आणि दुसऱ्यांचं जे आहे ते सगळं चांगलं आहे पण असं नाहीये. म्हणजे जेव्हा की आपली भारतीय संस्कृती ही सगळ्या पद्धतीने गुणात्मक आहे आणि गुणग्राहक आहे असं आपण म्हणतो आणि म्हणायला हवं. त्यामुळे माझा सगळ्या तरुणाईला हा संदेश आहे की त्यांनी कीर्तनाकडे वळावं आणि तरुण पिढी कीर्तनाकडे वळावी ह्याकरता सगळ्या कीर्तनकारांनी सुद्धा प्रयत्नरत व्हावं असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळी कीर्तनकार जर आपल्या पद्धतीने देत राहिला तर तरुणांना त्यांच्या पद्धतीने ते अपील होत नाही आणि जास्तीत जास्त तरुणांचं मत काय होतं की अरे अच्छा कीर्तन म्हणजे काय जय जय राम कृष्ण हरी आणि ते पुराण कथा असं. पण कीर्तनातही आपण आधुनिक पद्धतीने आधुनिक पद्धतीचे विषय घेऊन तशी चरित्र घेऊन त्याची मांडणी करून ते शिकू शकतो आणि ते जगासमोर ठेवू शकतो. आजकाल तर कार्पोरेट कीर्तन किंवा मोठ्या म्हणजे आता असे कीर्तनातही अनेक प्रकार आलेले आहेत. मोठे मोठे इंजिनियर झालेले लोक सुद्धा कार्पोरेट कीर्तनाकडे वळतायत आणि पीपीटीच्या माध्यमातून जसं आपण प्रेझेंटेशन आपलं एखाद्या विषयाचं देतो तशी पद्धत आता कीर्तनातही येऊ घातली आहे होऊन आलेली आहे आणि ती आजच्या तरुण पिढीला खूप जास्त भावलेली आहे. तर त्यामुळे ह्या इकडे पण तरुणांनी यावं कारण शिवाजी महाराज झाले समर्थ रामदास स्वामी झाले यांनी आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून बिझनेस मॅनेजमेंट सांगितलं कीर्तनाच्या माध्यमातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवलं.
1: बिलकुल
0: मग हे सगळं आजच्या तरुण पिढीला जास्त आवश्यक आहे ना कारण एवढं सगळं करत असताना आपण बघतो की इतकं सगळं हाताशी असून इतके सगळे आपल्याला मार्ग सापडलेले असून मिळालेले असूनही ही तरुण पिढी झपाट्याने नैराश्याकडे किंवा डिप्रेशनकडे चाललेली आहे. एवढ्या तेवढ्या कारणाने ती आत्महत्या करते एवढ्या कारणाने घडत आहे एकमेकांचे जीव घेण्यावर लोक उठतायत. तर या काळामध्ये कीर्तन हे माध्यम इतकं प्रभावी आहे की ते सगळ्यात पहिले तर मन सशक्त करतं. एकदा मन सशक्त झालं की आपल्याला बाकी कुठल्या गोष्टी फारशा प्रयत्नपूर्वक कराव्या लागत नाहीत त्या साधल्या जातात. त्यामुळे हा संदेश मी विशेषत्वाने देईन की कीर्तनाकडे वळा कीर्तनाचा अभ्यास करा कीर्तनाचा व्यासंग करा आणि कीर्तनाची आवड जोपासा.
1: क्या बात आहे याहून उत्तम शेवट या मुलाखतीचा होऊ शकत नाही. खूपच छान संदेश तुम्ही जाता जाता आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांना दिला आणि नवीन आणि जुन्या गोष्टींची सांगड घालत तुम्ही जो काही प्रयत्न करताय कीर्तन शिकवण्याचा सादर करण्याचा तर येत्या काही वर्षात युवा पिढी अधिक संख्येने या क्षेत्राकडे वळेल यात काही शंकाच नाही. त्यामुळे तुम्ही आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं कीर्तनाविषयी माहिती दिली त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणी आपले खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेत कीर्तन या विषयावर कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांची स्वर्णिमा कमलवार या आपल्या मैत्रिणीनं घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे सादर करते होते अतुल साखरकर. मग मित्रांनो भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

संध्याकाळी 6 वाजता हिंदीतून आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. ही दोन्ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू.

0: रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी आहेत यावेळचे आजचे पाहुणे. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी शशांक लिमये यांनी केलेली बातचीत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 10:00 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.18 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय, तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी 11:00 मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपल्या सांगली केंद्रावर.

0: श्रोते हो, वळूयात पुन्हा लोकसंगीताकडे. आपण ऐकताय मच्छिंद्र डवरे आणि सहकलाकारांनी गायलेली ज्योतिबाची गीत.
1: ज्योतिबाच्या नावाने भैरवनाथाच्या नावाने ज्योतिबाच्या नावाने
2: सांग बरं.

श्रोते हो, याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतो. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर 6:20 मिनिटांनी संस्कृत मधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही संक्षेपित करीत आहोत.

0: शिलां स्थापयिष्यति। द्विवारं ओलंपिक पदक विजेत्री भारतस्य कीर्तिमयी क्रीडिका पीवी सिंधुः अद्य स्वकीयं एकं सर्वोत्कृष्टं प्रदर्शनं विहितवती। चीनदेशीयां क्रीडिकां हान युए इत्येतां पराजित्य जापान ओपन सुपर 750 बैडमिंटन प्रतियोगितायाः प्रागुपान्त्य चरणे ससंभ्रमं प्रविष्टा। भारत इंग्लैंड देशयोर मध्ये द्वितीया एक दिवसीय स्पर्धा अद्य सांप्रतं कार्डिफ नगरे जायमाना वर्तते। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 249 अंश आर्थिक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर आणि एफएम वाहिनीच्या 100 अंश 6 मेगाहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। श्रोते हो, 6:30 झालेली आहेत। आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम उद्योग जगत।
2: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली। कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली। संपर्क 98 50 880 701।

श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी आपल्याला मार्गदर्शन करतायत. मागच्या 3 भागांपासून ते आपल्यासोबत आहेत. आज ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेला मुलाखतीचा 4था आणि अंतिम भाग.

0: जेव्हा ताणतणाव वाढल्याचं एखाद्या कामगाराच्या लक्षात येतंय तर पटकन काही मानसोपचार तज्ञाकडे जावं ही काही त्याची पहिली पायरी नसते. मग असं काय आहे की जे तो त्वरित करू शकतो?
1: त्वरित करू शकतो म्हणजे अल्कोहोलिक अनॉनिमसची प्रार्थना आहे, अत्यंत सुंदर प्रार्थना आहे. जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाया, बरोबर, जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. म्हणजे परिस्थितीतले टाळण्या अशक्य असे काही घटक आहेत आणि ते मला सहन करायची शक्ती दे, आणि जे शक्य साध्य आहेत ते निर्धार दे कराया. आणि याच्या पुढे जाऊन काय म्हणते ही प्रार्थना, की मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया. ही प्रार्थना सांगितली ती. त्याच्यानंतर आपल्या जवळचं कोणी आहे तर त्यांच्याशी बोलायचं, ध्यानधारणा, मेडिटेशन याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. तर हे प्रथमोपचार आपण करावेत. किंवा नुसतं जरी समजा आपण बोललो, प्रत्येक माणसाकडं ना समस्या सोडवायची ॲबिलिटी असते, फक्त त्या डोक्यातल्या डोक्यात ती समस्या ठेवली की त्यांचा गुंतवून जातो. मग आपल्या जर समजा एखादं विश्वासू नातं जर समजा असेल तर त्याच्यासमोर ते टेबलावरती सगळी ती समस्या सगळी पूर्ण मांडून ठेवता ठेवता त्या व्यक्तीला स्वतःलाच प्रश्नाची उत्तरं सापडायला लागतात. तर त्यामुळे असं जर समजा काही नातं असलं की जिथं त्याला चेष्टा न करता ऐकून घेईल, असं जर समजा मित्रत्वाचं कोणी असू शकेल, मग ते बायको असेल, मुलं असतील किंवा नातेवाईक असेल, कोणी असू शकेल, त्यांच्यासमोर समस्या जरी समजा नुसती मांडली तरी बऱ्याच वेळेला त्यातली उत्तरं त्या व्यक्तीला स्वतःलाच मिळू शकतात. त्यामुळे कोणाशी तरी बोलावं हे अत्यंत महत्त्वाचं. हे मानसिक ताण वाढल्यानंतर प्रथमोपचार ह्या सदरामध्ये हे आपल्याला करता येण्याजोगे.
0: योग, ध्यानधारणा, व्यायाम आणि छंद या सगळ्या गोष्टी कसा परिणाम करतात मानसिक?
1: आतापर्यंत आपली सगळी चर्चा तणाव आला तर काय, तणाव आला तर काय असं होती. तणाव म्हणजे नकारात्मक भावना. तर ह्या तणावांना बॅलन्स करण्याकरता काही सकारात्मक भावना लागतात. तर ह्या योग, ध्यानधारणा, व्यायाम, छंद याच्यातनं ज्या सकारात्मक भावना तयार होतात तर ह्या सकारात्मक भावनामुळे ह्या बॅलन्सचं काम करतात. म्हणजे हे जर समजा करणारा व्यक्ती असेल आणि हे न करणारा व्यक्ती असेल आणि दोघांना पण सिमिलरली एकच पद्धत

0: तिचा कुठला ताण आला तर हे सकारात्मक भावनांची निर्मिती करणारा माणूस त्या तणावाला जास्त सक्षमपणे तोंड देऊ शकतो. म्हणजे उद्या काय येणार आहे मला माहीत नाही, पण मग हे सगळं करण्यानं माझं असणं, माझं जी अस्तित्व असणं जे आहे ना, ते माझं असणं हे छान होतं. म्हणून ह्या गोष्टी आपण ह्या जीवनशैलीचा भागच करून टाकावा. योग, ध्यान, धारणा, व्यायाम, छंद ह्याच्यामध्ये आपण मनापासून आठवड्यातला काही काळ ह्या खास यांच्याकरता ठेवावाच. याच्यामुळे ती हॅपी केमिकल्स म्हणजे एंडॉर्फिन्स रिलीज होतात आणि त्याच्यामुळे उद्या येणाऱ्या तणावाला तोंड द्यायला माणूस सक्षम राहतो.
1: काम आणि वैयक्तिक आयुष्य यामधला समतोल कसा राखायला हवाय, काय करायला हवं,
0: हे अत्यंत महत्वाचं आहे. लोक फक्त काम काम काम काम करत राहतात आणि लाईफकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. या संदर्भात मला गांधीजींची गोष्ट आठवते. म्हणजे गोष्ट अशी आहे की गोलमेज परिषद होणार होती आणि गांधीजी त्याला गोलमेज परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून जाणार होते. बघा, पूर्ण देशाचं राजकारण होतं आणि मग त्या गोलमेज परिषदेची तयारी करायला इंग्लंड सरकारकडनं काही एक शिष्टमंडळ आलं होतं आणि मग त्यांची सकाळी 7 वाजल्यापासून त्यांच्या मीटिंग्ज आणि चर्चा आणि पूर्ण देशाचं राजकारण तिथं चाललेलं होतं. आणि ते चाललेलं असताना 12 वाजता गांधीजी म्हणाले की आता मला 15 मिनिटाचा माझा ब्रेक आहे. आणि मग 15 मिनिटांनंतर परत गांधीजी आले आणि परत ती सगळी चर्चा परत संध्याकाळपर्यंत चालली. आणि मग संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळेला इंग्लंडचे त्या शिष्टमंडळाबरोबर वार्ताहर आले, तर त्या वार्ताहरांनी विचारलं की गांधीजी तुम्ही त्या मधल्या 15 मिनिटांमध्ये काय केलं, तर ते गांधीजी म्हणाले की मधल्या 15 मिनिटांमध्ये माझ्या बकरीला चारा खायला घालायची वेळ झाली होती, ते मी तिला चारा खायला घालून आलो. मग त्यांनी विचारलं हो तुम्ही अख्ख्या देशाचं तुम्ही राजकारण करता, एवढं महत्त्वाचं करत असताना मध्येच त्या बकरीचं चाराचं काय काढलं, तर गांधीजी म्हणाले की ते जितकं मला महत्त्वाचं आहे तितकंच हेही मला महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं वर्क लाईफ बॅलन्स गांधीजींनी किती छान साधला होता बघा, की तुम्ही देशाचं राजकारण करताना तुम्ही बकरीच्या चाऱ्याचं टायमिंग पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवता. तर ही गोष्ट मंडळींनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या घरच्या लोकांना वेळ देणं, आपल्या लाईफकडे सजगपणे बघणं हे कामा इतकंच महत्त्वाचं आहे. नुसतं काम काम काम काम करत बसलो आणि माझं आयुष्य जगायचं राहिलं किंवा मला फक्त आयुष्य जगायचं आहे म्हणून मी काम पण सोडून दिलं, असं नाही करून चालत. बरं, आता हे परत 50-50% करावं का, तर हे 50-50% करायचं काय कारण नाही. तुम्ही ज्या वेळेला जे करताय ते मनापासून करा, इतका साधा सोपा निकष आहे त्याला. मी काम करत असेल तर मनापासून काम करेन आणि मी घरच्या लोकांच्या सोबत असेल किंवा मी माझ्या छंदामध्ये असेल तर मी कोण आहे हे विसरून जाऊन मी त्याच्यामध्ये मी रममाण होईन. हे अशा पद्धतीनं माणसांना वर्क लाईफ बॅलन्स हा साधता येतो. गांधीजींची बकरी लक्षात ठेवावी.
1: मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी कामगारांना काय सांगायला आवडेल तुम्हाला?
0: आत्तापर्यंत आपण तणाव कसा हँडल केला हे बघितलं, पण प्रत्येक कामगाराला तणाव असतो असं काही नाही. प्रत्येक कामगाराला मी काय सांगू इच्छितो, तर सकारात्मक भावनांची जाणीवपूर्वक निर्मिती त्यांनी करावी. बघा, ह्या सकारात्मक भावना म्हणजे काय, तर सकारात्मक भावना म्हणजे ज्याला भगवद्गीतेनं दैवी संपत्ती म्हणलंय, तर ह्या दैवी संपत्तीतल्या ज्या काय भावना आहेत, तर ह्यांचा आपल्याला जाणीवपूर्वक सराव करता येतो. ह्यातली सगळ्यात महत्त्वाची, मला वाटणारी महत्त्वाची भावना कुठली, तर कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे युजुअली आपलं कसं असतं, सगळ्यांचं असतं की आपलं सगळं लक्ष आपल्याकडं काय नाही ह्याच्याकडं असतं आणि आपल्याकडं काय आहे हे आपण कधी खिसगणतीतच घेतलेलं नसतं. पण तसं बघायला गेलं तर आपल्याकडं जे नाही त्याच्यापेक्षा आपल्याकडं जे आहे हे खूप जास्त असतं. त्यामुळे आपल्याकडं जे आहे त्याच्याबद्दल आपण त्या परमेश्वराची किंवा एकंदरीतच आयुष्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगावी. कृतज्ञताचा फायदा काय होतो की आपल्याकडे जे नाही त्याच्यापेक्षा जे आहे ह्याच्याकडे लक्ष जायला लागतं, मनाला छान वाटायला लागतं. जे आता मी डिप्राइव्ड आहे, मी वंचित अवस्था आहे, तर त्याच्यापेक्षा माझ्याकडे सफिशियंट आहे मला आयुष्य घालवण्याकरता, हा जेव्हा भाव येतो. किंवा माझं असणं हे अनेक जणांच्या कृतींवरती अवलंबून असतं, तर त्यांच्या कृतींच्याबद्दल मी कृतज्ञ राहिलो तर एक सद्भाव एकंदरीत समाजामध्ये पसरायला मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठनं पॉझिटिव्ह इमोशन आणता येतं, तर सेवा देण्यातनं. म्हणजे निरपेक्ष माझा संदेश काय, एक दिवसभरामध्ये आपली कुठलाही स्वार्थ नसलेली एक कृती करावी. मग त्यातला स्वार्थ असेल तर कुठला स्वार्थ, की ह्याची सेवा केल्यामुळं मला बरं वाटतं एवढाच फक्त स्वार्थ, अशी एखादी कृती दिवसभरामध्ये करावी. म्हणजे काय, अगदी म्हाताऱ्या आईला काय गाई कशी आहेस किंवा आजीला काय आजी बरी आहेस काय, एवढं जरी समजा म्हटलं तरी सुद्धा चालण्यासारखं. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला पॉझिटिव्ह भावना जपता येऊ शकतात. आणि म्हणजे थोडक्यात काय, तर माणुसकीनं वागायचं. म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्याला मदत केली तरीसुद्धा निरपेक्ष भावनेनं करायचं. असं केलं तरीसुद्धा या सकारात्मक भावना चांगल्या पद्धतीनं निर्माण होतात. किंवा ब्लिंकिटचा कोणीतरी येतो त्याला बसवला पाणी पिणार का म्हणायचं, हे इतकं छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला सकारात्मक भावनांची निर्मिती करता येते. एक दुसरा महत्त्वाचा संदेश काय, की आपल्या रोजच्या जगण्यामध्ये कुठं ना कुठं तल्लीनता येते का बघायचं. तल्लीनता म्हणजे काय, की जिथं मी कोण आहे विसरतो आणि मी कामामध्ये रममाण होऊन जातो.

0: खूपदा असेंब्ली लाईनवरती काम करणारी माणसं असतात किंवा एखादा टीडीएस जॉब करणाऱ्या काही नायक असतात, कथानायक असतात, की ते काम करता करता किती वेळ झाला हे विसरून जातात. हे तल्लीनता ज्याला म्हणतो ना, तर तल्लीनतेमध्ये काही क्षणांच्या करता मी कोण आहे हेच मी विसरून जातो. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये सांगतात वेदांत विचारामध्ये की कर्ता आणि कर्म एकच होऊन जातं, म्हणजे संगीत गाणारा आणि संगीत ते वेगळं राहतच नाही. तर अशा तल्लीनतेच्या जागा ह्या अगदी मी कामगार जरी समजा असलो तरी माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये असतात, आपलं तिकडं कधी लक्ष गेलेलं नसतं. तर त्या शोधायच्या आणि त्या वाढवायचा प्रयत्न करायचा, ही सकारात्मक भावनांची जाणीवपूर्वक निर्मिती आहे. यानं काय होतं या तल्लीनतेनं, की काम हे फक्त पोटापाण्याचं साधन राहत नाही तर ते साधनेचं सुद्धा साधन बनू शकतं, अशा पद्धतीनं आपल्याला याच्याकडे बघता येईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे नाती. नाती जास्तीत जास्त डेव्हलप करण्यामध्ये जो काय आनंद आहे तर तो आनंद घ्या, नाती सगळ्यांशी चांगली ठेवा. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या कामातला अर्थ शोधायचा. एखाद्या कामगाराला विचारलं की का रे तू हा का काम करतोस, तर काय करणार, पोटाची खळगी भरण्याकरता करतो. आता हा झाला कामगार नंबर वन. दुसऱ्याला विचारलं की का रे बाबा तू काय एवढे कष्ट करतोस, तर नाही मला पोराबाळांचं शिक्षण करायचं आहे म्हणून मी हे काम करतो. आणि तिसऱ्याला विचारलं की का रे बाबा तू हे का काम करतोस, नाही मला पोराबाळांचं शिक्षण पण करायचं आहे पण मी हा जो काय खेळा तयार करतो ना, तर हा खेळा उद्या जाऊन भारताचं जे अवकाशयान जाणार आहे 5 वर्षानंतर त्या अवकाशयानामध्ये ह्यातला कुठला तरी एक खेळा ते बसवायची शक्यता आहेत. बघा म्हणजे त्याचा अर्थ केवढा मोठा झाला. खेळा तिघं पण करतायत पण अर्थ कोणाला चांगला आला, तर पहिल्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे तू कामावरती दांड्या मारेल, काम म्हणजे त्याला शिक्षा वाटेल. दुसरा करेल पोराबाळांचं शिक्षण आहे म्हणून ते ही सगळी तू शिक्षा म्हणून ते करेल. आणि तिसरा जो काय आहे तर तो पोराबाळांच्या शिक्षणाबरोबरीनंच अख्ख्या अवघ्या मानवजातीच्या भल्याकरता मी काहीतरी कृती करतोय असा तो अर्थ त्याच्यामध्ये तो भरेल. तर असा काहीतरी अर्थ आपल्या कामामध्ये असतो. मी हे का करतोय हा ज्याला प्रश्नाचं उत्तर ज्याला मिळतं ना, म्हणजे असं एक फेमस वाक्य आहे की ज्याला आपला व्हाय माहिती आहे त्याला तो हाऊ सापडतो. म्हणजे मी हे का करतोय हे ज्याला कळतं, आपल्या कथानायकाला कामगाराला कळेल मी हे का कष्ट करतोय, तर त्याला ते कष्ट वाटतच नाहीत. मग त्याला ते खेळ किंवा कर्तव्य किंवा ते जबाबदारी किंवा गमतीचं साधन असं म्हणून तो त्या गोष्टीकडे ते बघायला लागतो. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट की अकम्प्लिशमेंट म्हणजे काय, तर सिद्धी. म्हणजे रोजचं काम करण्यामध्ये सुद्धा एक महारत असते. म्हणजे दोन मिस्त्री आहेत समजा, दोघं पण मिस्त्री हे मशीन मोडलं तर दुरुस्त व्यवस्थित करतात, पण दुसऱ्या मिस्त्रीबाबत लोक असं म्हणतात त्याच्याशी मशीन बोलतं. म्हणजे काय, तर त्याला त्या कामातली सिद्धी प्राप्त झालेली असते. तर ही सिद्धी प्राप्त करायचा लोकांनी प्रयत्न करावा. म्हणजे काय, तर आपलं रोजचं काम करता करता हे अधिक चांगल्या पद्धतीने मी कसं करू शकू हे एक जरी समजा आपण भान डोक्यामध्ये ठेवलं, तर मग आपल्या रोजच्या काम जे आपण करतोय तर ते व्यर्थ वाटत नाही, शिक्षा वाटत नाही, त्याच्यामध्ये मजा यायला लागते आणि आपल्याला जेवढी मास्टरी येईल तेवढं आपलं आपल्याला भारी वाटायला लागते. महिन्याच्या शेवटी पगार तेवढाच मिळणार आहे, परंतु ह्या पगारासोबत माझं मला मी स्वतःच्या अंतकरणानं जी शाबासकी देतो की मी छान करतो, तर हे जे काय आहे का नाही, तर हे कुठल्याच पगार पुस्तकामध्ये लिहिलेलं नसणार आहे. तर हे जर समजा या लोकांनी करायला चालू केलं तर मग आहे या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला आनंद निर्मिती करता नक्की येऊ शकते.
1: या सगळ्या बाबतीत समाजाचा काय दृष्टिकोन असायला हवा?
0: आपल्या समाजामध्ये दुर्दैवानं श्रम प्रतिष्ठा नाही आहे, पण माझं असं म्हणणं आहे की कष्ट करून स्वतःसोबत समाजाची उन्नती साधणारा प्रत्येक जण हा एक समान असायला हवा. म्हणजे मुलाखत घेणाऱ्या तुम्ही, मुलाखत देणारा मी आणि मुलाखत ऐकणारा आपला कथानायक कष्ट करतोय आपलं पोट भरण्याकरता आणि त्याच वेळेला आपल्या समाजाच्या उन्नतीकरता काहीतरी हातभार लावतोय, तर मग आपण सगळे एकाच पातळीवरती. अशी धारणा जर समजा समाजानं घेतली तर मग ही श्रम प्रतिष्ठा प्राप्त होईल. त्यामुळे एकंदरीत समाजाला माझा सल्ला नाही विनंती की या श्रमांना तुम्ही प्रतिष्ठा प्राप्त करून द्या. श्रम करणारा प्रत्येक माणूस हा स्वतःसोबत समाजाची उन्नती साधतोय, त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं प्रत्येक जण समान अशा दृष्टिकोनानं समाजानं आपल्या सगळ्यांच्याकडे बघावं.
1: वा, तर एकूण आपल्या या चर्चेचा सारांश असा की निरोगी मन हे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असतं, तेव्हा मनस्वास्थ्य सांभाळा म्हणजे शरीर स्वास्थ्य आपोआप मिळेल.
0: बरोबर.
1: तर सर, आज इथे येऊन आपण जे काही कामगारांसाठी आणि उद्योजकांसाठी हे मार्गदर्शन केलेलं आहे त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

यांनी घेतलेल्या मुलाखतीचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकला. याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। कारखाने, वर्कशॉप, गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली। संपर्क 98508807001।
1: उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त होतोय। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुनः प्रसारित करण्यात आला।

0: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं।
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल।
0: घ्या मग टिपून पत्ता।
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88।
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com।
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार,
1: आकाशवाणी सांगली,
0: पहिल्यापासून चांगली।
2: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ। जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12:00 महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून।

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून

मध्यम लहरी 249.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर श्रोते हो आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. याचबरोबर आता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटीवरही आम्ही उपलब्ध आहोत. तेव्हा श्रोते हो ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र. संध्याकाळचे 6:50 झालेली आहेत. ऐकूयात कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर 7 आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमामध्ये बीज प्रक्रिया याविषयी प्राध्यापिका हिना नदाफ यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. रात्री 8:00 एक गाणे ताजेतवाने कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. त्यानंतर 8:05 राष्ट्रीय बातम्या आपण ऐकणार आहात. 8:15 पुरी ओरिसा इथं संपन्न झालेल्या जगन्नाथ रथयात्रेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकू शकाल. 8:45 समाचार संध्या. रात्री 9:00 न्यूज ॲट नाईट. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 आपण ऐकणार आहात नभोनाट्य हवा में उडता जाए. लेखक अरुण नाशिककर. रात्री 10:30 नादब्रह्म कार्यक्रमामध्ये राशिद खान यांचं गायन आपण ऐकणार आहात. असे आहेत आमचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम. जाणून घेऊयात उद्याच्याच म्हणजे शुक्रवार 17 जुलै 2026 कार्यक्रमांविषयी. 6:05 गिरवाणवाणी कार्यक्रमामध्ये शाकंभरी स्तोत्र आपण ऐकाल. प्रभात वंदन प्रातभक्ती संगीताचा आस्वाद घ्याल. 6:10 कृषी वार्ता कार्यक्रमामध्ये 6:40 कोबीवर्गीय भाज्यांची लागवड याविषयीची माहिती वाचक महेश इनामदार. 6:45 दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदामध्ये मुतखडा आणि योगोपचार याविषयीची माहिती प्राध्यापक देवानंद सोनार. त्यानंतर परिसर कार्यक्रमामध्ये 6:50 आणि दुपारी 2:10 इको टुरिझम याविषयीची माहिती वाचक सारिका दांडगे. 7:07 प्रादेशिक बातम्या. त्याचबरोबर कार्यक्रमांची रूपरेषा 6:55 आपण ऐकाल. 7:20 एक गाणे ताजे तवाने आम्ही प्रसारित करू ज्याचं पुनःप्रसारण रात्री 8:00 आपण ऐकाल. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहात आणि त्यानंतर गाणी मनातली हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकणार आहात. यानंतर 8:40 संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वाल्हे ते लोणंद येथील पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आपण नक्कीच ऐकू शकाल. 8:55 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमामध्ये 9:10 पावसाळ्यात आरोग्याची काळजी याविषयी डॉक्टर विश्वजीत म्हेत्रे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत भाग पहिला आपण आज ऐकाल. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण श्रोते हो आपण 6:30 पुन्हा ऐकू शकाल. 9:30 आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक लेखक आणि भटकंतीची आवड असणारे प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. याचा भाग पहिला आपण उद्या ऐकाल. आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण रात्री 10:00 पुन्हा ऐकू शकाल. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद घ्याल. 10:15 गांधी वंदना. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करू. 11:00 गाता रहे मेरा दिल. 11:40 भावधारा हा कार्यक्रम प्रसारित होईल. दुपारी

12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये सर्वसमावेशक समाजाच्या दिशेनं याविषयी समाजसेविका रेणुका कड यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. त्यानंतर आजची रेसिपी आणि आठवणीतील गाव मोझरी हे कार्यक्रम आपण ऐकाल. दुपारी 1 वाजता हिंदी मधल्या बातम्या प्रसारित करू. 1:05 गीतबहार. दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल. दुपारी 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सायंकालीन प्रसारण सभेमध्ये 5:00 हिंदी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू. 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवाणीमध्ये जागतिक न्याय दिवसानिमित्त ऍडव्होकेट अभया शेळकर यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकाल. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये मधुकर पोद्दार आणि सहकलाकारांनी गायलेलं संगीत भजन ऐकाल. 6:30 कुटुंब स्वास्थ्य कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 प्रादेशिक बातम्या. वृत्तविशेष हा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल. 7:30 माझं आवार माझं शिवार हे राज्य कृषी प्रसारण आपण ऐकाल. त्याचबरोबर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या. 8:15 कव्वाली गीतांचा आस्वाद घ्याल. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट नाईट ही दोन्ही बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. रात्री 10:00 आजचे पाहुणे कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आणि रात्री 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये मंगला रानडे यांचं गायन आपण ऐकणार आहात. राग पुरिया कल्याण असे आहेत आमचे उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा श्रोते हो

0: रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी आहेत यावेळचे आजचे पाहुणे. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी शशांक लिमय यांनी केलेली बातचीत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोतेहो, यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या मंदावल्या, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. ऑनलाईन परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्टपासून घेण्याची मुख्यमंत्र्यांची एमपीएससीला शिफारस, काँग्रेसकडून आंदोलन स्थगित. होर्मुस समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या, 3 जण ताब्यात. राज्यात मान्सूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी झालेल्या पिकांनाही ओलाव्याची गरज आहे, मात्र पाऊस नाही, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हंगामात राज्यातल्या सरासरी 1,57,00,000 हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या खरीप क्षेत्रापैकी 87,82,772 हेक्टर म्हणजे केवळ 56% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ऊसाचं क्षेत्र विचारात घेतलं तर हे क्षेत्र 60% जातं. खरीपात भाताची 16%, ज्वारी 13%, बाजरी 22%, तर सोयाबीन आणि कापसाची प्रत्येकी 74% पेरणी झाली आहे. पुढच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला तर रखडलेल्या पेरण्यांना वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामान बदलाचं आव्हान असूनही भारतानं यंदा 37,60,00,000 टन अन्नधान्य आणि 37,70,00,000 टन फलोत्पादन केल्याची नोंद झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. खेत बचाओ अभियानाअंतर्गत 1,657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले. भारतीय कृषी संशोधन परिषदेनं गेल्या वर्षभरात 44 पिकांच्या 386 सुधारित जाती विकसित केल्या आहेत. त्यातल्या 94% जाती हवामान बदलाला तोंड द्यायला सक्षम आहेत आणि 29 जाती पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी अशी शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाला केली आहे. सातत्यानं विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत मुंबईत बैठक घेतली. त्यात टप्प्याटप्प्यानं सुधारणा राबवल्या जाव्यात यावर त्यांनी भर दिला. यानंतर काँग्रेसनं आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं. तरी एमपीएससीच्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन पद्धतीनंच व्हाव्यात या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. राज्यातल्या लोकायुक्तांमध्ये गेल्या वर्षाखेर 4,080 प्रकरणं प्रलंबित आहेत. 2025 एकूण 8,965 पैकी 4,885 प्रकरणं निकाली काढल्याचा अहवाल लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना नुकताच सादर केला. वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे 8,547 नवीन तक्रारी आल्या होत्या, त्यापैकी 3,869 तक्रारी विविध कारणांमुळे नोंदवल्या नाहीत असंही अहवालात नमूद केलं आहे. राज्यभरातल्या सर्व पोलीस ठाण्यांमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यातला डेटा किती कालावधीसाठी जतन केला जातो याचा अहवाल सादर करण्यासाठी तथ्यशोध मोहीम राबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. एका फौजदारी रीट याचिकेवरच्या सुनावणीत न्यायालयानं हे निर्देश दिले.

याचिकाकर्त्यानं घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही चित्रणाची मागणी केली होती, मात्र 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ चित्रण ठेवत नसल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं. राज्याच्या मुख्य सचिवांनी यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची क्षमता वाढवण्याविषयी हमी दिली होती असं नमूद करत या विषयाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक, व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी DGMA नं एक पत्रक जारी केलं आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची सामुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे. होर्मुझ पार करताना अल बाहिया आणि मुंबासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना सरकारनं दिल्या आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते, त्यातल्या एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्याची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी DGMA सांगितलं आहे. वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका 12 वर्षाच्या मुलीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये काल झालेल्या वादामुळे 3 जण जखमी झाले. मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांदरम्यान हा प्रकार झाला. या तिघांना सायन रुग्णालयात दाखल केलं असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. भरधाव गाडीची झडक बसून आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी चालणाऱ्या वारकऱ्याचा काल रात्री बारामतीत मृत्यू झाला. कर्जत आणि लोणावळा रेल्वे मार्गावरची दुसरी मार्गिका पूर्ववत झाल्यामुळे पुणे मुंबई दरम्यानची रेल्वेसेवा पूर्ववत झाली असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. त्यामुळे डेक्कन इंटरसिटी या गाड्या आजपासून नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावतील तर सिद्धेश्वर, उद्यान, महालक्ष्मी या गाड्या उद्यापासून सुरू होतील. आषाढी यात्रेसाठी यंदा पंढरपूर आणि पालखी मार्गात 5G वॉकीटॉकी, QR कोड, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन कॅमेरे यांची मदत घेतली जाणार आहे अशी माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं भाविकांची संख्या मोजली जाणार आहे. यामुळे गर्दीचं अचूक व्यवस्थापन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करायला मदत होईल. ड्रोन कॅमेरे, वॉच टॉवर, बॉम्बशोधक आणि नाशक पथकं तसंच सुमारे 350 CCTV कॅमेरे सतत परिस्थितीवर नजर ठेवतील. यंदा प्रथमच तात्पुरती बसस्थानकं, वाहनतळ आणि महत्वाच्या ठिकाणी QR कोड लावण्यात येणार आहेत. या कोडद्वारे भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर, चंद्रभागा नदी, 65 एकर दर्शन परिसर, वाहनतळ, दर्शन रांग आणि इतर महत्वाच्या सुविधांची माहिती मोबाईलवर सहज उपलब्ध होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नातेपुती इथं आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अकलूंमध्ये दाखल झाल्यापासून संपूर्ण पालखी मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असेल. पंढरपूरकडे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्यापासून शहरात येणाऱ्या जड वाहनांवर तात्पुरती बंदी घातली जाईल. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातला दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफ इथं सुरू आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 21व्या षटकात 3 बाद 111 धावा झाल्या होत्या. शुभमन गिल 31, रोहित शर्मा 26 आणि ईशान किशन 1 धाव काढून बाद झाले. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीत काल गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झाले. 2 गटांमधल्या जुन्या वादाचं हिंसेत रुपांतर झाल्यानं हा वाद झाला. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं आहे तर 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेनं कांदिवली इथल्या 12 खोल्यांमधून 558 लिटर भेसळयुक्त दूध काल जप्त केलं. तपासादरम्यान 2 नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये दूषित पाणी मिसळलं जात असल्याचं तसंच ते दूध ग्राहकांना पुरवलं जात

0: असल्याचं उघड झालं. हवामान. येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या मंदावल्या, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. ऑनलाईन परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्टपासून घेण्याची मुख्यमंत्र्यांची एमपीएससीला शिफारस, काँग्रेसकडून आंदोलन स्थगित. होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या, 3 जण ताब्यात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. प्रसारणात तुमच्यासोबत आहे मी अनुजा कुलकर्णी. संध्याकाळचे 7:41 झालेली आहेत. श्रोतेहो, आता जाणून घेऊयात कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून आपल्याला आज प्राप्त झालेले फळ आणि भाजीपाल्यांचे आजचे बाजारभाव.

आजचे बाजारभाव असे आहेत, प्रति क्विंटल दराने कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव या पद्धतीनं। कांदा 1200 ते 2650, बटाटा 900 ते 1600, लसूण 9000 ते 20000, सफरचंद 10000 ते 22000, मोसंबी 4000 ते 7000, डाळिंब 3000 ते 10000, पेरू 1000 ते 4000, सीताफळ 3000 ते 6000, पपई 1000 ते 3000, अननस 3000 ते 5000 आणि आंबा तोतापुरी 1000 ते 2500। कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीकडून यांच्याकडून आपल्याला आज मिळालेले बाजारभाव आता आपण ऐकलेत। ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र।

श्रोते हो, आमचे यानंतर प्रसारित होणारे कार्यक्रम देखील भरगच आहेत. सायंकालीन प्रसारण सभेमध्ये आपण 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत ऐकणार आहात. रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवानेचं पुनःप्रसारण ऐकणार आहात. 8:05 राष्ट्रीय बातम्या आपण ऐकू शकाल. त्यानंतर 8:15 पुरी येथील ओरिसा इथं संपन्न झालेल्या जगन्नाथ रथयात्रेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर बातमीपत्रांची वेळ आहे 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट नाईट, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड हे कार्यक्रम, 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज रात्री 10:00 नभोनाट्य आपण ऐकणार आहात, हवा में उडता जाए. रात्री 10:30 नादब्रह्म कार्यक्रमामध्ये आपण राशिद खान यांचं गायन ऐकणार आहात. असे आहेत आजच्या सायंकालीन प्रसारण सभेत प्रसारित होणारे आमचे आजचे कार्यक्रम. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र. यानंतर 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, लाभ आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या दिशेनं अपेक्षित उपाययोजनांशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे. महत्वाचं म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकारने यापूर्वीच्या अनेक अटीही शिथिल केल्या आहेत. या अंतर्गत याआधीची 50,000 रुपयांच्या लाभाच्या मर्यादेची अट शिथिल करून 2,00,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. सरकारच्या या सुधारित निर्णयामुळे राज्यातील तब्बल 56,00,000 शेतकरी बांधवांना 36,585 कोटी रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे. त्या अनुषंगानेच या योजनेचं अटी शिथिल केल्यानंतरचं स्वरूप आणि अंमलबजावणीविषयी अधिक सांगतायत सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे.
1: महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे आणि नुकतंच 2 जूनच्या कॅबिनेटमध्ये याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जांची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परत फेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम ₹2,00,000 आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्यात 2,00,000 कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत वाटप झालेल्या अल्पमुदत पीक कर्जांचे पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर झालेल्या कर्जाची 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम ₹2,00,000 असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. परंतु या योजनेची रक्कम 2,00,000 जास्त असेल तर त्या 2,00,000 वर्षी रक्कम संबंधित शेतकऱ्याने भरल्यानंतर 2,00,000 लाभ त्यांना या योजनेच्या अंतर्गत देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये लाभ मिळालेला होता अशा शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन फेर पुनर्गठन यांची थकलेल्या हप्त्यांची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम अगोदर फक्त 50,000 पर्यंत आपण लाभ देत होतो ती रक्कम 2,00,000 रुपयापर्यंत वाढवलेली आहे. जवळजवळ 11.58 लाख शेतकऱ्यांना असा लाभ होणार आहे आणि यामुळे शासनावरती 4,683 कोटी रुपयांचा अधिकचा बोजा पडणार आहे. या योजनेच्या अंतर्गत सुरुवातीला जवळजवळ 56,00,000 शेतकऱ्यांना मिळून 36,585 कोटी रुपये तरतूद लागणार होती ती आता वाढून 4,643 कोटी रुपये वाढीव रक्कम लागणार आहेत आणि ती रक्कम 36,585 कोटीवरनं 41,268 कोटी रुपये होणार आहे. तर यामुळे अधिकच्या 11.58 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ जो अगोदर फक्त 50,000 रुपयापर्यंत देणार होतो तो लाभ त्यांना आता 2,00,000 रुपयापर्यंतचा कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफी 2017-2019 नंतर ही 2026 ही खूप मोठी कर्जमाफीची योजना आहे आणि यामुळे मला वाटतं की सर्वच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होईल आणि अधिकतम शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्यासाठी मदत होणार आहे. यामध्ये ओटीएस योजनेचा देखील अंतर्भाव आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल

0: केलेल्या अल्प मुदत पीक कर्जांची एक किंवा अनेक बँक सर्व कर्ज खात्यांची मुद्दल जादा असं 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेल्या थकीत रकमेची बँकेस पब्लिक संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल आणि ही परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळचा समझोता म्हणून 2 लाखापर्यंतच्या रकमेचा लाभ या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये देण्यात येणार आहे.
1: श्रोते हो, या ऐतिहासिक योजनेअंतर्गत अटी शिथिल केल्यामुळे यापूर्वी पात्र नसलेले अनेक शेतकरीही कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरीही त्याचा समांतरपणे लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी होणारच आहे. या कर्जमाफीमुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना आपला शेती व्यवसाय पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी थेट हातभार लागणार असून बँकांकडून नव्याने संस्थात्मक पीक कर्ज मिळण्याचे मार्गही मोकळे होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या सर्वात मोठ्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा आणि योजनेच्या अंमलबजावणीविषयीच्या अपेक्षांबद्दल बोलताहेत कृषी पत्रकार बाळासाहेब पाटील.
2: राज्य सरकारने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. काही लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांमधनं मागणी होत होती की या कर्जमाफीचे जे काही अटी आणि शर्ती निकष जे आहेत त्यामध्ये शिथिलता आणावी. याच्यामध्ये एक मुख्य अट होती अशी की 2019 राज्य सरकारने महात्मा गांधी कर्जमुक्ती योजना आणली होती. तर या योजनेमध्ये सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी केली होती. त्या शेतकऱ्यांना आता पुन्हा कर्जमाफी द्यायची आहे की नाही याच्यामध्ये बराच खल झाला आणि त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. मात्र खरं तर तेच शेतकरी होते जे शेतकरी आताही थकबाकीदार आहेत. मग या शेतकऱ्यांच्यावर अन्याय का असं झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पावसाळी अधिवेशनामध्ये या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ असं जाहीर केलं. त्या संदर्भातला कालच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला की या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ. खरं तर हा दिलासादायक निर्णय आहे कारण बहुतांश शेतकरी जे 2017 पात्र होते ते 2019 कर्जमाफीमध्येही पात्र झाले आणि आता जे शेतकरी थकबाकीदार आहेत ते सुद्धा 2019 कर्जमाफीचा लाभ घेतलेच होते. त्यामुळे बहुतांश शेतकरी या कक्षेच्या बाहेर जात होते. राज्य सरकारने घेतलेला हा जो निर्णय आहे तो उत्तम आहे जेणेकरून याच्यामध्ये बहुतांश शेतकरी समाविष्ट केले जातील. खरं तर या दोन्ही योजनांमध्ये साधारणतः 20 ते 22 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे प्रत्येकी. मात्र या योजनेमध्ये राज्य सरकारने घोषित केले आहे की 37,000 कोटींची आणि 56 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारी किंवा लाभ देणारी ही योजना आहे. मला वाटतं की आतापर्यंतची सर्वात मोठी योजना आहे आणि राज्य सरकारची सुद्धा कसोटी आहे. राज्य सरकारने ही जी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना जी आणलेली आहे राज्याच्या पातळीवरची, त्याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं 2 लाखाच्या वरती जर कर्ज असेल तर ते कर्ज त्यांनी वरची रक्कम भरायची आहे आणि त्यानंतर त्यांना 2 लाखाचा लाभ देणार आहे. आता या कर्जमाफीची अंमलबजावणी नीट झाली पाहिजे. ही अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बँकांची आहे तशी सहकार खात्याची आहे आणि ज्या बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज पुरवठा करणार आहेत त्या बँकांची खरी कसोटी आता सुरू झालेली आहे. कारण आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मशागतीच्या कामांसाठी पैसे लागतात. तर हे पैसे उपलब्ध होण्यासाठी त्यांना कर्ज काढावं लागतं आणि ही कर्जाची प्रक्रिया आता सुरू करणं हे बँकांसमोरचं मोठं आव्हान आहे. खर तर जुलै एंड पर्यंत ही कर्जमाफी इम्प्लिमेंट होईल असं दिसतंय आणि बँकांनी गरजू शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची नीट यादी म्हणजे याच्यामध्ये 2-3 योजना आहेत. एक आहे ओटीएस जे 2 लाखाच्या वरचे कर्जदार आहेत त्या कर्जदारांना त्यांची वरची रक्कम भरून घेणं आणि त्यांना लाभ देणं. दुसरा आहे 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जे 2 लाखाच्या आतमध्ये कर्जदार शेतकरी आहेत त्यांना त्याचा लाभ देणं आणि दुसरं जे नियमित परतफेड करतात त्या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मागील वर्षी खरीपामध्ये जे घेतलेलं कर्ज होतं ते भरण्याची अट राज्य सरकारनं आधीच्या निर्णयामध्ये घातली होती. मात्र पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीही अट शिथिल केलेली आहे. त्यामुळं प्रोत्साहनपर लाभ जो आहे तो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळेल असं दिसतंय. प्रोत्साहनपर अनुदान हे शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे की तुम्ही कर्ज भरता. म्हणजे एकीकडे थकबाकीदार शेतकऱ्यांची तुम्ही कर्जमाफी करता आणि आम्ही नियमित कर्ज भरतो तर आमची काय चूक आहे असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी की तुमची कोणतीही चूक नाही तुम्ही नियमित भरता तर तुम्हाला प्रोत्साहन राज्य सरकारकडून ही देण्यात येत आहे म्हणून ही योजना दिलेली आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये घेतलेलं कर्ज परत भरण्याची जी अट घालण्यात आली होती ती अट म्हणजे मागील कोणत्याही म्हणजे 3 पैकी 2 वर्षांमध्ये जर कर्ज नियमित भरला असेल तर त्याला 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे आणि या 2 घोषणांच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेच्या कक्षेत येईल आणि त्यामुळं राज्य सरकारने सांगितलेला 56 लाखांचा आकडा वास्तविक राज्य सरकारचे आकडे सांगतात तिथपर्यंत

0: असणं कठीण असतं, पण कदाचित या दोन गोष्टींच्यामुळे हा आकडा साध्य करणं सरकारला सोपं जाईल असं वाटतंय.
1: श्रोते हो, केवळ तात्पुरती कर्जमाफी न करता शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढत त्यांच्या कर्जमुक्तीसाठी पावलं उचलणं तितकंच गरजेचं आहे. या दृष्टीनंच शेतकऱ्यांची थकीत वीज बिलं माफ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा एक सकारात्मक पाऊल ठरलं आहे. मात्र त्याचवेळी शेतकऱ्यांची सावकारी पाशातून पूर्ण मुक्ती करण्याकरताही सक्षम पीक विमा व्यवस्था, हमी भाव आणि खरेदीची हमी, गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता आणि कृषी पतपुरवठा संस्थांचं सक्षमीकरण अशा व्यापक पातळीवरच्या उपाययोजनांची गरजही आहेच. त्याचविषयी कृषी पत्रकार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलेलं मत आता ऐकूया.
0: शेतकरी कर्जबाजारी का होतो याची छोटी छोटी छोटी कारणं असतात. म्हणजे जसा एखादा नोकरदार आपलं घर चालवण्यासाठी त्याच्या पगारावरती अवलंबून असतो, तसा शेतकरी त्याचं घर चालवण्यासाठी त्याच्या शेतीवर अवलंबून असतो. आणि शेती हा व्यवसाय असा आहे की त्याच्यामध्ये दर महिन्याला तुम्हाला उत्पादन मिळेलच असं नाही. तर अशा वेळी आपल्याला शाश्वत शेती हा एकमेव उपाय आहे. तुम्हाला जे लागतं ते तुमच्या शेतीमध्ये टिकलं पाहिजे, म्हणजे तुमचं बाजारपेठेवरचं अवलंबित्व कमी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, जास्त खर्चिक शेती होण्यापाठीमागं शेतकऱ्याची जी शेती आहे ती खर्चिक होण्यापाठीमागचं कारण असं आहे की सध्या यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्याला परवडतं असं नाही. आपल्याकडे लँड होल्डिंग म्हणजे जमिनीची धारण क्षमता प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे अत्यंत भूधारक शेतकऱ्यांच्या आपल्या राज्यामध्ये 90% वर आहे. तर आणि एवढी छोटी छोटी शेती असल्यानंतर त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण करता येत नाही आणि अलीकडे मांगमेहनतीची कामं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा तुटवडा आहे आणि हा तुटवडा असल्यामुळं शेतीमध्ये प्रचंड खर्च वाढलेला आहे. असं जरी असलं तरी शेती पिकते, शेतकरी पिकवत असतो आणि अशा शेतकऱ्यांना शाश्वत शेती त्यांना जरी केली तरी त्याच्या शेतीला शाश्वत हमी भाव जो म्हणतो तो दिला पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी आपल्याकडे नाफेड कापूस खरेदी करतं, नाफेड सोयाबीन खरेदी करतं, नाफेड हरभरा खरेदी करतं, तूर खरेदी करतं, मात्र या खरेदीमध्ये बाजार भाव आणि नाफेडचा हमी भाव याच्यामध्ये प्रचंड तफावत असते. ही सगळी यंत्रणा व्यापाऱ्यांच्या ताब्यात असते आणि सरकारनं जर आपल्यावरचा दबाव कमी करायचा असेल तर पहिल्यांदा ही जी चाकळी आहे हे मोडून काढलं पाहिजे. सध्या आपल्या राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते. ही पीक विमा योजना काय आहे, तर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यास त्याला विमा मिळेल. मात्र राज्य सरकारने सुधारित पीक विमा योजना आणली, त्याच्यामध्ये केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित आपण त्याला भरपाई देतो. वास्तविक आपल्याकडे हवामान बदलाचा इतका मोठा फटका बसतो शेतकऱ्यांना आणि यावर आधारित काही जे ट्रिगर आहेत ते राज्य सरकारनं लागू केले तर राज्य सरकारवरचा दबाव कमी होईल, शेतकऱ्याला पीक विमा कंपन्या भरपाई देतील. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना नीट पतपुरवठा झाला पाहिजे. आपल्याकडे 2022 ते 2026 या काळांमध्ये सहकारी राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण विकास बँकांच्या कर्ज देणारे कर्जदार शेतकरी होते त्यांच्यामध्ये 18 लाखाची घट झालेली आहे. तर ही घट अतिशय चिंताजनक आहे. हे शेतकरी कर्ज घेत होते परंतु ते सध्या आपल्या बँकिंग प्रणालीमध्ये नाही आहेत, म्हणजे याचा अर्थ ते कुठे वळलेत, हे वळलेले आहेत सावकारांच्याकडे आणि सावकारी पास त्यांच्या भोवती पडलेला आहे आणि या व्यक्तींना कायद्यानं चालणारी बँकिंग प्रणाली आहे, त्या बँकिंग प्रणालीमध्ये त्यांना आणण्याची गरज आहे. आणि ही बँकिंग प्रणाली सक्षम करण्यासाठी आपल्याला शेतकरी नियमित पतपुरवठा करणं, त्याची वसुली नीट होणं आणि ही वसुली नीट होण्यासाठी मूळ मुद्दा आहे की त्याच्या शेतमालाला नीट भाव मिळणं आणि ही व्यवस्था जो आपण बळकट करणार नाही तोपर्यंत बँकिंग प्रणाली बळकट होणार नाही आणि तसा शेतकरी सुद्धा बळकट होणार नाही. आणि हे बळकट करायचं असेल तर आपल्याला कृषी, सहकार, पणन, जलसंपदा विभाग आणि मदत आणि पुनर्वसन विभाग या विभागांची मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच एका कार्यक्रमामध्ये मुंबईतला सांगितलं की जुनी वीज बिलं जी आहेत ती आपण माफ करू. खरं तर वीज बिलं माफ करण्याचा हा त्यांचा निर्णय स्तुत्य आहे आणि कौतुकास्पद आहे. याआधी त्यांनी 7.5 हॉर्स पॉवरच्या आतमध्ये ज्यांची मोटर्स आहेत किंवा त्यांची लोड आहे तर त्याची वीज बिलं आता सध्या माफ केली जातात आणि दिवसा वीज देण्यासाठी त्यांनी सौर ऊर्जीकरणाचा मोठे प्रकल्प राज्यामध्ये हाती घेतलेले आहेत आणि ऊर्जा खातं स्वतः त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात वेगानं सुरू आहे. काही फिलर हे वळवलेले आहेत, दिवसा काही ठिकाणी मिळते वीज आणि दिवसा वीज मिळणं हे शेतकऱ्यांची गरज आहे. खरं तर म्हणजे पूर्वी जसं रात्री आणि दिवसा बदली वीज असायची तर त्याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना व्हायचा आणि सरकारनं या काही बाबतीत म्हणजे दिवसा शेतीला वीज मिळाली तर आपण शेतीमध्ये काही प्रयोग पण करू शकतो आणि ते शक्य होतं. त्यामुळे सरकारने सुरू केलेला जो उपक्रम आहे तो स्तुत्य आहे. त्याची अंमलबजावणी लवकर केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि आपण जी शाश्वत शेती म्हणतो त्या शाश्वत शेतीकडे वळत असताना शेतकऱ्यांनी ह्याच्यातले बदल हे 2-3 टप्प्यांच्यावरती आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःमध्ये बदल करून घेणं, जो शाश्वत शेती आपल्याला जेवढं गरजेचं आहे जे गरजेचं आहे ते शेतीमध्ये पिकवणं, दुसरी

0: गोष्ट आहे नगदी पिकं जी आहेत त्याच्या संदर्भात आधुनिक शेतीकडे वळणं, आधुनिक शेतीमध्ये अतिशय खर्चिक शेती न करणं, सरकारच्या पातळीवरती सुसूत्रीकरण करणं आणि ज्या योजना आहेत राज्य सरकारच्या ज्याचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो त्या योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं अशा पातळीवरती जर आपण काम केलं तर खरंच शेतकरी बळकट होऊ शकतो असं मला वाटतं.
1: श्रोते हो, सरते शेवटी कोणतीही योजना असो ती आकडेवारी पुरती मर्यादित राहू नये आणि बळीराजा कर्जमुक्त व्हावा हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्त

0: आकडेवारीपुरती मर्यादित राहू नये आणि बळीराजा कर्जमुक्त व्हावा हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंजेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.
1: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोते हो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. मध्यमवारी 239° 8′ अर्थात 1251 kHz आणि FM वाहिनीच्या 100° 6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, याचबरोबर आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहोत. संध्याकाळचे 7:31 11 सेकंद झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत. काही क्षणातच
3: एक प्रकार से PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: राम राम मंडळी. माझं घर माझं शेत हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मंडळींना अनुजा कुलकर्णीचा राम राम. मंडळी, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 25 आषाढ़ 1948 अर्थात 16 जुलै 2026. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकणार आहोत बीज प्रक्रिया याविषयी प्राध्यापिका हिना नदाफ यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. मंडळी, सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बरेच शेतकरी खरीप हंगामाकडे वळलेले आहेत. बी बियाण्यांची खरेदी जी आहे ती चालू झालेली आहे. बहुतांश जणांच्या पेरण्या चालू झालेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या मनात काही ना काही नवीन संकल्पना असतात की आज आपल्याला यापासून चांगलं उत्पादन मिळालं पाहिजे. आणि हे उत्पादन मिळवत असताना त्या संदर्भात येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील किंवा इतर अनेक प्रश्न असतात त्या प्रश्नांची सोडवणूक आपल्याला करणं खूप गरजेचं असतं. आपण बी बियाणं खरेदी करतो आणि बऱ्याचदा असं होतं की ते बियाणं नीट उगवत नाही किंवा त्यापासून आपल्याला अपेक्षित तितकं उत्पादन मिळत नाही. आणि बऱ्याचदा असं होतं की हवामानाचा प्रभाव म्हणा किंवा इतर अनेक गोष्टींचा प्रभाव की जेणेकरून बीज जरी आपण पेरलं असलं तरी त्यापासून जास्तीचं उत्पादन मिळत नाही किंवा ते रोगराईला जास्तीत जास्त बळी पडतं, परिणामी आपल्याला त्यापासून उत्पादन मिळत नाही. तर मंडळी, अशाच संदर्भात आपल्याला नेमकं बी बियाणांची काळजी कशी घ्यायची आणि हे सगळं करत असताना बीज प्रक्रिया त्याचं नेमकं महत्त्व काय आहे आणि बीज प्रक्रिया आपण कशा पद्धतीने केली पाहिजे, त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भात सांगण्यासाठी आपल्याकडं राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या हिना नदाफ या प्राध्यापिका आलेल्या आहेत. तर आपण त्यांच्याकडून या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. नदाफ मॅडम, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार
1: मॅडम. मी आत्ता जसं म्हटलं की आता शेतकऱ्यांची धावपळ चालू झालेली आहे आणि बहुतेक सगळे शेतकरी आता बी बियाण्यांच्या खरेदीला किंवा एकंदरीतच त्यांच्या पेरण्याच्या कामांना लागलेले आहेत. तर एकंदरीत ही बियाणे प्रक्रिया जी काही आहे ती खरेदी घेतल्यानंतर त्यांना अनेक अडचणींना कधी कधी सामोरं जावं लागतं.

0: यासाठी गरजेची असते ती बीज प्रक्रिया, कारण जर बियाणं चांगलं असेल तरच आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळू शकतं, अन्यथा त्यापासून आपल्याला काहीच फायदा होणार नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातून आज बीज प्रक्रिया म्हणजे काय याबद्दल आपण काय सांगाल?
1: बियाणांना पेरणीपूर्वी जी रासायनिक म्हणजे बुरशीनाशक किंवा रोगजंतुनाशक यांची प्रक्रिया केली जाते त्याला बीज प्रक्रिया असे म्हणतात. तर काही वेळा बियाण्यांवर कीटकनाशकांचीही प्रक्रिया केली जाते. तर बीज प्रक्रिया करण्याचे फायदे काय आहेत किंवा का करावी, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा हा आहे की बीज प्रक्रियेमुळे रोगांचा प्रादुर्भाव थांबतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती उगवण क्षमता वाढवते. तर उगवण क्षमता कशी वाढवते, तर बीज प्रक्रियेमध्ये बियाण्यांवर काही वेळेस काही पोषक तत्वांचीही प्रक्रिया केली जाते. यामध्ये काही जीवनसत्वे आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये वापरले जातात आणि त्यामुळे त्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी काही रसायनांचीही प्रक्रिया केली जाते. जसं की ज्वारीसाठी 1% मीठ किंवा 1% K2HPO4 ची प्रक्रिया आपण करू शकतो. तर ह्या द्रावणामध्ये ज्वारीचे बियाणे आपण 12 तास जर भिजवून ठेवले तर नक्कीच ज्वारीची उगवण क्षमता वाढते. त्याच्यानंतर त्याचा फायदा हा आहे की साठवणीतले जे कीटक आहेत त्याच्यापासून त्याचे संरक्षण होते आणि जमिनीतले कीटक असतील किंवा जमिनीतून उद्भवणारे जे रोगजंतू आहेत त्याच्यापासून बियाण्यांना संरक्षण मिळतं आणि परिणामी आपलं उत्पादन वाढतं.
0: म्हणजे एकंदरीतच बीज प्रक्रियेचं महत्व हे अनन्यसाधारण आहे असं आपल्याला म्हणता येईल. फक्त शेतकऱ्यांनी ते योग्य पद्धतीने करणं हे खूप महत्वाचं आहे. मला आता असं सांगा की हे बीज प्रक्रियेचं जे महत्व आहे ते आता आपण विशद करत आहोत, तर नेमकं बीज प्रक्रियेचं महत्व आणि बीज प्रक्रिया याबद्दल काय सांगता येईल? कारण बरेच शेतकरी आपल्याकडचे अनभिज्ञ असतात की त्यांना नेमकी बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची हे माहीत नसतं आणि त्यामुळे त्यांची तिथं कुठंतरी गल्लत होते आणि त्यातून त्यांना अपेक्षित असणारा जो फायदा आहे तो मिळत नाही.
1: बीज प्रक्रियेमध्ये बीज निर्मितीनंतर ते वाळवणे, ते स्वच्छ करणे, निवडणे, त्यास कीड रोग लागू नये म्हणून प्रक्रिया करणे आणि शेवटी विक्रीसाठी पिशव्या भरणे या सर्वांचा समावेश बीज प्रक्रियेमध्ये होतो. तर बियाण्यांमधील भेसळ टाळणे किंवा त्याला कीड लागू न देणे व विक्रीसाठी ते तयार ठेवणे हा बीज निर्मितीचा महत्वाचा भाग आपल्याला म्हणता येईल. तर बियाणे काढल्यानंतर त्याच्यातील ओलावा गहू, ज्वारी, भात, बाजरी या बियाण्यांमध्ये तो 12% असला पाहिजे, मक्यामध्ये 13% आणि सोयाबीनमध्ये 11% असला पाहिजे.
0: म्हणजे विविध प्रकारचे जे पिकं आहेत किंवा जे बी बियाणं आपण खरेदी करणार आहोत तर त्यामध्ये जे काय ओलेपणा आहे त्या बियाणाचा तो आपण त्या पद्धतीने ठेवला पाहिजे किंवा असणं गरजेचं आहे.
1: आणि ते ठेवण्यासाठी आपण बीज प्रक्रियेमध्ये हे बियाणे स्वच्छ जमिनीवर वाळवू शकतो किंवा आपण त्याच्यासाठी यंत्राचं सहाय्य सुद्धा घेऊ शकतो. तर बियाणे स्वच्छ करत असताना त्याच्यातील जो काही काडी, कचरा किंवा इतर तणाचे बी असतील हे सगळे निघून जावे म्हणून बियाण्याचे वजन आणि आकाराप्रमाणे निरनिराळी यंत्रे वापरली जात असतात. त्यानंतर त्याचं ग्रेडिंगही केलं जातं. तर आकारमानावरून ग्रेडिंग केल्यानंतर आपल्याला एकसारखे बी मिळतात आणि त्याची गुणवत्ता सुधारते. आता ग्रेडिंग म्हणजे काय, तर जे लहान सुरकुतलेले पोषण न झालेले बियाणे आहेत तर ते सुविकसित झालेल्या बियाणपासून वेगळे करणे, त्याच्यासाठी निरनिराळ्या आकाराची छिद्रे असलेल्या चाळण्यांचा वापर करण्यात येतो. तर प्रत्येक पिकाच्या बियाण्यासाठी विशिष्ट आकाराच्या चाळण्या वापरण्यात येतात.
0: म्हणजे आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे बी बियाणं लावणार आहोत किंवा हंगामानुसार जे काही पीक घेणार आहोत तर त्या पद्धतीच्या पिकांसाठी वेगवेगळे प्रकारचे चाळण्या उपलब्ध आहेत आणि त्या चाळणीच्या द्वारे आपण चांगल्या पद्धतीचं बियाणं निवडून घेऊ शकतो. म्हणजे जसं की आपण उत्तम बियाणं निवडायला हवं तरच ते आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊ शकेल. आता बऱ्याच प्रकारच्या बीजोत्पादन क्षेत्रात देखील वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांती झालेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन आलेलं आहे. तर सध्याचं जे वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन आहे किंवा आपलं जे पारंपरिक संशोधन होतं पूर्वीचं, तर यामध्ये नेमकं आपल्याला कोणत्या पद्धतीने आपण जास्त चांगल्या पद्धतीने बीज प्रक्रिया करू शकतो?
1: बीजोत्पादन क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या बियाण्याच्या सुकवण्याच्या, मळण्याच्या आणि साठवण करण्याच्या प्रक्रियेत बियाण्यात काडी, कचरा आणि इतर तणांच्या बियाण्याची भेसळ होण्याची शक्यता असते. तर या बियाण्यामध्ये जरुरीपेक्षा जास्त ओलावाही असू शकतो आणि त्याची उगवण शक्तीही आपल्याला माहीत नसते. तर बियाणे प्रक्रियेमध्ये खालील गोष्टी येतात. एक, बियाणे सुकविणे, त्याच्यानंतर ते स्वच्छ करून त्याची प्रतवारी करणे आणि नंतर बियाण्यास रोगप्रतिरोधक रसायनाची प्रक्रिया करणे. तर बियाणे सुकविणेमध्ये बियाण्यावर प्रक्रिया करता यावी, उगवण व्यवस्थित व्हावी आणि त्याला कीड लागू नये म्हणून प्रत्येक प्रकारचे बियाणे ओलाव्याच्या ठराविक टक्केवारी पातळीपर्यंत सुकवावे लागते. ही प्रक्रिया बियाणे ताडपत्री, फरशी किंवा स्वच्छ जमिनीवर तसेच ट्रेमध्ये ठेवून उन्हात वाळवून केली जाते.
0: म्हणजे ही आपली पारंपरिक पद्धत आहे.
1: ही आपली पारंपरिक पद्धत झाली आणि त्याच्यामध्ये आधुनिक पद्धत आहे.

0: ती यंत्राद्वारे किंवा उष्ण हवेच्या वापराने ही वाळवण केली जाते. तर ही यंत्राद्वारे केली जाणारी पद्धत ही थोडी खर्चिक आहे, पण ती लवकर पूर्ण होते.
1: ज्या शेतकऱ्यांना आपल्याला वेळ वाचवायचा आहे किंवा ज्यांना आधी उशीर झालेला आहे बीज प्रक्रियेसाठी, तर अशा लोकांनी हे यंत्रिक पद्धत जी आहे ती वापरायला काही हरकत नाही. आणि ज्यांना आणखीन वेळ आहे, बीज प्रक्रियेला अवकाश आहे, तर अशा लोकांनी थोडेसे उशिरा चालणारी अशी आपली पारंपरिक पद्धत वापरली तरी काही हरकत नाही. आता ही बीज प्रक्रियेचं आपण जे करणार आहोत, तर बऱ्याचदा शेतकरी आपल्या स्वतःकडचं बी बियाणं यामध्ये वापरत असतो किंवा ते स्वतःच्या शेतामध्ये त्या पद्धतीचं बियाणं तयार करत असतात. बऱ्याचदा त्यापासून त्यांना कदाचित माहिती नसते ते बियाणं कसं साठवलं पाहिजे किंवा नेमकं चांगल्या पद्धतीचंच बियाणं आपल्याला मिळवणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यावर अनेक प्रकारचे रोग वगैरे येऊ शकतात, तर या सगळ्यांचा रोग प्रतिबंधक जर करायचं झालं आपल्याला, तर त्या दृष्टीने काय आपल्याला पावलं उचलावी लागतील, ते कशा संदर्भात केली पाहिजेत?
0: तर बीज प्रक्रियेमधला एक भाग आपण जाणून घेतला की ते बियाणे सुकवणे, तर त्याच्यानंतरची प्रोसेस त्याच्यामध्ये येते की बियाणे स्वच्छ करून त्याची प्रतवारी करणे, म्हणजे त्याला आपण जी रोगप्रतिबंधक प्रक्रिया करणार आहोत त्याच्या आधीची महत्वाची ही प्रक्रिया आहे की बियाणे स्वच्छ करून त्याची प्रतवारी करणे. तर शेतातून आलेल्या बियामधील कचरा, इतर बियाणे तसेच माती काढून टाकण्यासाठी विविध यंत्रसामग्रीचा वापर केला जातो. तर यामध्ये प्रामुख्याने स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेपरेटर, न्यूमॅटिक सेपरेटर आणि स्पायरल सेपरेटर असे प्रकार असतात. तर त्यातील स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेपरेटर हा जो यंत्र आहे, तर याच्यामध्ये बियाण्याचे वजन आणि आकारमानाप्रमाणे त्याची विभागणी करता येते. त्याच्यानंतर आहे न्यूमॅटिक सेपरेटर, तर ह्याच्यामध्ये बियाण्याची हवेच्या झोताला होणाऱ्या विरोधावरून विभागणी होते. आणि तिसरा प्रकार आहे स्पायरल सेपरेटर, तर ह्याच्यामध्ये बियांच्या आकाराप्रमाणे त्याची विभागणी होते. आणि हे बियाण्यांची प्रतवारी झाल्यानंतर मग आपण त्याच्यावरती रोगप्रतिबंधक प्रक्रिया करत असतो.
1: म्हणजे एकंदरीत तीन पद्धतीच्या पातळ्या आपण गाठून मग त्या पद्धतीनं आपण बियाण्यांची जी काही प्रतवारी आहे ती केल्यानंतर मग आपण बीज प्रक्रियेकडे जात असतो. आता तुम्ही म्हणालात की रोग प्रतिबंधक जी काय आपण औषधं त्यामध्ये परत वापरणार आहोत, तर ते नेमकी कोणत्या पद्धतीचे असतात?
0: प्रत्येक पिकाच्या बियाण्यावर बियांपासून प्रसारित होणाऱ्या किडीस प्रतिरोध करणाऱ्या विशिष्ट रोग आणि कीटकनाशकाची यंत्राद्वारे प्रक्रिया केली जाते. यामुळे बियांवरील रोगांचा बंदोबस्त होतो आणि शिवाय रोपावस्थेत येणाऱ्या रोगास प्रतिरोध आणि साठवणीत लागणाऱ्या किडीपासून बियाण्याचे संरक्षण होते. तसेच बियाण्यांच्या पृष्ठभागावरील रोगजंतू नष्ट करण्यासाठी बुरशीनाशक प्रक्रिया केली जाते. बुरशीनाशक रसायनांमध्ये बियाणे आपण भिजवून ठेवू शकतो किंवा थोडा वेळ त्या रसायनांमध्ये आपण बियाणे बुडवून काढू शकतो किंवा आपण भुकटीही बियाण्यांना चोळू शकतो. तर बियाण्यांना कीड आणि रोग प्रतिरोधकांची प्रक्रिया करणे ही प्रक्रिया प्रामुख्याने पृष्ठभागावरील बुरशीचा नाश करणे आणि उगवणाऱ्या रोपास रोगापासून संरक्षण देणे यासाठी असते. तर यासाठी पाण्यात मिसळणारे कार्बन डेन्झिम 50% आणि कॅप्टॉन 75% इत्यादी बुरशीनाशके बियाणाश यंत्राद्वारे चोळली जातात. तर शेतकऱ्यास रोगनाशकाची प्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे हे मिळतात. तर या बियाण्यांवर पेरण्याच्या अगोदर आपण जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करू शकतो.
1: म्हणजे एकंदरीतच बियाण्यांची शक्ती वाढवण्यासाठी ही प्रक्रिया करणं खूप गरजेचं असतं की जेणेकरून त्या बियाण्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढून ते जे काही बुरशी असतील किंवा इतर काही जे रोग येणार असतील त्यापासून ते आपलं जे रोपटं आहे ते चांगल्या पद्धतीनं फुलू शकेल. बऱ्याचदा आपल्या निदर्शनास असं पण येतं की वेगवेगळ्या ठिकाणी जीवाणू खतांचा देखील वापर मोठ्या प्रमाणात केला जातो किंवा बियाणं देखील आपण त्या पद्धतीचं वापरलं जातं, तर या जीवाणू खतांचं बियाणावर काय परिणाम होत असतो का?
0: जीवाणू खतांची प्रक्रिया करत असताना किंवा बियाण्यांवर जीवाणू खतांची प्रक्रिया कशा पद्धतीनं करायचं आहे, त्याच्यामध्ये 250 ग्रॅम जीवाणू संवर्धकाचं जे पाकिट आहे ते आपण 10 ते 15 किलो बियाण्यास वापरतो. त्याच्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये आपण 125 ग्रॅम गूळ टाकून त्याचं द्रावण उकळून घ्यायचं आहे आणि ते द्रावण थंड झाल्यावर त्याच्यामध्ये हे 250 ग्रॅमचं जे जीवाणूचं पाकिट आहे ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर बियाण्यास ते समप्रमाणात लेप बसेल त्याचा अशा पद्धतीनं ते बियाण्यास लावायचं आहे आणि बियाण्याचा पृष्ठभाग खराब होणार नाही अशा पद्धतीनं आपण ते हळूवारपणे लावायचं. तर बियाणे ओलसर करून घेऊन त्याच्यावरती जीवाणू संवर्धक सारख्या प्रमाणात आपण लावून घ्यायचंय. तर जीवाणू संवर्धक लावून झाल्यानंतर हे बियाणे आपण सावलीत स्वच्छ कागदावर सुकवायचं आणि नंतर त्याची ताबडतोब पेरणी करावी किंवा शक्यतो 24 तासांच्या आत आपण त्याची पेरणी करून घ्यायची.
1: म्हणजे एकंदरीतच ही जी प्रक्रिया आहे ही ठराविक वेळेमध्ये होणं खूप महत्वाचं आहे. मला आता असं सांगा की नेमकी आपण बीज प्रक्रिया ही

0: करणं अपेक्षित आहे, कारण बऱ्याचदा शेतकरी बी बियाणं आणून ठेवतात आणि पाऊस झाला की लगेच पहिल्या वापसावरती लगेच पेरणी करायच्या नादाला लागतात. मग अशा वेळी नेमकी बीज प्रक्रिया त्यांनी कधी करणं अपेक्षित आहे?
1: तर बीज प्रक्रिया केव्हा करणं गरजेचं आहे? तर आपल्या काढणी किंवा मळणीच्या वेळेस बियाण्यांना बऱ्याच वेळेला इजा होण्याची शक्यता असते, किंवा बियाणे जर जास्त उंचावरून पडले असतील किंवा हवामान आणि साठवणूक पद्धत जर योग्य नसेल तर अशा वेळेस बियाण्यांना इजा होऊ शकते, किंवा काढणीच्या वेळेस रोगांचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो. आणि काढणीच्या प्रोसेसमध्ये आपण जर रोगजंतुयुक्त यंत्राचा वापर केला असेल किंवा साठवणुकीसाठी आपण ज्या वस्तू वापरणार आहे ते जर रोगजंतुयुक्त असतील तर ह्याच्यामुळे सुद्धा रोगांचा प्रादुर्भाव हा वाढू शकतो. तर अशा अवस्थेमध्ये आणि जेव्हा जमिनीची अवस्था पूरक नाही आहे अशा अवस्थेमध्ये बीज प्रक्रिया ही नक्कीच फायदेशीर ठरते. तर त्याचबरोबर रोगराईपासून आणि जमिनीतून उद्भवणाऱ्या जीवजंतूंपासून बियाण्यांचे संरक्षण करण्यामध्ये बीज प्रक्रिया ही महत्वाची भूमिका
0: बजावत असते. एकंदरीतच हे बीज प्रक्रियेचं एक अनन्यसाधारण असं महत्व आहे, म्हणायला काही हरकत नाही आहे, की जेणेकरून आपण जे काही बी बियाणं पेरणार आहोत ते चांगल्या पद्धतीने उगवलं जाईल आणि त्याच्यापासून असणारं अपेक्षित उत्पादन आपण मिळवू शकू. पण मला असं विचारायचं आहे मॅडम की ही बीज प्रक्रिया करत असताना नेमकी आपण कोणत्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे?
1: प्रक्रिया केलेले जे बियाणे असतात तर त्याच्यामध्ये आपण बरेचसे बुरशीनाशक किंवा रसायने वगैरे वापरलेले असतात, तर हे माणसांसाठी घातक असू शकतात, त्यामुळे त्यांचा माणसांच्या किंवा जनावरांच्या खाण्यात समावेश होऊ नये ही शक्यता नाकारण्यासाठी प्रक्रिया केलेल्या बियाण्यांवर तसे लेबल केलेले असते. आणि त्याचबरोबर बीज प्रक्रियेमध्ये काही विशिष्ट रंगांचा वापर केलेला असतो ज्यामुळे बीज प्रक्रिया केलेले बियाणे आपल्याला पटकन ओळखता येतील आणि त्यामुळे होणारी हानीही टाळता येऊ शकते. दुसरी गोष्ट अशी की बीज प्रक्रिया करण्यासाठी जी रसायने वापरण्यात येतील त्यांचे प्रमाण हे योग्य असावे, कारण आपण जर ती रसायने खूप जास्त किंवा खूप कमी प्रमाणात घेतली तर त्याचा उत्पादनावर बीज प्रक्रिया केलीच नाही अशाच प्रकारचा परिणाम त्याच्यावरती होऊ शकतो. त्याच्यानंतर बियाण्यांमध्ये ओलावा जर खूप जास्त असेल तर रसायनांचा त्याच्यावरती उलट परिणाम होऊ शकतो, म्हणून आपण मगाशी पाहिलं की प्रत्येक बियाण्यामध्ये त्याचा ओलावा जो आहे तो ठराविक टक्केवारीपर्यंत असावा.
0: मगाशी आपण जैविक बुरशीनाशकांच्या बाबतीत बोललो, त्याची प्रक्रिया कशी करायची या संदर्भात समजून घेतलं, पण हल्ली शेतकऱ्यांना तेवढा वेळ नसतो की बियाणं पेरलं की लगेच त्याचं उगवण झाली पाहिजे आणि मला जास्तीत जास्त उत्पादन मिळालं पाहिजे याकडे त्यांचा कल असतो. मग त्या दृष्टीतून बरेच शेतकरी रासायनिक खतं असतील किंवा रासायनिक जे काही बुरशीनाशकांची प्रक्रिया असेल ते करत असतात. हे करत असताना नेमकी त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे?
1: रासायनिक बुरशीनाशकांची प्रक्रिया करताना अशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे की जे भुईमूग सोयाबीन हे जे पिकं आहेत तर ह्यांची जी साल आहे ती अत्यंत पातळ असते, त्यामुळे ह्या बियाण्यांवर आपण जेव्हा जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करणार आहे किंवा बुरशीनाशकाची प्रक्रिया करणार आहे तर हे जे द्रावण असते ते घट्ट असावे, कारण जेणेकरून त्या बियाण्यांचे टर्फल निघणार नाही आणि त्याचा उगवण क्षमतेवरती काही विपरीत परिणाम होणार नाही ही काळजी घ्यायची. त्यानंतर बियाणे प्रक्रियेसाठी मातीचे किंवा धातूचे भांडे किंवा प्लास्टिकच्या पिशवीचा आपण वापर करावा. त्याचबरोबर बीज प्रक्रियेनंतर भांड्याचे जे झाकण असेल किंवा प्लास्टिक पिशवीचे तोंड आपण लगेच उघडायचं नाही आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे की बीज प्रक्रिया करत असताना आपण हातामध्ये रबरी मोजे घालणे किंवा तोंडावर मास्क लावणे ही काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे शेतकऱ्यांना बऱ्याचशा काही वाईट सवयी आहेत, जसं की तंबाखू खाणे, शेतीच्या कामं सुरू असताना ह्या गोष्टी केल्या जातात, तर बीज प्रक्रिया करत असताना ह्या गोष्टी
0: टाळल्या पाहिजेत. म्हणजे एकंदरीतच शेतकऱ्यांनी सजग राहिलं पाहिजे प्रत्येक गोष्टीतच, अगदी बीज प्रक्रिया असेल ते करत असताना घ्यायची काळजी असेल, या दोन्ही बाबतीत त्यांनी सजग राहणं खूप महत्वाचं आहे. हे झालं आपल्या बीज प्रक्रिया करत असताना घ्यायची काळजी या संदर्भातलं. पण जीवाणू संवर्धक ज्यावेळी आपण बीज प्रक्रिया करीत असतो तर त्यासाठी नेमकी आपण कोणत्या प्रकारची दक्षता घेणं अपेक्षित आहे?
1: जेव्हा आपण जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करत असतो, जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया ही नेहमी बुरशीनाशक किंवा कीटकनाशकांची प्रक्रिया झाल्यानंतर शेवटी करायची असते. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल तर ट्रायकोडर्मा सोबत रायझोबियम किंवा अझोटोबॅक्टर, त्याच्यासोबत स्फुरद विरघळणारे जीवाणू, या जीवाणू संवर्धकाची आपण निवड करू शकतो. अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटेल की बीज प्रक्रियेच्या महत्वामध्ये की पिकांवरती जे कीटकनाशकं फवारली जातात की जेणेकरून रोगांचा प्रादुर्भाव रोखता येईल आपल्याला, पण जर आपण पेरणीपूर्वी ही बीज प्रक्रिया करून घेतली तर हे रसायने कमी प्रमाणात वापरली जातात आणि त्याच्यामुळे पर्यावरणाला ह्या रसायनांपासून होणारे जे हानी आहेत ते कमी होतात.
0: म्हणजे एकंदरीतच पर्यावरण

0: पूरक अशा दृष्टीतून देखील शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रियेकडे बघितलं पाहिजे की जेणेकरून जे काय आपण परत रासायनिक विविध प्रकारच्या औषधं जी फवारणार आहोत तर ते आपल्याला एका दृष्टीनं कमी लागतील आणि जे काय आपलं पीक आहे ते चांगल्या पद्धतीनं आपल्याला हाती पडू शकेल. आता आपल्या जर पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार केला तर साधारण इकडचा भाग हा तसा बघायला गेला तर मैदानी विभाग मोडतो आणि बऱ्याच ठिकाणी पावसाचं जे प्रमाण आहे ते थोडंफार कमी जास्तीचं आहे. तर एकंदरीतच या खरीप हंगामाचा जर विचार करायला झाला तर बरेच प्रकारची पिकं या भागामध्ये घेतली जातात, जसं की ज्वारी असेल, बाजरी, भुईमूग, तूर किंवा मूग, उडीद यासारखे पिकं या खरीप हंगामामध्ये घेतली जातात. तर एकंदरीतच या सगळ्या पिकांच्या बाबतीत बीज प्रक्रिया करायची झाली तर वेगवेगळ्या पिकांच्या संदर्भात आपण काय सांगाल, जसं की भाताची बीज प्रक्रिया आहे तर या संदर्भात काय सांगता येईल?
1: आपल्याकडे खरीप हंगामामध्ये भात, बाजरी वगैरे अशी जी पिकं घेतली जातात तर भातासाठी आपण पेरणीपूर्वी 2.5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे थायरम किंवा कॅप्टॉन हे बुरशीनाशक आपण बियाण्यांना चोळून घेतो. आणि जर बाजरीसाठी म्हणत असाल तर बाजरीसाठी 3 प्रकारच्या बीज प्रक्रिया आहेत. त्याच्यामध्ये पहिली प्रक्रिया आहे ती अर्गट रोगासाठी, म्हणजे अर्गट रोगाचं नियंत्रण करण्यासाठी. तर ह्याच्यासाठी आपण 20% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया वापरतो. तर ह्याच्यामध्ये प्रमाणित बियाणे उपलब्ध जर नसतील तर त्याच्यासाठी आपण पेरणीपूर्वी 20% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करून घेतो. त्याच्यासाठी आपण 10 लिटर पाण्यामध्ये 2 किलो मीठ विरघळवून घेतो. त्याच्यामध्ये पाण्यावर तरंगणारे जे बुरशीयुक्त आणि हलके बियाणे असतील ते बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि त्यांचा नाश करायचा आहे. आणि तळाला राहिलेले जे निरोगी आणि वजनाने जड असे बियाणे आहेत ते वेगळे करून पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सावलीत वाळून ते आपण पेरणीसाठी वापरायचे आहेत. तर दुसरी प्रक्रिया बाजरीमध्ये केली जाते ती मेटालॅक्झिल 35 SDG. ही प्रक्रिया आपण गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी करतो. त्याच्यासाठी पेरणीपूर्वी 6 ग्रॅम मेटालॅक्झिल 35 SD प्रति किलो बियाण्यास सोडून नंतर पेरणी करायची आहे. ही बुरशीनाशकाची प्रक्रिया झाल्यानंतर आपण जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करतो. तर त्याच्यामध्ये 25 ग्रॅम अझोस्पिरिलम प्रति किलो बियाण्यास चोळून पेरणी करायची. तर यामुळे 20-25% नत्रखतात बचत होते आणि त्याच्यामुळे उत्पादनात 10% वाढ होते. तसेच स्फुरद विरघळवणारे जीवाणू जे आहेत तर त्यांचे 25 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात आपण बाजरीसाठी प्रक्रिया करू शकतो.
0: म्हणजे एकंदरीतच खरीप हंगामातले जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेत आहोत तर त्या दृष्टीतून अशा प्रकारचे आपण बीज प्रक्रियाही करू शकतोय. मग अशी आपण बोललो की जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया आपण करत असतो. तर खरीप पिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्वारीचं पीक आपण घेतो किंवा मका पीक असेल, नाचणी असेल किंवा तूर असेल. बऱ्याच ठिकाणी आपल्या जर खानापूर किंवा इतर भागाचा जर विचार केला तर तिकडं मूग आणि उडीद बऱ्याच प्रमाणात घेतलं जातं. तर अशा पिकांच्यासाठी काही वेगळी बीज प्रक्रिया करणं अपेक्षित आहे का?
1: खरीप ज्वारीसाठी आपण 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर किंवा अझोस्पिरिलम हे जीवाणू खत वापरतो. त्याच्यामुळे 50-20% वाढ ही उत्पादनामध्ये आढळून येते. तर मक्यासाठी 2-2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे आणि तसेच पेरणीपूर्वी अझोटोबॅक्टरसुद्धा आपण वापरू शकतो. नाचणीमध्ये पेरणीपूर्वी 3-4 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास, तसेच 25 ग्रॅम अझोस्पिरिलम ब्रासिलेन्स आणि अस्परजिलस अवोमोरी या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया आपण करू शकतो. त्याच्यानंतर तूर जे आहे तर तुरीसाठी आपण पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 20 ग्रॅम थायरम आणि 2 ग्रॅम कार्बन डेन्झिम किंवा 5 ग्रॅम टायक्रोडर्मा प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करतो. त्याच्यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून आपण त्याला चोळतो. त्याच्यानंतर मूग आणि उडीद ही जी पिकं आहेत तर ह्याच्यासाठी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर लावायची आणि त्यानंतर 25 ग्रॅम रायझोबियम जीवाणूची पावडर गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावायची. त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा हे जे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण करत असते, रायझोबियममुळे मुळावरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढत असते. तर अशा पद्धतीनं ट्रायकोडर्मा आणि रायझोबियम हे जीवाणू संवर्धक मूग आणि उडीदमध्ये सुद्धा उपयोगी येतं.
0: म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे द्रव्य आहेत ते चांगल्या पद्धतीचा वापर करून त्याद्वारे आपण त्याच्यातून बीज प्रक्रियाही साध्य करू शकतो. आता बऱ्याच ठिकाणी राजमा किंवा चवळी यासारखीही पिकं घेतली जातात आणि गळीत धान्याच्या बाबतीत बोलायचं तर आपल्याकडं बहुतांश भागात भुईमुगाचं पीक हे खरीप हंगामामध्ये जास्त प्रमाणात घेतलं जातं आणि आपल्या सांगलीसारख्या भागाचा जर विचार करायला झालं, नदीकाठचा प्रदेश, तर तिथं मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड ही केली जाते. तर या पिकांच्या

0: बाबतीत जर चर्चा करायची झाली बीज प्रक्रियेची, तर त्या संदर्भात आपण कशी बीज प्रक्रिया केली पाहिजे?
1: गळीत धान्य पिकांच्या बाबतीत जर भुईमुगाचा आपण विचार केला तर बियाण्यांपासून प्रादुर्भाव होणाऱ्या आणि रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम थायरम किंवा 2 ग्रॅम कार्बेंडेन्झिम किंवा 3 ग्रॅम मॅनकोझेब किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळू शकतो. नंतर 1 किलो बियाण्यात 25 ग्रॅम रायझोबियम आणि 25 ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जीवाणू संवर्धक आपण सोडतो. तर बीज प्रक्रिया केल्यानंतर हे बियाणे परत सावलीत सुकवूनच पेरायचे आहेत. सोयाबीनमध्ये पाहायचं झालं तर बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम कार्बेंडेन्झिम किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळायचे. तसेच नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन गटाचे रायझोबियम 250 ग्रॅम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास चोळायचे. त्याच्यानंतर गळीत धान्य पिकांमध्ये आपल्याकडे सूर्यफूल सुद्धा येतं. तर सूर्यफुलामध्ये आढळणारा जे मर रोग आहे तर मर रोगाच्या प्रतिबंधासाठी आपण 2 ते 2.5 ग्रॅम थायरम किंवा ब्रासिकॉल प्रति किलो बियाण्यास चोळतो. त्याच्यानंतर केवडा रोग टाळण्यासाठी 6 ग्रॅम ॲप्रॉन 35 SD प्रति किलो बियाण्यास चोळतो. आणि हे सगळं झाल्यानंतर ॲझॉटोबॅक्टर हे जीवाणू खत आपण 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावतो.
0: म्हणजे एकंदरीतच आपण वेगवेगळ्या पिकांच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीची बीज प्रक्रिया करणं अपेक्षित आहे. आणि आता तुम्ही जे प्रमाण सांगितलं तर या प्रमाणात जर आपण वेगवेगळ्या पिकांच्या दृष्टीतून बीज प्रक्रिया केली तर ती निश्चितच आपल्या दृष्टीतून फायद्याची ठरू शकते. मला आता असं सांगा की बऱ्याचदा शेतकऱ्यांचा या पावसाळी हंगामात चारा पिकांच्याकडे देखील कल असतं, तर मग या चारा पिकांच्या बाबतीत अशी काही बीज प्रक्रिया करता येणं शक्य आहे का?
1: चारा पिकांच्या बाबतीत जर ज्वारी बाजरी मका आणि ओट या चारा पिकांचा आपण विचार केला तर याच्यामध्ये ॲझॉटोबॅक्टर जीवाणू संवर्धक खत 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळलं तर चारा पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ आढळते. त्याच्यानंतर जे लसूण घास चवळी आणि स्टायलो ही चारा पिके जी आहेत तर ह्याच्यासाठी आपण रायझोबियम जीवाणू संवर्धक खत 250 ग्रॅम प्रति 10 किलो अशा पद्धतीनं पेरणीपूर्वी सोडून घेतो. तर याच्यामुळे चारा पिकांमध्ये नक्कीच चांगली वाढ झालेली दिसते.
0: म्हणजे एकंदरीतच आपण जे आता खरीप हंगामाच्या दृष्टीतून घेणारी जे काही पिकं आहेत तर या पिकांच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने अशा प्रकारे बीज प्रक्रिया जर केली तर निश्चितच आपल्याला आपल्या पिकाचं उत्पादन वाढलेलं दिसेल, त्याचप्रमाणे त्यावर येणारी जी काही रोगराई आहे ती कुठं ना कुठं कमी झालेली दिसेल. आणि शेतकऱ्याला अपेक्षित असणारं जे काही उत्पन्न आहे किंवा उत्पादन आहे ते त्यापासून त्यांना निश्चितपणानं मिळू शकेल. नदाफ मॅडम, आज तुम्ही इथं आलात आणि एकंदरीतच बीज प्रक्रिया म्हणजे काय, त्याचं नेमकं महत्त्व काय आणि वेगवेगळ्या पिकांसाठी बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे हे सगळं समजावून सांगितलं, याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: मंडळी, बीज प्रक्रिया याविषयीची माहिती आता आपण ऐकलीत. आता ऐकूयात एक छानसं गीत.

0: श्रोतेहो माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

देवगणी ताजेतवाने हे कार्यक्रम आता प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर रात्री 8:15 जगन्नाथपुरी ओडिसा येथे संपन्न झालेल्या जगन्नाथ रथ यात्रेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत

0: आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन। हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार। राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश। आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी। हवामान बदलाचं आव्हान असूनही भारतानं यंदा 37 कोटी 60 लाख टन अन्नधान्य आणि 37 कोटी 70 लाख टन फलोत्पादनाची नोंद केल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली। खेत बचाओ अभियानांतर्गत 1657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला। याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले।
1: एक साल में 44 फसलों की 386 नई किस्में, जिनमें से 94 क्लाइमेट रेजिलिएंट है, 29 बायोफोर्टिफाइड है, ये विकसित की है। बागवानी की 117 किस्में हमने अलग अलग अलनीनो के प्रभाव के कारण और वैसे भी जो संवेदनशील जिले हैं उनके लिए आकस्मिक योजना बनाई है।
0: हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे। हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील। हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल। या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते। परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं। ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेशी निर्मित आहे। ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे। सुधारित उडान योजनेचं लक्ष पुढच्या 10 वर्षात 120 नवीन शहरांना हवाई सेवेनं जोडणं आणि 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची संधी देणं हे आहे असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज सांगितलं। नवी दिल्ली इथं उडान योजनेच्या पुढच्या टप्प्यातल्या कार्यशाळेत ते बोलत होते। सरकारनं या पुढच्या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून याद्वारे आगामी दशकात 100 नवीन विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट विकसित केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। देशात विविध कल्याणकारी योजनांद्वारे सामाजिक सुरक्षा मिळालेल्यांची संख्या आता 1 अब्जापेक्षा जास्त झाली आहे अशी माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी दिली आहे। 2015 केवळ 19% लोकसंख्येला या योजनांचा लाभ मिळत होता, तो आता 2026 68.4% लोकसंख्येपर्यंत विस्तारला आहे। राज्याच्या विविध भागात नशामुक्ती केंद्र उघडावीत। सर्व मोठी रुग्णालयं आणि शासकीय रुग्णालयात नशामुक्ती केंद्र सुरू करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले। याशिवाय 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवरचा धडा समाविष्ट करण्याच्या सूचना त्यांनी केल्या। नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांचं उत्पादन पुरवठा खरेदी विक्री व्यवहार आणि कृत्रिमरित्या तयार करण्यात येणाऱ्या अंमली पदार्थांची निर्मिती पुरवठा व्यवसायाच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। पोलिसांनी देखरेख वाढवावी, यासंदर्भातली माहिती देणाऱ्या सामान्य नागरिकांना बक्षीस आणि पोलिसांना आगाऊ वेतनवाढ देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। गेल्या 5 वर्षात 7.25 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे

अंमली पदार्थ जप्त झाले आहेत. गेल्या वर्षभरात 17,500 अधिक प्रकरणात 56,000 किलोहून अधिक वजनाचे अंमली पदार्थ जप्त झाले. त्याची किंमत सुमारे 1,350 कोटी रुपये असून या प्रकरणात सुमारे 16,000 आरोपींना अटक झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या आणखी एक राज्यसभा सदस्य कोयल मल्लिक यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. त्या यावर्षी एप्रिलमध्ये राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. राजीनामा देणाऱ्या त्या तृणमूल काँग्रेसच्या चौथ्या राज्यसभा सदस्य आहेत. यापूर्वी सुखेंदू शेखर राय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिकबारीक या तीन राज्यसभा सदस्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर ते भाजपात दाखल झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओडिशामध्ये पुरी इथं आज भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी होत आहे. या यात्रेत विस्तृत धार्मिक विधी करण्यात येत आहेत. रथयात्रेच्या मुख्य मार्गावर भाविकांची गर्दी उसळली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा तसंच भगवान सुदर्शन रथयात्रेत हजारो लोक सहभागी झाले आहेत. दरम्यान यात्रेत उसळलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन एका भाविकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरातल्या रथयात्रेलाही आज सुरुवात झाली. बिहारमध्ये नालंदा जिल्ह्यात पोलीस दलाच्या एका वाहनाबरोबर झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर संतप्त जमावानं केलेल्या हल्ल्यात 8 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर अनेक वाहनांचं नुकसान झालं. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुझ समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक, व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी DGM एक पत्रक जारी केलं आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची समुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे. होर्मुझ पार करताना अल बाहिया आणि मोम्बासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना सरकारनं दिल्या आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते. त्यातला एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्यांची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी DGM सांगितलं. अमेरिकेनं इराणवर पुन्हा सुरू केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 35 अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 300 अधिक जण जखमी झाल्याची माहिती इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज पहाटे इराणच्या उत्तर भागातल्या महत्वाच्या तळांवर अमेरिकेनं जोरदार बॉम्बवर्षाव केला. यासोबतच इराणची सागरी नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जहाजावरही अमेरिकन नौदलानं गोळीबार केला. अमेरिकेच्या या कारवाईला इराणनं प्रत्युत्तर दिलं असून क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्यानं अमेरिकेच्या आखातातल्या मित्र देशांना लक्ष्य केलं आहे. अल्जेरियाची राजधानी अल्जियर्स जवळ अनाथालयाला लागलेल्या आगीत 11 मुलांचा मृत्यू झाला आणि 19 जण जखमी झाले. 5 मुलांना सुरक्षितरित्या वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. क्रिकेट. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ संथ फलंदाजी करत आहे. कार्डिफमध्ये सुरू झालेल्या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 34 षटकात 5 बाद 188 धावा झाल्या होत्या. श्रेयस अय्यरनं नाबाद अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराट कोहली 65 धावा करून बाद झाला. इतर एकही फलंदाज अर्धशतक देखील करू शकला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार. राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या

जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. पावणे नऊ वाजतात. आत्ता पावणे नऊ वाजता समाचार संध्या, रात्री नऊ वाजता न्यूज ॲट नाईन, सव्वा नऊ वाजता स्पॉटलाईट, साडे नऊ वाजता कंट्री वाईड आणि रात्री पावणे दहा वाजता इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं मुनीश शर्मा. मुख्य समाचार. भारत ने 1 अरब से ज्यादा लोगों को सामाजिक सुरक्षा के दायरे मिलाकर एक बड़ी उपलब्धि हासिल की है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कल हरियाणा के जींद रेलवे स्टेशन से देश की पहली हाइड्रोजन

0: बाई जाते मी गॅलरीत कपडे वाळत टाकलिया बरीक ध्यान ठेवा जी.
1: बर बर. अग सखू उद्याला लवकर येशील ना.
0: व्हायची व्हायची.
1: सकाळपासून कामाला लागते पण सरता सरत नाही. त्यात रविवार

0: महाशय आरामात पेपर वाचत बसलेत वाटत. छान, बायको आपली राबते आणि तुम्ही आराम करा.
1: आराम कुठे, पेपर वाचतोय झालं. आपल्या प्राध्यापकांनी वाचन हे काम आवश्यक समजावं असा नुकताच आदेश निघालाय ना, म्हणून आपलं पेपर वाचतोय मी.
0: समजली बरं तुमची हुशारी. अरे च्या,
1: काय ग
0: ती साडी बघा गॅलरीतली. आपण म्हैसूरहून आणलेली, कशी वाळत टाकली आहे सखूने. ती मेली एक वेंधळीच म्हणायची. वॉर्ड्रोब बाहेर दिसली आणि घेतली असेल धुवायला. अग बाई,
1: आता काय झालं
0: बघा की त्या सखूचं काम. गॅलरीतल्या छोट्या छोट्या कपड्यांना क्लिपा लावल्यात तिनं.
1: बर,
0: पण एवढी भारी म्हैसूरची 1200 ची साडी गॅलरीच्या कठड्यावर नुसतीच कशी तरी टाकून दिली. जोराचा वारा येऊन हवेत उडाली म्हणजे
1: उडाली म्हणजे
0: साडी उडाली माझी. उठा धरा पटकन. अहो, तुमच्या अंगात मुली चपळतच नाही. गेली की माझी साडी हवेत उडून. आता नुसते बघत का उभे राहणार गॅलरी. अहो खाली चला ना.
1: अग पण
0: बघू तरी साडी कुठे पडते ती.
1: नाही ना नाही ना नाही ना, एक मिनिट ऐकून घे, मला जरा कपडे तरी बदलू दे.
0: आठपा लवकर, काही कुठे मिरवायला जायचं नाही आपल्याला.
1: बर बर बर, हे बघ झालं झालं. हे बघ हे बघ, तू कुलूप लावून ये, व्यवस्थित कुलूप ला.
0: हो हो, तेवढं समजतं मला. तुम्ही पळा आधी खाली, बघा तरी साडी कुठे पडली आहे ते.
1: बघतो बघतो बघतो म्हटलं ना. कुलूप नीट लावलंस ना.
0: हो, साडी कुठे गेली आहे ते सांगा आधी.
1: हो अगं, मी साडीवरच लक्ष ठेवून होतो. साडी अशी उडत उडत उडत उडत ते समोरचं अपार्टमेंट दिसते ना, ते बघ ते त्यांच्या चौथ्या मजल्यावरच्या ब्लॉकच्या गॅलरीच्या कठड्यावर जाऊन बसले. ती बघ ती बघ ती बघ.
0: बघू नका हो, तिथे जाऊन आपण बघूया. चला चला तर.
1: चल ना चल ना, मी येतोय ना. चल चल चला. नमस्ते जी.
2: नमस्कार. नमस्ते नमस्ते. कौन है तुम लोग? क्या चाहिए क्या चाहिए?
0: देखो आमची साड़ी ना.
2: हाँ,
0: तुम्हारे गैलरी आ गई है.
2: व्हाट, साड़ी?
0: यस यस यस, साड़ी.
2: हाँ,
0: 1200 ची.
1: हाँ,
0: वो मैसूर है ना. मैसूर मैसूर मैसूर से आणलेली.
1: मैसूर ना आणली होती.
2: एकदम खरा. हाँ, नक्की नक्की
0: नक्की. काय हो, 1200 ला घेतली होती की नाही आपण?
1: म्हणजे हो, तशी पावती आहे आमच्या घरात 1200 ची.
2: वैसा नाही वैसा नाही वैसा नाही वैसा नाही, साडी इधरच ऐक्या.
1: हो ना, म्हणूनच आम्ही म्हणजे काय.
2: कमिंग कमिंग, आवनी आवनी आवनी. चल चला, आमच्याकडले कावळे आहे ना.
1: कावळे?
2: हा, आय मीन क्रोज. हा, तकलीफ देता साला.
1: तकलीफ देता है.
2: सो ये गॅलरी का दरवाजा हमेशा बंद रखना पड़ता है.
1: बरोबर बरोबर.
2: वो तो फैन है ना, स्टैंडिंग फैन.
1: स्टैंडिंग फैन.
2: हाँ हाँ हाँ, तो खिड़की के पास कर दो.
1: हाँ हाँ हाँ, ऐसा ऐसा.
2: हाँ हाँ हाँ, ठीक ठीक. नहीं,
1: जरा ठीक है ठीक है ठीक है.
2: हाँ जी हाँ जी हाँ जी, बस बस. आता दरवाजा खोलो खोलो दरवाजा खोलो.
1: हो अगं, नाही ना नाही ना.
0: काय?
1: मी ना आता. हाँ हाँ, दरवाजा उघडतो. काय? मी दरवाजा उघडतो आणि तू पटकन जा गॅलरी. आणि एकदम म्हणजे.
0: अहो, बोलण्यात वेळ घालू नका. उघडा दरवाजा, उघडा.
1: उघडला उघडला. आता काय झालं?
0: हो, दरवाजा लागला मेला.
1: लागला?
0: अहो पण ती साडी बघा.
1: काय बघू आता,
0: त्यांच्या वाऱ्याने उडते. पळा पकडा पटकन.
1: मूर्ख, तू दरवाजा मागे आलीस कशाला? इकडे उभारता येत नव्हतं तुला. आता गडबड करू नकोस.
0: बरं,
1: इथूनच आपण बघू ती साडी नेमकी कुठं कशी.

0: अहो ती त्या अपार्टमेंट कडे बघा बघा पलीकडे खाली पडते ती. अरे देवा खाली येता येता अडकली की ओ त्या इलेक्ट्रिक पोल मध्ये. बाई ग हो त्या तारांभोवती दोन चार वेढे पडले तिचे. साधी गोष्ट जमली नाही कधी तुम्हाला.
1: आणि तू तू साडीला कृपा लावायला काय झालं तुला एवढा सगळा गोंधळ.
0: अहो पण यात माझा काय दोष. त्या सखूने सगळं हे
2: देखो जी देखो जी झगडा बिगडा तुम्हारे घर करने का बिल्कुल पसंद नहीं मुझे. बिल्कुल पसंद नहीं घर.
1: सॉरी सॉरी मैडम रियली सॉरी. ए चल
2: हो चला. भगवान भी कैसे कैसे जोड़ी बनाता है कौन जाने.

0: काय वैतागा बा, हा बस स्टॉप म्हणजे अगदी बोगस आहे. बसेस लवकरच येत नाही तिथे.
1: आणि आल्यास तर भरून येतात, आपल्याला टुकटुक करून निघून जातात.
0: हा ती पहा, उडत उडत आली बघा.
1: उडत उडत बस कशी काय उडत येईल?
0: बस नाही, साडी येते, साडी. ती पहा हवेतून. खरे खरे खरे, अरे अरे
1: अरे हो,
2: साडी आणि हवेतून. काय छान साडी आहे ग.
3: हो ना, मला तर बाई पदर भारी आवडला तिचा.
2: श्रीमंत घरची दिसते, फाटली अंडिली फेकून हवेत.
3: त्यापेक्षा बोवाळणीला दिली असती तर डबा डुबा निदान चमचा चुमचा तरी मिळाला असता.
2: नाही तर काय. अरे अरे अरे अरे, खाली येता येता अडकली की तारेतच खाली पडली असती तर बघता तरी आली असती. हो की नाही?
3: हो ना.
4: अहो अहो मिस्टर, बसता पत्तानी इकडे कुठं अहो धक्के काय मारता असे?
5: साडी अडकली ना तारे, ती साडी हा
4: तुमची आहे का?
5: नाही हो, नाही म्हणजे म्हणजे हिची म्हणजे आमच्या हिची आय मीन माझ्या बायकोची आहे. हो फार महाग मुलाची हो, 1200ची आहे.
4: काय म्हणताय का?
5: अरे अरे अरे, अहो तुम्ही मला काय असे धक्का देताय?
4: अहो साहेब, तुम्ही असं करा, तुम्ही खांबावर चढा आणि काढा साडी.
6: अय्या, हे वेळेस सुचलंच नाही आम्हाला, चढाव खांबावर.
5: अगं नाही ना, पण मला खांबावर चढता तरी येतं का? म्हणजे तू पण
6: कसं चढता येईल? साधा व्यायाम सुद्धा केला नाही लहानपणी, आणि पुढे तर बॉम्ब.
5: हे बघ हे बघ, चुप बस तू. भलत्या ठिकाणी भलत सुलत बोलण्याची तुला वाईट खोड आहे बघ.
4: अहो साहेब, मी काय म्हणतो, तुम्ही चढा ना खांबावर, मी सपोर्ट देतो तुम्हाला.
5: मी म्हणजे पण मला किती उंच चढता येणार?
4: त्यात काय, खांबावर चढणं फार सोपं असतं हे बघा. अहो तर मी तुम्हाला शिकवतो, चला या, कम ऑन.
6: शिकवण्याची काय ही वेळ नाहीये. तुम्हाला चढता येते का खांबावर?
5: प्लीज हेल्प अस.
4: वेल, पण माझी एक छोटीशी विनंती आहे.
5: विनंती? बोला बोला.
4: खांबावर चढून साडी काढून दिल्याबद्दल मी बक्षिसी वगैरे काही घेणार नाही.
5: तुमची विनंती एकदम मान्य, एकदम मान्य.
4: थँक्यू थँक्यू थँक्यू. पण तुम्हाला फक्त 21 रुपयाची पावती फाडावी लागेल.
6: पावती 21 रुपयाची?
4: म्हणजे काय त्याचा माहिती का, कि मी या देणगीच्या सार्वजनिक कामासाठीच फिरतोय ना. होऊन जाऊ द्या बहुनी तुमच्या आजची.
5: काय ग? नाही म्हणजे काय करायचं?
4: बघा साहेब, बघा बाई, मी तुम्हाला समजून सांगते. बघा तुमची साडी केवढ्याची? 1200ची. आता जास्त वेळ झाला ना तर फडफड फडफड करीत टराटरा फाटून जाईल.
6: असलं काही बोलू? अहो आजकाल काय कुणी कुणासाठी फुकट मदत करीत नाही. खरं मेलं
5: हो.
6: पण काय हो, तुम्हाला खांबावर नक्की चढता येतं का?
5: हो ते सांगा.
4: अलबत अलबत, म्हणजे हे बघा पैसे द्या, पावती घ्या, बघाच मग खांबावर कसा फटाफट माकडासारखा चढतो मी ते.
5: नाही ना, हे मी ना 21 रुपये देतो.
4: थँक्यू थँक्यू थँक्यू. एक मिनिट एक मिनिट, ही घ्या पावती. हा बघा आता कसा चढतो मी. हे बघा आलं की नाही वरती, एक फुट आलं मी. एक मिनिट थोडं राहिला.
7: अरे खाली उतर घे. अरे ऐकायला येत नाही का? उतर खाली.
4: ती साडी साडी साडी काढते ना मी.
7: खाली उतर आधी, खाली उतर मग बोल.
5: आम्हीच सांगितलंय त्यांना.

0: पावर चढायला हो मला.
1: तुम्ही
0: हो
1: तुम्ही
0: हो
1: खाम का तुमच्या मालकीचा आहे का?
0: नाही हो नाही पण म्हणजे आमची ती साडी आहे हो.
1: पण तुम्ही कंपनीचे साहेब आहात का?
0: नाही मुळीच नाही हो पण ती साडी आहे म्हणून ते म्हणजे ते.
1: पण तुम्हाला काही पावर दिली कुणी?
0: पावर
1: आणि काय हो साहेब, दिसताय चांगले शिकले सवरलेले आणि नियम माहित ना?
0: नियम अहो साडी आमची अडकली हो आणि आम्हीच काढणार नाही का?
1: साडी असेल तुमची पण पोल आमचा आहे म्हणजे कंपनीचा
0: आहे ना आहे.
1: बिगर परमिशन पोलवर कुणी चढायचं नसतो. करंट लागून माणूस गचकला तर
0: गचक.
1: हा मेन स्विच पोल लई डेंजर आहे एकदम. हा बाई साहेब हेल्पर झालो म्हणून अरे तुरे करायचं काम नाही. हा
2: ती साडी तारांमधून काढायची आहे फक्त. 1200 म्हैसूरून आणलेली. काय
0: हो
2: फाटलं तर किती नुकसान होईल माहिती?
1: 1200 असू द्या. हे बघा 1200 असू की 1200 पोलवर चढायचं नाही कुणी.
0: हे बघा मग तुम्ही तरी काढून द्या ना आमची ती साडी.
1: अहो मला पोलवर चढता आलं असत तर लाईन वर नसतो का झालो? मी आपला हेल्पर म्हणजे सामान सुमान पकडणारा, सीडी ढकलणारा आणि सीडी धरून ठेवणारा.
0: उंच शिडी उंच शिडी नाही आपण शिडी जाणू.
2: या खरंच एकदम सोपा उपाय.
0: काय मिळेल का शिडी आम्हाला?
1: मी काय सांगू?
0: काय सांगू?
1: भेटून या साहेबाला, परमिशन घेऊन या रायटिंग मध्ये.
0: रायटिंग मध्ये नाही ना, मी आत्ता जाऊन येतो. तू इथेच थांब, साडेवर लक्ष ठेव. नाही ना मी आलोच आलोच.
2: अहो लवकर या हा.

0: नमस्कार साहेब. नाही म्हणजे साहेब, मला ते परवानगी पाहिजे होती. माझ्या मिसेसची साडी अडकली ना इलेक्ट्रिक पोलच्या तारेमध्ये, म्हणून.
1: तुम्ही काय भांगेच्या तारेत होता का?
0: नाही, काय काय काय काय बोलताय साहेब तुम्ही? हे काही पद्धत वगैरे आहे की नाही? म्हणजे
1: आज रविवार.
0: होय होय होय.
1: इथं मोठे साहेब नाहीत परवानगी द्यायला. तुम्ही उद्या या.
0: सॉरी साहेब, पण मला परवानगी म्हणजे आज मिळाली असती तर ती साडी म्हणजे साहेब.
1: अहो, पण परवानगी अशी कशी देता येईल?
0: म्हणजे कशी देता येईल ते सांगा ना.
1: अहो, सरकारी कामाची काही प्रोसिजर असते.
0: असते असते प्रोसिजर.
1: एक अर्ज लिहून द्या.
0: बर.
1: हा, हा घ्या कागद.
0: द्या द्या द्या.
1: आणि हा पेन.
0: हा.
1: तुमचं नाव, गाव, पत्ता डिटेल द्या. आणि शिवाय साडी केव्हा अडकली, कशी अडकली ते लिहा.
0: कशी अडकली, केव्हा अडकली?
1: हा, पोल नंबर ठाऊक आहे का?
0: नाही हो साहेब.
1: निदान पोल कोणत्या एरियात आहे ते तर लिहा.
0: लिहितो साहेब. तुम्ही तुम्ही म्हणजे काय हे म्हणजे नाव पत्ता पोल हे लिहिलं वाचून बघा म्हणजे ठीक आहे ना साहेब.
1: आणखी एक ऍडिशन करा.
0: ऍडिशन?
1: पोलचं, तारांचं काही नुकसान झाल्यास मी जबाबदार राहीन असं स्पष्ट लिहा.
0: मी जबाबदार राहीन.
1: आणि संभाव्य नुकसान भरपाईपोटी 50 रुपये डिपॉझिट द्या.
0: 50 रुपये?
1: अहो, तुमचा फर्स्ट प्रसंग आहे म्हणून कमी घेतोय.
0: आता म्हणजे काय, म्हणजे तुम्ही सांगाल तसं म्हणजे दुसरा मार्गच नाही ना मला. घ्या ही 50 ची नोट घ्या.
1: ही चिठ्ठी घेऊन जा
0: साहेब. नाही म्हणजे ती डिपॉझिटची पावती तुम्ही.
1: आज कॅश सेक्शन बंद असतो. उद्या पावती घेऊन जा.
0: उद्या उद्या. हो, थँक्यू हा साहेब.

0: अहो साहेब, हे हे बघा, हे परवानगी पत्र आणलं आम्ही. आता तरी खांबावर चढला, हरकत नाही ना तुमची.
1: आता कसं रिसरनी सिस्टमॅटिक झालंय बघा. खोलवर
0: नाही ना तो तरुण तरुण कुठे तो खांबावर चढणारा.
2: या कुठचा?
0: अगं मगाशी आपण त्याला 21 ची पावती फाडली. तो
1: ओ तो केव्हाच निघून गेला बघ. बस आल्यावर
0: नाही तू म्हणजे चला थांबून काय घेता येत नव्हतं तुला. आता पैशा परी एवढे पैसे गेले आणि काम तसंच पेंडिंग पडलं की नाही. तू म्हणजे नाही ना.
2: बरं बाई, चुकलं माझ.
0: चुकलं काय?
2: पण आता ती साडी कशी काढायची?
1: तर साहेब आता असं करा, तुम्ही दोन बांबू आणा.
0: बांबू? बांबू कशाला?
1: अहो काय करायचं की बांबू एकमेकाला जोडायचे.
0: एकमेकाला

0: तारेपर्यंत वर करून धीरे धीरे साडी सोडवायची.
1: साडी सोडवायची
0: हा. आणि पोलवर चढायचं कामच नको की हो. शॉक बिकची भानगडच नाही आणखी तीच नाही बघा.
1: पण बांबू आता ते कुठे मिळणार
0: आहे? हो तुम्हाला मार्केटात जावं लागेल.
1: मार्केट
0: या जाऊन. साडी काही कुठं जात नाही. मी आहे ना, बाई बी आहेत. आता बस स्टॉपवर एवढी माणसं आहेत, गर्दी आहे. या बांबू घेऊन.
1: नाही ना आता हे म्हणतात ना तसंच करू. मी बांबू घेऊन येतोच. तू इथेच थांब, तू इथेच थांब, साडीवर लक्ष ठेव. तू
2: काय हो म्हणजे झालं काय एवढी गर्दी आज इथं?
3: हा कुणाष्ट काहीतरी बाई अडकली तू म्हणे तारेत.
2: बाई तारेत जे अशी कशी काय अडकली बुवा?
3: हा कोण जाणे, पण म्हणतात की तिनं उडी घेतली, खांबांच्या तारामध्ये अडकून मग खाली पडली.
2: अरे खाली खाली खाली बाई कुठं दिसत नाहीये ती.
3: अहो पडल्या पडल्या दवाखान्यात नेलं असेल का तिला?
2: पण म्हणजे पडता पडता बाईनं साडी काढली कशाला?
3: बघा साधी गोष्ट लक्षात येत नाही का तुमच्या?
2: आता ते काय
3: हे पा, बाईनं उडी घेतली घेतली की नाही. आता साडीचा पदर अडकला तारेत.
2: बरं ठीक आहे.
3: आणि बाईच्या वजनानं साडीतून गरगरा फिरत बाई पडली खाली, तर साडी राहिली वळत.
2: पण एक विचारू का, म्हणजे मला मात्र एक मूलभूत शंका येते बरं का.
3: कसली?
2: जे बाईनं नेमकी तारेवरच उडी कशी काय घेतली?
3: अहो त्यात काय, गॅलरीतून जंप घेतली असणार.
2: तेच खटकतंय मला, तेच खटकतंय. असं बघा आता हा खांब आहे आणि पलीकडच्या अपार्टमेंटची गॅलरी, जे यात मला वाटतं जवळजवळ 30-40 फूट तरी अंतर आहे की नाही? दिसतंय ना तुम्हाला? आता इतक्या दुरून लॉंग जम्प चॅम्पियन असल्याशिवाय कोणाला उडी मारता येणं शक्य आहे का सांगा?
3: अहो मग बाई असेल लॉंग जम्प चॅम्पियन.
2: अहो रॉंग जम्प चॅम्पियन म्हणा, रॉंग जम्प.
3: अहो कदाचित कुणीतरी ढकललं असेल बाईला.
2: अहो ढकलल्यावर अपार्टमेंटच्या आसपास पडायला नको का ती?
3: मग कुणीतरी तिला गोळाफेक सारखी फेकली असेल.

0: उफ, नैना दम लो भाई मैं, आता आता एक कर, नैना जी तू जरा है बांबू बांधारा मदद कर काय।
1: आरेच्या ट्रॅफिक जाम झालं वाटतं, आज जरा बूट टेकू देत नाही इथली पब्लिक। अरे ऍक्सिडेंट तर दिसत नाही। अरे वा, बांबू वर खाली कोण करते? बांबू वर कसरत करणारी पार्टी दिसते। तिथे गेल्याशिवाय पब्लिक काय हटायच नाही। चला हो मिस्टर, काय तमाशा लावलाय वर रस्त्याला?
2: अहो हवालदार,
1: हो बाई तुम्ही मध्ये बोलू नका। अहो मिस्टर, नाही खेळ करायला दुसरी जागा गावली नाही काय तुम्हाला?
0: ओ खेळ म्हणजे तुम्ही
1: हो तुम्हाला काय सगळं सोपं, आता गर्दीच्या चौकात जायचं ना, बांबू आडवं उभं करून कसरती करून दाखवायची।
0: नाही साहेब,
1: चलो चलो उधर जाओ, तसं नाही काय, हो मैदान में जाओ, मैदानच करा तुमचा खेळ।
0: पण साहेब ऐकून घ्या,
1: एक शब्द बोलू नका, तुमच्यामुळे ट्रॅफिक जाम झाले। हे बघा, वाहतुकीला अडथळा केल्याबद्दल खटला भरू का?
0: पण आम्ही रस्त्याच्या किती कडेला आहोत आणि ती आमची साडी हो।
1: तुम्ही मस हो रस्त्याच्या कडेला आहात, पण खेळ पाहणारी पब्लिक तर रस्त्यावर आहे ना।
0: आहे ना, आहे ना,
1: बघा बघा किती गर्दी झाली।
0: तसं नाही हो हवालदार,
1: असं काय जास्त बोलताय तुम्ही, जास्त बोलू नका। बघा ते बांबू उचला, निघा बघू आधी तिथून।
0: पण नाही सांग तू त्यांना। पण
2: हो, पण वर साडी अडकली
1: आहे। तुम्ही इथे खेळ करायचा नाही म्हणजे नाही, निघा बघू इथून। अरे डोकं खात आहे माझं।
2: पण हवालदार ती साडी माझी आहे, कळलं का?
1: तुमची आहे तर काढा, निघा ना इथून।
0: हो हवालदार साहेब, त्यासाठीच आम्ही बांबू आणले तो, असं का करताय तुम्ही?
1: असं होय
0: हो,
1: पण मग ही पब्लिक, हा ट्रॅफिक सगळं जाम झालेलं। ए अरे चला सरका माग, सरका काय लगेच काय झालं, तमाशा काय झाले का? चला रस्ता मोकळा करा। ए अरे रिक्षाला बघ, चला पुढे निघे, काय राहतो बघतो काय साहेब, तुम्ही जरा एक मिनिट थांबा बरं का? ए चला चला चला, काय नुसतं काय तमाशा आहे का? चला पुढं, काय लागले गर्दी करायला आपले। अहो साहेब हे बघा, मी लोकांना हटवतो इथून बरं का, तुम्ही लवकर वाटवा बरं का। अहो इथली पब्लिक म्हणजे काय, लय भारी, बघा दोन पावलं मागे जाऊन आपली चार पावलं पुढे येते।
0: पण हवालदार साहेब, पब्लिकला गर्दी करायला मी सांगितलं,
1: तुम्हाला मदत करतोय ना, तुम्हाला काही बोललोय?

0: कमी
1: हो
0: आता असं
1: जाईल.
0: करा, जे काय करायचं लवकर पटपट करू बरं का. हां हां
2: हे पहा हवालदार, साडी नीट काढायची तर थोडा वेळ लागेलच.
0: काय हरकत नाही, चल आपण काढूया लवकर.
1: हे बघ नाही ना, आता मी हा बांबू बांधला ना, आता मी ती साडी काढतो. हा हे बघ बघ व्यवस्थित व्यवस्थित काढतो, फाटणार नाही.
0: इकडे साहेब. हा असं हा
2: हो हा थोडा थोडा वर करा.
1: हा करतोय.
2: हो डावीकडे तारेच्या वर घ्या,
1: तारेच्या
2: साडीकडे निघाला. आता उजवीकडून वर घ्या. असंच बरोबर. अहो ती तिकडची तार सांभाळा.
1: किती डायरेक्शन करशील ग, मलाही दिसतंय ना साड.
2: बर बर बाई, साडी कुठं फाडू नका म्हणजे झालं.
1: ते मला समजतंय ना. हे बघ हे बघ हे बघ हे बघ, पदर तुझ्या हाताशी आला ना. नीट नीट नीट नीट नीट नीट
2: पकड.
1: लक्ष दे लक्ष दे लक्ष दे, जमिनीवर पडू शेवटचा वेडा निघाला.
2: चला बाई
1: आली खाली, माझे खांदे दुखा लागले बाई.
2: चला बाई, साडी तर नीट नेटकी हाती आली.
1: हो
2: वाटलंच तर घरी गेल्या तुम्हाला औषध देईन. हो
1: असं म्हणतेस.
2: चला चला चला. अहो अहो चला आता.
1: आता
2: हे काय बांबू कशाला घेतलेत बरोबर?
1: पण ते पैसे दिलेत त्याला.
2: पडू द्या इथे. चला आता.
1: बर बर बर चला म्हणतेस ना. जाऊ
2: चला
1: चला चला. नाही ना नाही नाही बघा, आता एकदा वेंधळेपणा झाला तो पुरे. साडी वॉर्ड्रोब मध्ये नीट ठेव. हिशोब केला ना काय, तर हिशोब केला तर आज सकाळपासून 91 रुपये खर्च झाले.
2: 91 रुपये? अहो पण 1200 ची साडी हाती धड तर आली ना.
1: 1200 ची साडी?
2: अहो पण 1200 ऐवजी 91 गेले म्हणजे काय. अय्या सुहास, अहो वॉर्डरोब मध्ये बघा तर खरं.
1: काय झालं?
2: अहो आपण म्हैसूरून आणलेली माझी 1200 ची साडी इथेच आहे की?
1: इथेच आहे.
2: अहो बघा ना.
1: नाही ना खरंच की, म्हणजे बघ मग आपण ती तारे भरून आणलेली साडी ती म्हणजे
2: तो आपल्या सारखी.
1: आपल्या सारखी
2: पण आपली मात्र नव्हे. आता लक्षात आलं बघा.
1: काय आलं?
2: अहो कुणाची तरी साडी वाऱ्याने उडून आपल्या गॅलरीच्या कठड्यावर आली असेल.
1: कठड्यावर आली असेल.
2: तरी मला चांगलं आठवत होतं
1: काय
2: की सखूला साडी धुवायला दिलेली नव्हतीच मुळी. पण काय हो ही साडी कुणाची असेल?
1: हे बघ हे बघ हे बघ, नाही ना कुणाची असली ना तरी आता ती आपलीच समजायची. असू देत असू देत, तुला जोड होईल. 91 मध्ये 1200 ची साडी काय वाईट नाही
2: केली. वाईट
1: नाही पण एक एक एक एक लक्षात ठेव, तेरी भी चूप आणि मेरी भी चूप कसं.

अरुण नाशिककर लिखित हवा में उड़ता जाए हे नभोनाट्य अत्तापण एकलत सादर करते लिकायत अली सैयद. कलाकार रेवती जाधव, सतीश पप्पू, प्रतिभा कांबळे, दत्ता सरदेशमुख, मधुकर सावरकर, लिकायत अली सैयद आणि चंद्रकांत भोंजाळ.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANI SANGLI अर्थात

ही सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.
1: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही. तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी आहेत यावेळचे आजचे पाहुणे. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी शशांक लिमये यांनी केलेली बातचीत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय, तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 मध्यमलहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपल्या सांगली केंद्रावर.
2: श्रोतेहो, रात्रीचे 10:30 आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. प्रसारित होत आहे नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यात ऐकूया रशीद खान यांचे गायन राग हमीर.

नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर रात्री 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.